229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. सुप्रभा श्रोते हो, प्रथम प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज बुधवार, भारतीय सौरतिथी 25 भाद्रपद शके 1948 म्हणजेच 16 सप्टेंबर 2026 आकाशवाणी परभणीच्या स्थानिक प्रसारणानंतर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता. प्रथम प्रसारण सभेला आता सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजविलेला राग प्रभात आपण ऐकलात. एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, कौतुक आपल्या पिसाराचं कौतुक मोर स्वतः कोणाला सांगत फिरत नाही. लोकच आपल्यातले गुण अवगुण ओळखून असतात. कौतुक करणं ही सुद्धा एक कला आहे, तिचीही खास तंत्र आहेत. कोणाचंही कौतुक करताना आपल्या शैलीत शब्दात व्यक्त करावं किंवा इतरांपेक्षा वेगळ्या शब्दात झालं की कायमचं लक्षात राहतं. एखादं नाटक पाहण्यासाठी शेकडो लोक प्रेक्षक आलेले असतात. नाटक कितीही सुंदर आणि कलाकारांनी सुंदर अभिनय केला असला तरी आपापसात त्याचं कौतुक करत 100 पैकी 99 प्रेक्षक घरी निघून जातात. एक प्रेक्षक मात्र कलाकारांचं लक्ष जाईपर्यंत कोपऱ्यात थांबून राहतो. पण आपलं काम फारच सुरेख झालं हे कलाकाराला सांगितल्याशिवाय त्या दिवशी तो घरी जाऊ शकत नाही. ज्यांनी आपल्याला इतका निखळ आनंद दिला त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं हे एक प्रेक्षक या नात्यानं स्वतःचं कर्तव्य वाटत असतं. एका वाक्याने कलाकाराचा उत्साह वाढवता येतो ही संधी का सोडायची? माणसं आयुष्यात घडलेलं खूप काही विसरून जातात, पण स्वतःचं कौतुक आणि कौतुक करणारी व्यक्ती कधीच विसरत नाही.

नाहीत. म्हणतात ना, टीका तोंडावर करावी, कौतुक पाठीमागे करावं. यावरून तुम्ही एखाद्याच्या तोंडावर काय बोलता यापेक्षा पाठीमागे काय बोलता हे जास्त महत्त्वाचं असतं. श्री श्री रविशंकरजी म्हणतात, जेव्हा तुम्ही कोणाला दोष देता तेव्हा त्याचे वाईट कर्म घेता. जेव्हा तुम्ही एखाद्याचं कौतुक अर्थात स्तुती करता तेव्हा त्याचे सत्कर्म घेता. कौतुक म्हणजे दुसऱ्याच्या कामाची, गुणांची आणि स्वभावाची मनापासून प्रशंसा करणं होय. घरात, शाळेत, कार्यालयात कौतुकामुळे माणसं जवळ येतात. योग्य वेळी केलेलं कौतुक माणसाला पुढे जाण्याची ऊर्जा देत असतं. ज्या गोष्टीचं कौतुक होतं त्या पुन्हा करण्याची इच्छा होते. कौतुक करताना फक्त गुड जॉब म्हणून चालत नाही, प्रयत्न, परिश्रम आणि सुधारणा याचंही कौतुक करणं महत्त्वाचं असतं. माणसानं आनंदाच्या भरात आणि दुःखाच्या पुरात कधीच वाहून जाऊ नये. काम झाल्यावर लगेचच कौतुक केलं, कौतुक जास्त लक्षात राहतं. त्याचबरोबर खोटं कौतुकही लगेच कळतं. जे खरंच आवडलं तेच सांगा. स्वार्थापोटी केलेलं कौतुक लक्षात यायला वेळ लागत नाही. छोट्या गोष्टींसाठी समोरासमोर कौतुक करावं. मोठ्या कामगिरीसाठी सगळ्यांसमोर कौतुकाने पाठीवर शाबासकी द्यावी. यातून ज्याचं मन मोठं त्याचं जगही मोठं याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. तू दिलेली साथ आणि परिश्रम पाहून खरंच अभिमान वाटतो हे शब्द ऐकताच कान तृप्त होतात. तुझ्यासारखा प्रामाणिक आणि मदत करणारा मित्र लाभतो हे माझे भाग्य आहे यावरून स्वभावाची प्रचिती येते. तू हे काम एवढ्या कमी वेळात आणि एवढं सुंदर केलंस, ग्रेट ह, हे शब्द ऐकताच कामाचं ओझं हलकं झाल्याचा भास निर्माण होतो. आमच्यासाठी तुम्ही घेतलेले परिश्रम शब्दात मांडता येणार नाही, किंवा तुमच्यामुळे विषय कठीण न वाटता आवडता झाला, तुमच्या शिकवण्याची पद्धत अप्रतिम आहे हे शब्द शिक्षकांच्या कानी पडताच आभार ठेगणं होतं. कौतुकाचा शब्द ही सत्याची भाषा साधी व सोपी पण परिणामकारक असते, यात शंका नाही. कौतुक म्हणजे एखाद्याच्या चांगल्या गुणांची, कामाची किंवा प्रयत्नाची मनापासून दखल घेणं होय. कौतुक केल्यानं नातं घट्ट होतं. केवळ छान खेळस ह असं न म्हणता तू आज मांडणी खूप नीटनेटकी केलीस ह असं म्हणा. दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण कौतुकाचे दोन शब्द नक्कीच देता आले पाहिजेत. आनंदाच्या प्रसंगी वाजवलेल्या टाळ्यांपेक्षा संकटाच्या प्रसंगी पाठीवर ठेवलेला हात कितीतरी धीर देत असतो.

विचारशाला का या कार्यक्रमामध्ये आत्ताचं पण कौतुक याविषयी अंजली कुलकर्णी यांचे विचार ऐकलेत. विचारशाला का हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुमधुर अशा भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं राम पाठक यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. यानंतर ऐकूयात विठ्ठल शिंदे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराज यांची आणखीन एक भक्तिरचना.

विठ्ठल शिंदे यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं भीमगीत. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं भीमगीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूयात समूह स्वरात देशभक्तीपर रचना.

समूह स्वरात देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. मंगलप्रभात कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात नरेंद्र चंचल यांनी गायलेली आणि वेद सेठी यांनी संगीतबद्ध केलेली हिंदी भक्ती रचना.

0: नरेंद्र चंचल यांनी गायलेली त्यांचीच भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं वेद सेठी यांचं आणि आजबरोबर मंगलप्रभात हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषी वाणी. तत्पूर्वी ऐकूया.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े. आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात कापूस पिकावरील कवडी रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांनी सांगितलेली माहिती.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर संदीप लोटन बडगुजर. मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग या ठिकाणी कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात आपण कापूस पिकावरील कवडी रोग आणि त्याचं एकात्मिक रोग व्यवस्थापन कसं करावं याविषयी जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, कापूस हे अत्यंत महत्त्वाचं नगदी पीक आहे. महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात याची लागवड फार मोठ्या प्रमाणात केली जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्र हा भारतात अग्रगण्य असला तरी उत्पादनाच्या बाबतीत मात्र आपण इतर राज्यांच्या तुलनेत त्याची उत्पादकता खूप कमी आहे असं आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. याचं प्रमुख कारण म्हणजे किडी आणि रोगांचा प्रकोप. शेतकरी बंधूंनो, कापूस पीक वाढीच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या किडी आणि रोगांचा या पिकाला सामना करावा लागतो. यामधील किडी आणि रोगांचा योग्य वेळेला जर आपण नियंत्रण केलं नाही किंवा त्याचा बंदोबस्त केला नाही, त्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं नाही, तर उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते. आणि त्यामुळे शेतकरी बंधूंनो, आज आपण कापूस पिकावरील कवडी रोग या रोगाचं एकात्मिक नियंत्रण कसं करता येईल त्याविषयी जाणून घेऊया. तर सर्वप्रथम मी आपल्याला या रोगाची लक्षणं सांगतो. तर हा एक बुरशीजन्य रोग असून कोलेटोट्रिकम गॉसिपी या बुरशीमुळे त्याचा प्रादुर्भाव होत असतो. तर पानांवर, पानांच्या टोकाजवळ आणि पानांच्या कडेला दाट तपकिरी रंगाचे 5 ते 10 मिलीमीटर व्यासाचे चट्टे आपल्याला बघायला मिळतात.

0: रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याच्यानंतर हे ठिपके बोंडांवरही आपल्याला दिसून येतात. तर कपाशी पिकाच्या बोंडांवर लालसर, तपकिरी, काळपट आणि खोलगट चट्टे आपल्याला बघायला मिळतात. अशी बोंडं उमलत नाहीत आणि जर आपण ती उमलून बघितली किंवा आतमध्ये खोडून बघितली तर ती सडायला लागलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. तर शेतकरी बंधूंनो, या बोंडांमधील कापूस हा चिपकलेला असतो आणि तो कवडीसारखा दिसतो, म्हणून या लक्षणांवरून या रोगाचं नाव आपण कपाशी पिकावरील कवडी रोग असं केलेलं आहे. तर ह्या रोगाची लक्षणं आपण जाणून घेतली तर हा रोग नियंत्रित कसा करावा याविषयी आपण आता माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. तर पिकाची फेरपालट आपल्याला करणं फार गरजेचं आहे. तंतुविरहित असलेलं बियाणंच आपण पेरणीसाठी वापरावं. रासायनिक बुरशीनाशकांचा जर आपण वापर करत असाल तर कार्बोक्झिन 1 ग्रॅम अधिक थायरम 3 ग्रॅम यांचं मिश्रण 3 ग्रॅम हे प्रति किलो बियाणं याप्रमाणे आपल्याला त्याची बीजप्रक्रिया करायची. रोगट बोंड ही जमा करून त्याचा नायनाट करावा, म्हणजे ती जाळून नष्ट करावीत. आणि त्यानंतरही या रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला दिसला तर बुरशीनाशकांमध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड 25 ग्रॅम किंवा कार्बनडायझिम हे बुरशीनाशक 10 ग्रॅम हे आपल्याला 10 लिटर पाण्यात मिसळून रोगग्रस्त पिकावर त्याची फवारणी करावी. आणि शक्यतो 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 वेळेला ह्या बुरशीनाशकांची जर आपण फवारणी केली तर या रोगापासून आपल्या पिकाचा बंदोबस्त करता येईल याविषयी मला खात्री आहे. धन्यवाद.
1: कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण कापूस पिकावरील कवडी रोगाचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz आणि 229.9 MHz अर्थात 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मधुमेह हा आजार आपणास जडू नये यासाठी आपण काय दक्षता घ्यावयास हवी याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मधुमेह हा आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याबद्दल जाणून घेऊया. मधुमेहाचे एवढे महत्त्व काय आहे? मधुमेह हा फक्त रक्तातील साखरेच्या संदर्भातलाच आजार नसून हा पूर्ण शरीराला व्यापणारा आजार आहे, ज्याला व्हॅस्क्युलोपॅथी म्हणतात. आणि शुगरमुळे किंवा डायबिटीजमुळे लाँग टर्म कॉम्प्लिकेशन्स होतात. हा एक क्रोनिक आजार आहे. आणि जर शुगर

0: नियंत्रणात नसेल, डायबिटीज नियंत्रणात नसेल, अनकंट्रोल असेल, तर आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर, किडनी, मेंदू, हृदय, डोळे किंवा आपल्या वेगवेगळ्या पायाच्या नसा आहेत, डोळ्याच्या नसा आहेत, ज्याला न्यूरोपॅथी म्हणतात, असे वेगवेगळे आजार व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांचा डायबिटीज हा अतिशय कंट्रोल पाहिजे. कंट्रोल म्हणजे रक्तातील साखरेची पातळी 100 ते 110 फास्टिंगमध्ये आणि 140 ते 150 पोस्टमीलमध्ये असणं जरुरी आहे. आणि याबरोबरच HbA1c 3 महिन्याचा जो ॲव्हरेज रिपोर्ट आहे तो एक साधारणतः 6.5 आसपास पाहिजे. हे म्हणजे आदर्श. ह्याचा फायदा काय होतो की लॉंग टर्ममध्ये पुढं चालून डायबिटीजचे गंभीर परिणाम आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर होत नाहीत. डायबिटीज होऊ नये म्हणून काय करू शकतो? डायबिटीज होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडवून घेणं जरुरी आहे. सध्याचं स्पर्धेचं युग आहे, सगळ्यांना स्ट्रेस आहे, व्यायामाचा अभाव आहे, तर सर्वांनीच, विशेष करून प्री डायबिटीज किंवा ज्यांच्या घरी डायबिटीज आहे अशांनी तर खूप काळजी घेणं जरुरी आहे. लाईफस्टाईलमध्ये डाएटचं खूप महत्त्व आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हेल्दी डाएट, होल ग्रेन्स म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण जे धान्य येतात ते खाणं, व्हेजिटेबल्स, पल्सेस, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी हे जास्त खाणं जरुरी आहे. प्रोटीन्सचं प्रमाण वाढवणे, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करणे, प्रोसेस फूड, जंक फूड्स कमी करणे, पुरेशी झोप घेणे, रेग्युलर व्यायाम सातत्याने नियमितपणे आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस रोज 40 ते 50 मिनिट वॉकिंग करणे किंवा स्लो जॉगिंग करणे हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. जर कुठल्या व्यसन असतील तर ते टाळायचे आहेत. वजन जास्त असेल वजन कमी करायचं आहे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन केलं, तुम्ही जर हेल्दी लाईफस्टाईल जर केली तर होणारा डायबिटीज निश्चितपणे टाळता येतो. डायबिटीजला घाबरू नका, पण डायबिटीजची काळजी घेणं अतिशय जरुरी आहे. जर आपण संतुलित आहार घेतला, रेग्युलरली जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधं घेतली, तुमच्या डोळ्यांची, हृदयाची, किडनीची जर काळजी घेतली, त्याची जर नियमित तपासणी केली, तर डायबिटीजमुळे होणारे परिणामही टाळता येतात ज्यांना डायबिटीज आहे त्यांना, आणि जे प्री डायबिटीज आहेत त्यांना डायबिटीज होऊ नये म्हणून काळजी घेतली तर डायबिटीज टाळता येतो. डायबिटीज हा गंभीर आजार आहे, तो पूर्ण शरीराला व्यापतो आणि बऱ्याच वेळेस हा सुप्त आजार असतो, ज्याला बऱ्याच ठिकाणी सायलेंट डिसीज म्हणतात, कारण त्याचे लक्षणं आढळत नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणं जरुरी आहे. ज्यांचं वय 35 वर्षाच्या वर आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी शुगर, BP, कोलेस्ट्रॉल ह्याची तपासणी करून घेणं जरुरी आहे. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी वर्षातून एकदा किडनी, डोळे, हृदय ह्याची तपासणी करणं अतिशय जरुरी आहे. डायबिटीजच्या पेशंटला हृदयरोग व्हायची शक्यता जास्त असते, पण जर डायबिटीज कंट्रोल ठेवला तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह हा आजार आपणास होऊ नये यासाठी आपण काय दक्षता घेणं गरजेचं आहे याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे। श्रोते हो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग चौथा। ऐकूयात परिसर कार्यक्रम। लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं।
2: श्रोते हो नमस्कार। आपण विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहोत। रस्ते रुंद होत आहेत, शहरे विस्तारत आहेत, उद्योग वाढत आहेत, तंत्रज्ञान प्रगत होत आहे। पण या प्रगतीच्या प्रवासात एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, या विकासासोबत निसर्गाचे काय? पृथ्वीवरील जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक असलेल्या वनस्पतींचे अस्तित्व आपण सुरक्षित ठेवत आहोत का? वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, औषधी संसाधने देतात, मातीचे संरक्षण करण्यास मदत करतात, असंख्य प्राणी पक्षी आणि कीटकांना अधिवास देतात, कार्बनचे संचयन करतात, त्याद्वारे हवेचे प्रचंड प्रदूषण सहज कमी करतात आणि आपल्या परिसराला जगण्यायोग्य बनवतात। म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन हा केवळ पर्यावरणाचा विषय नाही, तो आपल्या अन्न सुरक्षेचा, जल सुरक्षेचा, जैव विविधतेचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। आज आपण वृक्षारोपण करतो ही चांगली गोष्ट आहे।

0: पण केवळ रोपे लावणे पुरेसे नाही, लावलेल्या रोपांचे संगोपन करणे, स्थानिक आणि देशी वनस्पतींचे संवर्धन करणे, जंगलांचे संरक्षण करणे, अनावश्यक वृक्ष तोड टाळणे, पाणी आणि मातीचे संवर्धन करणे आणि जैव विविधतेस पोषक वातावरण निर्माण करणे हे तितकेच आवश्यक आहे. आपण काय करू शकतो? आपल्या घराभोवती झाडे लावू शकतो, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात जैव विविधता उद्यान तयार करू शकतो, स्थानिक वनस्पतींची लागवड करू शकतो, पावसाचे पाणी साठवू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, जंगलातील वनस्पती आणि वन्यजीवांचे संरक्षण करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्गाकडे केवळ संसाधन म्हणून न पाहता सहजीवनाचा भाग म्हणून पाहू शकतो, कारण निसर्गाचे नुकसान म्हणजे शेवटी आपले नुकसान. आज आपण लावलेले एक रोप कदाचित उद्या आपल्या हातात नसेल, पण त्याची सावली पुढच्या पिढीला मिळेल, त्याचे फळे नक्कीच पुढच्या पिढीला चाखायला मिळतील. आज आपण जपलेले जंगल कदाचित आपल्याला प्रसिद्धी देणार नाही, पण ते असंख्य जीवाचे जीवन सुरक्षित ठेवेल आणि या पृथ्वीला, या वसुंधरेला कायम हरीभरी ठेवेल. आज आपण जपलेली एक छोटीशी वनस्पती कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, पण ती एखाद्या कीटकासाठी अन्न असेल, एखाद्या पक्ष्यासाठी आश्रय असेल आणि एखाद्या परिसंस्थेसाठी अत्यावश्यक दुवा असेल. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन ही केवळ पर्यावरण प्रेमींची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची करू शकतो. पावसाचे पाणी साठवू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, जंगलातील वनस्पती आणि वन्यजीवांचे संरक्षण करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्गाकडे केवळ संसाधन म्हणून न पाहता सहजीवनाचा भाग म्हणून पाहू शकतो, कारण निसर्गाचे नुकसान म्हणजे शेवटी आपले नुकसान. आज आपण लावलेले एक रोप कदाचित उद्या आपल्या हातात नसेल, पण त्याची सावली पुढच्या पिढीला मिळेल, त्याचे फळे नक्कीच पुढच्या पिढीला चाखायला मिळतील. आज आपण जपलेले जंगल कदाचित आपल्याला प्रसिद्धी देणार नाही, पण ते असंख्य जीवाचे जीवन सुरक्षित ठेवेल आणि या पृथ्वीला, या वसुंधरेला कायम हरीभरी ठेवेल. आज आपण जपलेली एक छोटीशी वनस्पती कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, पण ती एखाद्या कीटकासाठी अन्न असेल, एखाद्या पक्ष्यासाठी आश्रय असेल आणि एखाद्या परिसंस्थेसाठी अत्यावश्यक दुवा असेल. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन ही केवळ पर्यावरण प्रेमींची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पृथ्वीवरील या विशाल बिघडलेल्या पर्यावरणासाठी मी एकटा काय करू शकतो असे आपल्याला बऱ्याचदा वाटणे स्वाभाविक आहे, परंतु आपल्या देशात आणि जगात केवळ एकट्या व्यक्तीने याच निसर्गात प्रचंड असं कार्य करून निसर्गाचे पुनःप्रस्थापन आणि संवर्धन केलंय. आपल्याला जाधव मोलाई पायेंग हे नाव माहिती आहे का? त्याचे योगदान कशासाठी आहे माहिती आहे का? कदाचित नसेल, पण हीच माणसं खरं म्हणजे देशाची खरी हिरो आहेत. 1989 मध्ये आसाममधील स्थानिक सामाजिक वनीकरण विभागाने 200 हेक्टर जमिनीवर सामाजिक वनीकरण प्रकल्प सुरू केला. प्रकल्प पूर्ण झाला, परंतु तरी देखील प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुलाई यांनी एकट्याने जीवनभर वृक्षरोपण करणे सुरूच ठेवले. सध्या तो ओसाड प्रदेश सुमारे 1360 एकर क्षेत्रावर पसरलेल्या वृक्षांनी आच्छादला गेलाय. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्या जंगलाला आता मुलाई जंगल असे नाव आपल्या सरकारने दिले आहे. आपल्याला हे शिकायला मिळते की जरी अनेक लोक एकत्र येऊन जंगल नष्ट करत असले, तरी एखादी व्यक्ती जर दृढनिश्चयी असेल तर ती नक्कीच बदल घडून आणू शकते आणि नवीन जंगल निर्माण करू शकते. कोणत्याही पर्यावरणीय प्रकल्पाच्या बाबतीत मी काय करू शकतो असा विचार करू नका, तर मी जर कृती केली तर माझ्या आसपासचे लोकही माझे अनुकरण करतील असा विचार करा. कारण झाडे ही पृथ्वीचे फुप्फुसे आहेत असे म्हणणे पुरेसे नाही, झाडे ही पृथ्वीच्या जीवनव्यवस्थेतील मूलभूत घटक आहेत. चला एक रोप लावूया, त्याचे संगोपन करूया, एक झाड वाचूया, एक जंगल जपूयात आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हिरवी समृद्ध आणि जिवंत पृथ्वी ठेवूयात. आपले सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अधिष्ठान या विषयीचा भाग चौथा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.

0: हिमाचलप्रदेशः, हरियाणा, राजस्थानः अथ दिल्ली च सम्मिलिताः सन्ति। अस्मिन् अवसरे केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः उक्तवान् यत् केन्द्रप्रशासनेन किशाउ परियोजना राष्ट्रिय परियोजना इति घोषिता अस्ति। श्री शाहः उक्तवान् यत् परियोजनायाः वित्तीय भारस्य प्रायः 90% केन्द्रप्रशासनेन वहिष्यते, अवशिष्टं 10% भारं च सहभागी राज्यैः वहिष्यते। दिल्ली प्रशासनेन आशा कार्यकर्तृभ्यः प्रदीयमानं निश्चितं मासिक प्रोत्साहन धनं 3,000 रूप्यकेभ्यः 6,000 रूप्यकपर्यन्तं वर्धितम् अस्ति। अयं निर्णयः ह्यः नवदिल्ल्यां मुख्यमंत्री पदासीनायाः रेखा गुप्ता वर्यायाः अध्यक्षतायां सम्पन्ने मंत्रिमंडलोपवेशने स्वीकृतः। सम्प्रति दिल्ल्यां 25,770,000 आशा कार्यकर्तारः कार्यं कुर्वन्ति। एतदतिरिक्तं दिल्ली प्रशासनेन राष्ट्रिय राजधान्याः विभिन्नेषु महाविद्यालयेषु विश्वविद्यालयेषु च अध्ययनं कुर्वतां 10,000 विद्यार्थिनां कृते छात्रावासानां निर्माणस्य निर्णयः अपि गृहीतः। विदेशमन्त्री डॉ. एस. जयशंकरः भारतस्य बहुध्रुवीय विश्वव्यवस्थां प्रति दृढां प्रतिबद्धतां प्रतिपादितवान्। सः उक्तवान् यत् भारतस्य स्वतन्त्र विदेशनीतिः रणनीतिकबद्धता च अस्याः प्रतिबद्धतायाः आधारौ स्तः। दिल्ल्यां ICWA इति भारतीय विश्व प्रकरणानां परिषदः रजन्त जयन्ती समारोहे समापन सम्बोधनं कुर्वन् डॉ. जयशंकरः विश्वासं प्रकटितवान् यत् अशान्तियुते वैश्विके परिवेशे भारतस्य उदयः निश्चितः अस्ति। भारतर्तु विज्ञान विभागेन अद्य दिल्ली, हरियाणा, चण्डीगढ़, पंजाब, उप हिमालयीय, पश्चिम बंगाल, केरल, माहे चेत्येतेषु स्थलेषु प्रबल वृष्टेः पूर्वानुमानं कृतमस्ति। पुरुष क्रिकेट क्रीडायां ह्यः रात्रौ नवदिल्ल्याः अरुण जेटली क्रीडांगणे आयोजितायां द्वितीयायां 20-20 अन्ताराष्ट्रिय स्पर्धायां भारतम् अफगानिस्तान दलं 7-0 पराजितम् इति वार्ताः।
1: FM बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 मीटर्स अर्थात 1,305 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र। सकाळचे 7 वाजलेत। आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी, अर्थातच कार्यक्रमांची रूपरेषा।
2: बदला बदला, सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला, सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
1: श्रोते, जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी। प्रथम सभेत यानंतर लगेचच म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल। 7:40 भावधारा हा भावगीतांवर आधारित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। श्रोतो, सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल। 9:10 आपण ऐकू शकाल लखलक चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल। त्यानंतर सकाळी 10 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 10:15 आपण ऐकू शकाल एक ही फिल्म के गीत। या कार्यक्रमामध्ये मैने प्यार किया या चित्रपटातली गीतं आपण ऐकू शकाल। गीतकार आहेत अर्षद भोपाली आणि संगीतकार आहेत राम लक्ष्मण। सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। त्यानंतर 11:05 हॅलो आकाशवाणी हा

श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. श्रोत्यांशी फोनवर संवाद साधणार आहेत संजय थोरात. निर्मिती साई आहे भास्कर थोरात यांचा आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. श्रोतो, दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 3:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला 12:12 वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम, 1:05 गीतबहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, परभणी हिंगोली जिल्हा वार्तापत्र 1:40, भावधारा हा कार्यक्रम 1:45, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या तीनही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. दुपारी 1:15 दोपहर समाचार, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम. तर श्रोते, असे होते प्रथम सभेत प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊयात सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी. श्रोते, सायंकालीन प्रसारण सभेत परत एकदा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दिल्ली केंद्रावरून दिली जाणारी बातमीपत्रं त्यांच्या नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील. तसंच सायंकाळी 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आजच्या या प्रायोजित कार्यक्रमामध्ये सुरुवातीला मत्स्य शेतीतील पाणी गुणवत्ता आणि व्यवस्थापन याविषयी ऋषिकेश कदम यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल आणि त्यानंतर शेळीपासून उत्पन्न मिळवण्याच्या बाबी याविषयी शीतल निमजे यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल. मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम असे असतील. 5:02 नादब्रह्म, 5:30 युववाणी हा कार्यक्रम, 6:30 बलसागर भारत हो, 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रम. श्रोते हो, रात्री 8:00 एशियन गेम्स 2026 आणि कर्टन रेझर हे कार्यक्रम 8:00 ते 8:30 आपण ऐकू शकाल. आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम, 9:30 चर्चा का विषय, रात्री 10:00 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम. तर असे होते आज प्रसारित होणारे विविध कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे त्वचारोग, जीवनशैली आणि आहार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील जीवनशैली आणि आहार तज्ज्ञ तथा त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर राहुल बडे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळी थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर,

0: जुग जुग जीव अभियान 2026
1: आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याला मिळू शकते नवीन आयुष्याची संधी.
0: अवयव आणि उतीदानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने 3 ऑगस्ट 2026 पासून जुग जुग जीव अभियान 2026 या वर्षभराच्या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
2: अवयव दान म्हणजे केवळ जीवनदान नाही तर आपल्या पश्चातही आपली जीवनदायी परंपरा पुढे नेण्याचा एक महान संकल्प आहे. आपल्या अवयव आणि उतींच्या दानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन मिळू शकतं.
0: म्हणूनच चला अवयवदानाचा संकल्प करूया आणि जीवनाची ही अमूल्य देणगी पुढे देऊया.
1: इच्छुक नागरिक आधार प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाइन अवयवदानाची प्रतिज्ञा करू शकतात.
0: अवयवदान करा, जीवनदान द्या.
2: युग युग जीव अभियान 2026
0: तुमचा संकल्प
1: कुणाचं तरी नवजीवन.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. दुष्काळी स्थितीत राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन अर्थात सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होईल अशी भूमिका न घेण्याचं सरकारचं मनोज जरांगे यांना आवाहन. मोजक्या सहकाऱ्यांसह जरांगे यांचं मुंबईकडे प्रयाण. आणि अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारताचा मालिका विजय. आता सविस्तर बातम्या. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अवर्षणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला आहे.
0: रायगड जिल्ह्यात दिघी इथं देशातलं सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार असून यासाठी 27,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. या करारातून दिघी इथं युद्धनौकांसह व्यापारी आणि व्यावसायिक जहाजांच्या निर्मितीचं काम सुरू होणार असून जहाज बांधणी, जहाज तोडणी, जहाज दुरुस्ती आणि पुनर्वापर अशी सर्व कामंही या ठिकाणी होणार असून या प्रकल्पातून 15,000 प्रत्यक्ष आणि 75,000 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. सहकारी साखर कारखान्यांची 2025-26 गाळप हंगामातली FRP थकबाकी देण्यासाठी आणि पुढच्या वर्षीच्या गाळप हंगामासाठी या कारखान्यांना सॉफ्ट लोन अर्थात सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा निर्णय राज्य

मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाची 25 प्रमुख धोरणं आणि 25 प्रमुख योजनांचं विश्लेषण आणि मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र तांत्रिक सहायता कक्ष अर्थात महाटॅक स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती तसंच औद्योगिक नागरी अधिनियम 1965 सुधारणा करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 या प्रणाली आणि मोबाईल ॲपचं लोकार्पण केलं, तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटनही केलं. गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणीसह अनियमितता ओळखणं आणि महसुलातील तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेणं अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. जरांगे यांनी केलेल्या 13 मागण्यांपैकी 12 मागण्या सरकारनं मान्य केल्या असून राहिलेली मागणी पूर्ण करण्यात असलेली कायदेशीर अडचण आणि न्यायालयाच्या विरोधात गेल्यास मराठा समाजाचं संभाव्य नुकसान याबाबत जरांगे यांना माहिती दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना सरकार समाजाच्या हिताची सकारात्मक भूमिका घेत असताना आंदोलकांनी राजकीय भूमिका घेऊ नये असं म्हटलं आहे. दरम्यान मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी इथून मोजक्याच 10 सहकाऱ्यांसमवेत काल उपोषणाच्या 18व्या दिवशी मुंबईकडे प्रयाण केलं. त्यांच्यासोबत 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका आहेत. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांच्या प्रकृतीची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र पाटील यांनी तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा तसंच प्रवास टाळण्याचा सल्ला दिला. मात्र जरांगे यांनी त्यास संमती दिली नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेनं दिली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: राज्यभरात 1.5 दिवसाच्या गणपतींचं काल भक्तिमय वातावरणात विसर्जन झालं. यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, नैसर्गिक तसंच कृत्रिम जलाशयात विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. राज्यात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत पात्र नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ तसंच आवश्यक सेवा थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या 8 जिल्ह्यात अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली. या अभियानाअंतर्गत प्रत्येक तालुक्यात सेवा सेतू शिबिर आयोजित करून आपलं सरकार सेवा केंद्रामार्फत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवून उपक्रमांचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजना आणि सेवांचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पर्जन्यमानाच्या स्थितीत अपेक्षित बदल नसल्यानं कृषी, महसूल, ग्रामविकास तसंच अन्य सर्व यंत्रणांनी पर्जन्यमान आणि पीक स्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिले आहेत. यासंदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गौडा यांनी काल गंगापूर तालुक्यात खडक नारळा इथं जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणीही केली. जालना जिल्ह्यात खरीप हंगामातल्या पिकांच्या सद्यस्थितीचा संकलित प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनास सादर करण्यात आला आहे. पावसाची अनिश्चितता आणि पावसाच्या खंडाचा पिकांवर परिणाम झाला असून 14 सप्टेंबर अखेर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 81% पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची सद्यस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार पुढील पीक व्यवस्थापनाचं नियोजन

0: नियोजन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी काल झालेल्या 15 विशेष मंडळस्तरीय शिबिरांमध्ये एकूण 31 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यात 1, पैठण तालुक्यात 11, वैजापूर तालुक्यात 4, गंगापूर तालुक्यात 5 आणि खुलताबाद तालुक्यात 10 अर्ज प्राप्त झाले आहेत. जालना शहरातल्या शास्त्री नगर भागातला स्वस्त धान्य दुकानदार शैलेश कक्कड याला 2000 रुपये लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. तक्रारदाराचं बंद असलेलं रेशन कार्ड सुरू करून त्यावर धान्य देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत येत्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा 2026 अभियान राबवण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातल्या सर्व गावांमधल्या नागरिकांसह शाळा, महाविद्यालयं, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि विविध विभागांनी यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कृष्णकांत कनवारिया यांनी केलं. याशिवाय येत्या 1 ऑक्टोबरला 1 दिवस 1 तास 1 सोबत या संकल्पनेतून स्वच्छतेसाठी देशव्यापी श्रमदान करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं उमेद स्वयंसहायता समूहातल्या महिलांनी गणेश मूर्तींच्या विक्रीतून 6,31,43,000 रुपयांची उलाढाल केली. या महिलांनी जिल्हाभरात 253 स्टॉल उभारले होते. या स्टॉलमधून 1,17,170 गणेश मूर्तींची विक्री झाल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली आहे. उद्या 17 तारखेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातल्या बारड इथं प्रशासनातर्फे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात बारड इथल्या 33 स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेऊन मोलाचं योगदान दिलं होतं. या शूर स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम होणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं 7 गडी राखून विजय मिळवला. काल दिल्लीत झालेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 160 धावांचं लक्ष दिलं. भारतीय संघानं 15व्या षटकातच 3 गडी गमावत 163 धावा केल्या. या विजयासोबतच भारतीय संघानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळी स्थितीत राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन अर्थात सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि अफगाणिस्तान विरुद्ध दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारताचा मालिका विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 102 MHz आणि 229 MHz अर्थात 1305 KHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:21 झाली आहेत.
2: आई होण्याचा प्रवास हा जितका आनंदाचा तितकाच काळजी घेण्याचाही. गर्भावस्थेत कोणत्या तपासण्या वेळेवर करणं आवश्यक आहे? आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेदरम्यान कोणतं लसीकरण महत्वाचं आहे? लसीकरणाबाबत असणारे गैरसमज कोणते आणि कोणती लस कधी घ्यावी? या आणि अशाच अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शास्त्रीय आणि तज्ज्ञ मार्गदर्शनातून. हॅलो डॉक्टर या आमच्या कार्यक्रमात. विषय: गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे स्त्रीरोग तज्ज्ञ तथा वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांना. आपण याविषयी दूरध्वनी करू शकता 17 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. हॅलो डॉक्टर.
3: हीच सदिच्छा. गणपती बाप्पा मोरया विघ्नहर्ता गणरायाचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सोहळा. यंदाचा गणेश उत्सव साजरा करूया तो पर्यावरणाची काळजी घेत, निसर्गाशी नाते जपत. शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देऊया, नैसर्गिक सजावट करूया, ध्वनी आणि प्रदूषण टाळूया. भक्ती बाप्पावर आणि जबाबदारी पर्यावरणाची आपल्यावर. आपल्या आनंदाचा उत्सव निसर्गासाठीही आनंददायी ठरो हीच सदिच्छा. आकाशवाणी परभणीच्या वतीने सर्व श्रोत्यांना पर्यावरणपूरक, मंगलमय आणि आनंददायी

0: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणी वरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
2: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुन्हा प्रसारण सकाळी 11:05.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
3: FM बँड 102 MHz आणि 229 Ω अर्थात 1305 KHz हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भषक आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या कौशल्याला अनुरूप रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ मिळवून देणे आणि युवकांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या दिशेने प्रोत्साहित करणे या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी राज्यात एकाच वेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमातून युवक आणि विविध आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या रोजगार महाकुंभची संकल्पना, त्यामागील नियोजन, युवकांसाठी उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि या उपक्रमातून राज्यातील रोजगार निर्मितीला मिळणारी चालना याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री

0: माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांना सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र आयोजित करण्यात आलेला आहे, तर काय सांगाल तुम्ही, शासनाचा या मागचा मुख्य हेतू काय आहे?
2: महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होता की ते रोजगार महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे, पण रोजगारसाठी युवक युवती पण उपलब्ध आहे. तर आपले एक कॉर्डिनेशनचा काम करायचं आहे. आमचा उद्देश फक्त रोजगार मेळावे आयोजित करणे नाही, तर महाराष्ट्राची युवक युवतीने रोजगारची संधी थेट सेतू निर्माण करायचा आहे. प्रत्येक युवकाच्या हाताला काम, कौशल्ययोग्य संधी आणि कुटुंबाने आर्थिक स्थैर्य मिळावे या भावनातून महाकुंभ आयोजित करणार आहे. रोजगार मागणारा नवे, संधी मिळवणारा आणि पुढे संधी निर्माण करणारा युवक घडवायचा आहे.
1: सर, 29 सप्टेंबर रोजी राज्यभर एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात येणार आहे, तर ही संकल्पना नक्की काय आहे?
2: महाराष्ट्र हे भौगोलिक दृष्ट्याने मोठा राज्य आहे आणि रोजगार शोधात प्रत्येक युवकांना मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहराकडे यावे लागणे योग्य नाही. म्हणून आम्ही ठरवले की युवक युवतींना संध्यासाठी शोधत भटकायच्या नाही आणि रोजगार संधी त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या तालुक्यात, त्यांच्या गावी आणि तितके जवळ पोहोचवायची हा आमचा प्रयत्न होता. म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 2 ठिकाणी आम्ही रोजगार मेळावा एक दिवशी आयोजित करत आहे.
1: सर, 3 लाखांहून अधिक युवक ह्याच्यामध्ये असणार आहेत, 50,000 अधिक रोजगार संधी आहेत आणि 10,000 अधिक आस्थापन आहेत, तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे कशा पद्धतीने हे साकारणार आहे?
2: असं आहे की देशासाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजीचा वाढदिवस आपला 17 सप्टेंबरला साजरा करत होते. त्याशिवाय पूर्ण त्यांचे जे हेड ऑफ द स्टेट गुजरात राज्याचे मुख्यमंत्री पासून आता ते भारताचे प्रधानमंत्री 25 वर्ष त्यांचे पूर्ण झाले आणि 25 वर्ष यशस्वी वर्ष होते. युवक युवतासाठी फार प्रेरणाचे विषय होते. म्हणून आम्ही सेवा सप्ताहामध्ये भावनातून युवकांना रोजगार माध्यमातून सक्षम करणे हीच खरी सेवा आहे हा विचारातून रोजगार महाकुंभाची संकल्पना यावेळी अतिशय व्यापक करून आणली.
1: सर, युवकांकडे आज पात्रता आहे आणि कौशल्य पण आहे, तर योग्य पात्रता आणि कौशल्य यांना कशा पद्धतीने रोजगार मिळू शकतो?
2: महाराष्ट्राचे युवक फार मेहनती आहे, प्रोफेशनल आहे आणि त्यांचे प्रशिक्षण पण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदीच्या मार्गदर्शनामध्ये मोठी जॉब आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटची संधी उपलब्ध आहे. आता जे युवक युवत्यासाठी थोडं स्किलिंग करीन, अपस्किलिंग करून त्याने हा उपलब्ध करून दिली तर महाराष्ट्राचा चित्र नक्की बदलेल.
1: आणि उद्योगांची एक गरज असते आणि इथे जे कौशल्य हातांमध्ये आहे त्यांना देखील गरज असते, तर ह्या दोघांना एकत्र आणण्याचं काम कशा पद्धतीने केलं जात आहे?
2: आम्ही यावेळी नवीन सरकार आल्यानंतर प्रत्येक ITI मध्ये न्यू एज कोर्सेस सुरू केले. ते जे काय आजच्या दिवसामध्ये संधी उपलब्ध आहे, आजच्या दिवसा जे इंडस्ट्रीजने गरज आहे किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी गरज आहे त्या कोर्सेस, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, सर्व नवीन जे उपलब्ध आहे ते 6 कोर्सेस आम्ही सुरू केले. त्यासाठी मशीनरी पण आणलेली आहे. आत्ता हा नवीन कोर्सेस केल्यानंतर त्यानंतर यावेळी आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले. 3-3, 2-2 वर्षाचे नाही आहे, 4 महिने, 6 महिने असे आपण कोर्सेस सुरू केले. मोठा प्रतिसाद मिळाला. आता जे काही काळाची गरज आहे त्याप्रमाणे युवक युवतीने आपण प्रशिक्षित करून शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये त्याने जॉबसाठी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी आपण तयार करू.
1: नक्कीच सर, आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, तर महाविद्यालय आहेत, विद्यापीठ आहेत आणि उद्योग, तर ह्या तिन्ही गोष्टींचा समन्वय कशा पद्धतीने साधला जाईल?
2: यावेळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होता की फक्त हा रोजगार विभागाचा काम नाही आहे, पूर्ण सरकार या कामावर एकत्र यावा असा तुम्ही प्रयत्न करावा. म्हणून चंद्रकांत दादा पाटील आमचे एज्युकेशन मिनिस्टर, दादा भुसे स्कूल एज्युकेशन मिनिस्टर, इंडस्ट्रीज मिनिस्टर सावंत साहेब, त्याशिवाय आपले लेबर मिनिस्टर फुंडकरजी, ते सर्व मोठी धार्मिक संस्था, सर्व इंडस्ट्रीयल असोसिएशन, सर्वांनी आम्ही संपर्क केला आणि त्यांच्याशी संपर्क करून ते स्वतः आपापल्या विभागातून यामध्ये पार्टिसिपेट करावा हा महाराष्ट्र सरकारचा यावेळी कार्यक्रम असेल. म्हणून हा मोठा महाकुंभ नाम दिलेला आहे. एकही दिवशी करणार असा शक्य नाही आहे ना. फक्त आम्ही यावेळी असा पण प्रयत्न केला की मोठी कंपन्या आली तर त्यांचं स्वागत आहे, पण जास्त भर आम्ही लहान MSME वर लास्ट जे काही लोकल जॉब जे उपलब्ध आहेत, जे जॉब प्रोव्हायडर आहेत त्याने तिथे आणायच्या आणि तिथे युवक युवतीने प्री रोजगार मिळावा एक सॉफ्ट स्किलच्या 3 दिवसाच्या 7 दिवसाच्या प्रशिक्षण देणार आहे. ज्या कामासाठी त्यांची

0: निवड झाली असेल त्यांच्या पण आपण रोजगार मिळाल्याच्या नंतर 15 दिवसासाठी प्रशिक्षण देणार आहे, ज्या करून त्याने परमानंट जॉब तिथे मिळेल ते तिथे टिकेल.
1: बहुतांश महाराष्ट्र हा गावात वसलेला आहे, तर ग्रामीण आणि शहरी युवक दोघांनाही समान संधी मिळाव्यात म्हणून आपण काय करणार आहात?
0: हा बरोबर, तुमच्या म्हणणं बरोबर आहे की महाराष्ट्र गावामध्ये बसतो आणि गावामध्ये रोजगाराच्यासाठी युवक युवती पण उपलब्ध आहे आणि संधी पण उपलब्ध आहे. तिचे कृषीची संधी होऊ शकतात, सौर ऊर्जा संबंधित विषयाच्या होऊ शकतात, आपलं जे काही आपले गावामध्ये तालुका स्तरावर जॉब उपलब्ध आहे, लोकांना आपले राहण्याचे ठिकाणाचे जवळ जॉब पाहिजे, त्याने आपला आवडता जॉब पाहिजे आणि त्याने ब्ल्यू कॉलर जॉब प्रिफरन्स नको असा पण त्याचा मानस आहे. तर ते हे सर्व एकत्र लक्षात घेऊन आम्ही ते लोकल जॉब काय उपलब्ध आहे त्या जॉबसाठी आम्ही यावेळी लहान लहान रोजगार मिळावे, त्यामध्ये 5 ते 20 पर्यंत कंपनी असेल आणि जास्त जास्त 200 विद्यार्थी असेल तर ते जास्त लोकांना जॉब यावेळी मिळू शकेल.
1: बरोबर आहे सर. उद्योगाच्या काही गरजा आहेत आणि उपलब्ध मनुष्यबळही आहे, तर ह्यामधलं अंतर कशा पद्धतीने कमी करण्यात येईल?
0: ते माननीय प्रधानमंत्रीजीने 2014 मध्ये प्रधानमंत्री झाले तर फर्स्ट डिपार्टमेंट त्यांनी जे सुरू केला होता तो स्किलिंगचा होता. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले प्रथमतः त्यावेळी त्याने पण स्किल डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये सुरू केला. म्हणजे काय, म्हणजे असं आहे की सर्वांना त्याने दोघांना माहीत होता की आता स्किलिंग आणि आपली स्किलिंग शिवाय आपल्या मुला मुली टिकू शकत नाही कॉम्पिटिशनमध्ये. फक्त महाराष्ट्राचा विषय नाही आहे, विश्वभरामध्ये आता जॉब उपलब्ध आहे. आपण एक परवा आपण माननीय मुख्यमंत्री जे असते 100 लोकांनी इस्रायल पाठवला कन्स्ट्रक्शन वर्करने, त्याने स्टार्टिंग सॅलरी किती आहे 2 लाख रुपीज गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट जॉबची सिक्युरिटी 2 लाखची स्टार्टिंग आहे. ते तिथे 2 वर्षापूर्वी एक आता मुलं गेला होता त्याने मी मोबाईलवर सीएम साहेबांना विचारला की तुमचे त्या पगार काय, 4 लाख रुपयाची पगार.
1: बरं,
0: आता पूर्ण विश्वमध्ये भारतीय युवक युवत्यासाठी फार कौतूहल आहे, कॉन्फिडन्स आहे, त्यांच्या म्हणणं आहे की ते फार मेहनती आहे, प्रोफेशनल आहे, ऑनेस्ट आहे, हार्डवर्किंग आहे, इंटेलिजंट आहे. हे सर्व एकत्र कुठेही नाही आहे, म्हणून भारतासाठी अतिशय चांगली संधी उपलब्ध आहे. आणि त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये एक फॉरेनमध्ये कसा मुला मुली जाऊ शकता त्यासाठी इथे विद्याविहार मुंबईमध्ये आपले स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किल अकॅडमी सुरू केली आहे, त्यामध्ये त्याने फॉरेन लँग्वेजचे शिक्षण पण देतो, फॉरेनचं कल्चर पण शिकवतो आणि ज्या जॉबसाठी त्यांची रिक्वायरमेंट आहे त्याचं बेसिक ज्ञान पण इथे देतो.
2: श्रोते हो, महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देणे आणि उद्योगांच्या गरजांशी त्यांना जोडणे हा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. राज्यातील युवक आणि आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा उपक्रम रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती आणि शासनाची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, रोजगार कौशल्य आणि युवकांच्या उज्ज्वल भवितव्याशी संबंधित या विषयावरील संवादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत दिलखुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे सगळे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकत आहात.
1: 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स आणि FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा कार्यक्रम.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

भावधारा या कार्यक्रमात देवकी पंडित यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात रमेश उबाळे यांची काही भावगीतं, ज्याला संगीत आहे मधुकर झिराडकर यांचं. यानंतर ऐकूयात अमेय दाते यांचा स्वर.

अमेय दाते यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं. श्रोतेहो, भावधारा या कार्यक्रमामध्ये रमेश उबाळे यांची काही भावगीतं आम्ही आपल्याला ऐकवत आहोत, ज्याला संगीत आहे मधुकर झिराडकर यांचं. आता ऐकूयात साधना सरगम यांनी गायलेलं हे भावगीत.

अमेय दाते यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं. श्रोतेहो, भावधारा या कार्यक्रमामध्ये रमेश उबाळे यांची काही भावगीतं आम्ही आपल्याला ऐकवत आहोत. ज्याला संगीत आहे मधुकर झिराडकर यांचं. आता ऐकूयात साधना सरगम यांनी गायलेलं हे भावगीत.

साधना सरगम यांनी गायलेले हे भावगीत आपण ऐकलं आणि याचबरोबर भावधारा हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयापर्यंतच्या UPI व्यवहारांवर तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार नाही, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट. भारत आणि चीन यांच्यातील चिंतेच्या मुद्द्यावर परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं, पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1399. आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. UPI द्वारे 2 व्यक्तींमध्ये हस्तांतरित केल्या जाणाऱ्या कोणत्याही रकमेच्या व्यवहारांवर कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातील 2000 रुपयापर्यंतचे UPI व्यवहार तसंच लहान व्यापाऱ्यांसाठी 0% डिस्काउंट रेट म्हणजे MDR आराखड्याअंतर्गत येणारे व्यवहारही निःशुल्क असतील असा खुलासाही अर्थ मंत्रालयानं केला आहे. या निर्णयामुळे व्यक्ती ते व्यापारी म्हणजेच P2M व्यवहारांपैकी सुमारे 96% व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. MDR फक्त 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हा बदल येत्या 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांवर 4% इतकं नाममात्र MDR आकारलं जाईल, तर 75,000 रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी MDRची मर्यादा प्रतिव्यवहार 300 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर UPI व्यवहारांसाठी व्यापारी वर्गाकडून ग्राहकांवर MDR शुल्काचा भार टाकला जाणार नाही याची काळजी घेण्याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याचंही अर्थ मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान MDR संकलनाच्या 5% रकमेचं योगदान देऊन लहान व्यापाऱ्यांकडून UPIचा वापर वाढवण्यासाठी एक विशेष निधी उभारला जाईल असं सांगण्यात आलं आहे. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीत पंतप्रधानांनी भारताला वाटणारे चिंतेचे विषय मांडले. या मुद्द्यांचा विचार करताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता या 3 तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद

परिषदेत ही माहिती दिली. ओमानच्या किनाऱ्याजवळील प्रदेशात व्यापारी जहाजं, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं भारताला मान्य नसल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. या भागात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या भागातील आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून होणारी मुक्त आणि सुरक्षित वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत होण्याची गरज भारतानं व्यक्त केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते काल तेलंगणचे माजी राज्यपाल डॉ तमिलीसाई सुंदरराजन लिखित अ सेंचुरी ऑफ सर्व्हिस द आर एस एस इन 100 ऍक्ट ऑफ सेवा या पुस्तकाचं काल दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं. हे पुस्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकभराच्या सेवा, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाचं दस्तऐवजीकरण असल्याचं उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. कोविड काळातल्या संघ स्वयंसेवकांच्या मदतकार्याचं स्मरण यावेळी राधाकृष्णन यांनी केलं. यमुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर काल 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली यांचा समावेश आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केलेला हा प्रकल्प ऐतिहासिक अध्याय ठरणार असल्याचं शहा यावेळी म्हणाले. या प्रकल्पाचा 90% आर्थिक भार केंद्र सरकार उचलणार असून राज्यांना केवळ 10% गुंतवणूक करावी लागणार आहे असंही त्यांनी नमूद केलं. ऑगस्ट महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत झालेल्या वाढीमुळे देशाच्या वस्तू निर्यातीत 26.12% मोठी वाढ नोंदवली गेली. ही निर्यात 43.81 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे. त्याचवेळी सोन्याच्या आयातीत घट झाल्यामुळे व्यापार तूट कमी होऊन ती 26.86 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. ही गेल्या 5 महिन्यातील नीचांकी तूट आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार आहे. यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते काल मंत्रालयात माध्यमांशी बोलत होते. एकंदर 27,000 कोटी रुपयांची ही गुंतवणूक असून या प्रकल्पातून 15,000 लोकांना प्रत्यक्ष आणि 75,000 लोकांना अप्रत्यक्ष असे 90,000 रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 प्रणाली आणि मोबाईल ऍपचं लोकार्पण तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज 2 या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय अनियमितता ओळखणं आणि महसुलातील तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. जगभरात आज जागतिक ओझोन दिन साजरा केला जात आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं संरक्षण करण्यात ओझोनचा थर अत्यंत महत्वाचा घटक आहे. याबद्दल जाणीव आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. शीतपृथ्वीसाठी जागतिक कृती ही या दिवसाची यावर्षीची संकल्पना आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या दलांमधील परस्पर कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणे आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणे हा आहे. उत्तराखंडच्या औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं या सरावाचा प्रारंभ झाला. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. नेपाळमधील पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,399 पोहोचली आहे. सुरक्षा दलांचं संयुक्त पथक शोध आणि बचाव कार्य करत असून सुमारे 5,170 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत एकंदर 13,742 लोकांची सुटका करण्यात आली आहे अशी माहिती नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 26 ऑगस्ट रोजी नेपाळ तिबेट सीमेजवळ आलेल्या पुराचा उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरं आणि गावांना मोठा फटका बसला आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतल्या काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या

0: आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. संजू सॅमसननं 22 चेंडूत 57 धावांची धडाकेबाज खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. तत्पूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झदरानं 33 चेंडूत 37 धावा केल्या. भारताकडून नितीश कुमार रेड्डीनं 3 तर अर्षदीप सिंगनं 2 बळी घेतले. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज दिल्लीतील याच मैदानावर होणार आहे. हवामान. हवामान विभागानं आज अंदमान आणि निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशातील इतर अनेक राज्यातही अशाच प्रकारचं हवामान राहणार आहे. बिहार, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, ओडिशा आणि राजस्थानमध्ये पुढील 2 दिवस वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2000 रुपयापर्यंतच्या UPI व्यवहारांवर तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट. भारत आणि चीन यांच्यातील चिंतेच्या मुद्द्यांवर तोडगा काढताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं, पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1399 आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .29° अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला ऐकूयात अवघाची संसार या चित्रपटातून डॉक्टर वसंत अवसरे यांचं हे गीत. संगीत आहे वसंत पवार यांचं. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये ऐकूयात सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेली काही युगलगीतं.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं अवघाची संसार या चित्रपटातून. रचना होती डॉक्टर वसंत अवसरे यांची आणि संगीत होतं वसंत पवार यांचं. आता ऐकूयात याच स्वरात आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटातून हे गीत आपण ऐकलं. आता ऐकूयात गदी माडगुळकर यांचं झेप या चित्रपटातलं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.
1: मथुराणी तुला सांगू का

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेली काही चित्रपटगीतं आज आपण ऐकत आहात. हे गीत होतं ग. दि. माडगुळकर यांचं, झेप या चित्रपटासाठी, आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात याच स्वरात लाखाची गोष्ट या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचंच आणखीन एक गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

लाखाची गोष्ट या चित्रपटातून गदी माडगुळकर यांचं हे गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकवत आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत.

जगाच्या पाठीवर या चित्रपटातून हे गीत आपण ऐकलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात. रचना होती गदी माडगुळकर यांची आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. 229 नोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 9

जोरदार या चित्रपटातून हे गीत आपण ऐकलं. आता ऐकूयात हम आपके है कौन या चित्रपटातून लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. रचना आहे देव कोहली यांची आणि संगीत राम लक्ष्मण यांचं.

हरिहरण घनश्याम वासवानी प्रतिमा राव आणि संतोष तिवारी यांनी गायलेलं हम साथ साथ है या चित्रपटातलं हे गीत होतं रवींद्र रावल यांचं.

आणि या गीताला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. लख लख चंदेरी कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचा युगल स्वर पत्थर के फूल या चित्रपटासाठी.

पत्थर के फूल या चित्रपटातून लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं रवींद्र रावल यांचं आणि याला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. श्रोते हो, याचबरोबर आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: आई होण्याचा प्रवास हा जितका आनंदाचा तितकाच काळजी घेण्याचाही। गर्भावस्थेत कोणत्या तपासण्या वेळेवर करणं आवश्यक आहे? आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेदरम्यान कोणतं लसीकरण महत्त्वाचं आहे? लसीकरणाबाबत असणारे गैरसमज कोणते आणि कोणती लस कधी घ्यावी? या आणि अशाच अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शास्त्रीय आणि तज्ज्ञ मार्गदर्शनातून। हॅलो डॉक्टर या आमच्या कार्यक्रमात। विषय गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण। यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे स्त्रीरोग तज्ज्ञ तथा वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांना। आपण याविषयी दूरध्वनी करू शकता 17 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर। विषय लक्षात घ्या गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण। हॅलो डॉक्टर।
3: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर। आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा। गणपती बाप्पा मोरया, विघ्नहर्ता गणरायाचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सोहळा। यंदाचा गणेश उत्सव साजरा करूया तो पर्यावरणाची काळजी घेत, निसर्गाशी नाते जपत। शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देऊया, नैसर्गिक सजावट करूया, ध्वनी आणि प्रदूषण टाळूया। भक्ती बाप्पावर आणि जबाबदारी पर्यावरणाची आपल्यावर। आपल्या आनंदाचा उत्सव निसर्गासाठीही आनंददायी ठरो, हीच सदिच्छा। आकाशवाणी परभणीच्या वतीने सर्व श्रोत्यांना पर्यावरणपूरक, मंगलमय आणि आनंददायी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा।

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05।
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
2: FM बँड 102 MHz आणि 229 नॉमीटर्स अर्थात 1305 KHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण।

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण भावगीत ऐकलत. गायला आणि संगीतबद्ध केलं होतं सीमा चंद्रगुप्ता यांनी. कार्यक्रमात आता ऐकवत आहोत सुदेश भोसले आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात कोळी गीत.

0: टा डोंट वरी पारू तूच सांग या निवट्याचं मी काय करू याला मारू का पुरू
1: मार मार

मिश्र संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण ऐकत होतात कोळी गीत. गात होते सुदेश भोसले, वैशाली सामंत आणि सहकारी. संगीत होतं विजय कठीण यांचं. कार्यक्रमात आता ऐकवत आहोत नाट्यगीत. नाटकातलं हे पद गात आहेत प्रसाद सावकार. रचना आहे विद्याधर गोखले यांची आणि संगीत वसंत देसाई यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात नाट्यगीत आपण ऐकलत आणि श्रोते हो याचबरोबर मिश्र संगीताचा हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. सकाळचे 10:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत. या कार्यक्रमांतर्गत आज ऐकवत आहोत मैंने प्यार किया या चित्रपटातली गीतं. गीतकार आहेत असद भोपाली, देव कोहली, रवींद्र जैन, आनंद बक्षी आणि संगीतकार आहेत राम लक्ष्मण. सुरुवातीचं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते, आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत. या कार्यक्रमांतर्गत मैंने प्यार किया या चित्रपटातली गीतं एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर या स्वरात ऐकूयात. आणखीन एक गीत

लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आणि श्रोते हो या गीताबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतात मैंने प्यार किया या चित्रपटातली गीतं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. एफ एम बँड 102 MHz आणि 229.9 MHz अर्थात 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 10:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये मी आपली रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मागच्याच बुधवारी मी आपल्याला म्हणाले होते की शायरी आणि बहारदार गीतं हाच विषय घेऊन आपण पुन्हा एका कार्यक्रमात भेटूयात. आणि बघा, हं, या बुधवारी पुन्हा एक तोच विषय घेऊन आले आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. श्रोते हो, प्रेमाचा रंगच काहीसा न्यारा असतो. या रंगात रंगून गेलं की दुसरा रंग सापडत नाही. एकमेकांच्या सुखात सुख, दुःखात दुःख, त्याच्या हसण्यात आनंद, त्याच्या विश्वात आपलं विश्व, दोघंही आपल्या विश्वात इतके रंगून गेलेले असतात की त्या विश्वात कोणालाही जागा उरत नाही. आनंद त्याचाच, सुखही त्याचंच, हसणं त्याचंच, मनातले भावही त्याचेच, स्वतःचं असं काही उरतच नाही, सारं विश्वच त्याचं. दिल को जुबा आँखों को सपने मिल गए, दिल को जुबा आँखों को सपने मिल गए, आशिकी में जिंदगी को मायने मिल गए, आशिकी में जिंदगी को मायने मिल गए.

श्रोतेहो, एखाद्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, पण ते त्याच्यापर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं असतं, नाही का? प्रेमाची जाणीव होणं,

गरजेचं असतं. मनात एक अनामिक भीती तर असतेच की आपलं प्रेम स्वीकारल्या जाईल की नाही. श्वास चालतो तो त्याच्याचमुळे, जगाचा विसर पडतो तोही त्याच्याचमुळे. कुठेही जा, सर्व रस्ते घेऊन जातात फक्त त्याच्याचकडे. बहुत चाहेंगे तुम्हें मगर भूल ना सकेंगे, बहुत चाहेंगे तुम्हें मगर भूल ना सकेंगे, ख्यालों में किसी और को ला ना सकेंगे. किस कदर खोए हैं आपके प्यार में, किस कदर खोए हैं आपके प्यार में, आप कभी सोच ना सकेंगे, आप कभी सोच ना सकेंगे.

श्रोते हो, अनेक ऋतू बहरतात, वृक्षवेलींनाही पालवी फुटते, पक्षी मंजूळ गातात. या ऋतूत आणखीन एक ऋतू कोणता असतो बरं? तो ऋतू असतो प्रेमाचा. या ऋतूचा बहर कायमरूपी आपल्या जीवनात असावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. भेटीचा तो ऋतू, मिलन

प्रत्येक श्वासावर एक नाव, स्वप्नांमध्ये असतो फक्त त्याचाच गाव. वाळूप्रमाणे मन हातातून निसटायला लागतं. नजरेचा हा प्रवास एकाच वळणावर येऊन थांबायला लागतो. जे असतं सांगायचं त्यासाठी शब्दच अपुरे पडतात. त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यांची भाषा जेव्हा समजायला लागते तेव्हा अशा प्रेमापेक्षा आणखीन सुंदर ते काय. तुस्से ही हर सुबह हो मेरी, तुस्से ही हर शाम, तुस्से ही हर सुबह हो मेरी, तुस्से ही हर शाम, कुछ ऐसा रिश्ता बन गया तुस्से कि सांस में सिर्फ तेरा ही नाम, कि सांस में सिर्फ तेरा ही नाम.

दाटून आलेल्या संध्याकाळी जसं अवचित ऊन पडतं, दाटून आलेल्या संध्याकाळी जसं अवचित ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. काय श्रोते हो, असंच काहीसं होतं ना?

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: आई होण्याचा प्रवास हा जितका आनंदाचा तितकाच काळजी घेण्याचाही. गर्भावस्थेत कोणत्या तपासण्या वेळेवर करणं आवश्यक आहे? आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेदरम्यान कोणतं लसीकरण महत्वाचं आहे? लसीकरणाबाबत असणारे गैरसमज कोणते आणि कोणती लस कधी घ्यावी? या आणि अशाच अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शास्त्रीय आणि तज्ज्ञ मार्गदर्शनातून. हॅलो डॉक्टर या आमच्या कार्यक्रमात. विषय गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे स्त्रीरोग तज्ज्ञ तथा वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांना. आपण याविषयी दूरध्वनी करू शकता 17 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. विषय लक्षात घ्या गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. हॅलो डॉक्टर.
2: गणपती बाप्पा मोरया विघ्नहर्ता गणरायाचे आगमन म्हणजे आनंद उत्साह आणि भक्तीचा सोहळा. यंदाचा गणेश उत्सव साजरा करूया तो पर्यावरणाची काळजी घेत निसर्गाशी नाते जपत. शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देऊया. नैसर्गिक सजावट करूया. ध्वनी आणि प्रदूषण टाळूया. भक्ती बाप्पावर आणि जबाबदारी पर्यावरणाची आपल्यावर. आपल्या आनंदाचा उत्सव निसर्गासाठीही आनंददायी ठरो हीच सदिच्छा. आकाशवाणी परभणीच्या वतीने सर्व श्रोत्यांना पर्यावरणपूरक मंगलमय आणि आनंददायी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
3: तुम्ही आयुष्यात किती समाधानी आहात, आनंदी आहात, यापेक्षा तुमच्यामुळं किती जण आनंदी आहेत याला महत्त्व द्या. श्रोते हो, अशा प्रभावी विचारांची उधळण करणारा कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आता मात्र या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची वेळ झाली आहे. कार्यक्रमातून निरोप घ्यावा असं तर वाटत नाही, पण निरोप घ्यावा तर लागणारच. तेव्हा

आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 11:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. श्रोत्यांशी फोनवर संवाद साधणार आहेत संजय थोरात. निर्मिती सहाय्य आहे भास्कर थोरात यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी.

हॅलो आकाशवाणी, कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना संजय थोरातचा स्नेहाचा प्रेमाचा सप्रेम नमस्कार. रसिक श्रोते हो, सुरू करूया तुमचा आमचा सर्वांचा आवडता कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कामडी.

0: हां नमस्कार सर.
1: नमस्कार जी,
0: मी गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार बोलतो सर.
1: रवींद्र पवार.
0: हां
1: तुमचे पत्र असतात कार्यक्रमात.

0: हो सर, मी नियमितपणे पत्र पाठवतो. आपकी पसंत, आपली आवड आणि आपलं आवड बळी झाल्याची या कार्यक्रमाला सर.
1: पवारजी,
0: हां,
1: आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम कोणकोणते ऐकता?
0: मी सर आपकी पसंत आपली आवड स्वरलहरी हॅलो आकाशवाणी हे कार्यक्रम ऐकतो सर, आणि आवड बळी राजाची हे पत्रावरचे कार्यक्रम सुद्धा ऐकतो सर, आणि सर्व कार्यक्रम मला छान वाटतात सर आणि चांगले आहेत, आणि आपण हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी सुरू केल्याबद्दल तुमचे अभिनंदन सर.
1: आमचे कार्यक्रम विभाग प्रमुख
0: हां हां हां
1: सदानंद कांबळी सरांनी या सर्व श्रोत्यांच्या मागणीवर हे कार्यक्रम परत सुरू केलेला आहे.
0: हो सर, त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो सर कार्यक्रम सुरू केल्याबद्दल. सोमवारी म्हणजे परवा दिवशी सर आपलं गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे सर. गणेश उत्सवानिमित्त तुम्हा सर्वांना रेडिओ परिवार आणि आपल्या श्रोत्यांना मी शुभेच्छा देतो सर.
1: धन्यवाद साहेब. आकाशवाणी परभणी केंद्राकडून सर्व श्रोत्यांना खूप खूप गणेश उत्सवाच्या शुभेच्छा.
0: हां धन्यवाद सर, धन्यवाद. आणि सर आमच्या गावात म्हणजे एक विशेष आहे सर, जवळपास हे 26वं वर्ष आहे सर, एक गाव एक गणपती आहे सर आमच्या गावात.
1: तुमच्या या गावाचा आदर्श सर्वांनी घ्यायला पाहिजे.
0: हो सर, आणि सर्व गावकरी मिळूनच सर एक गाव एक गणपती साजरा करतात, कार्यक्रम ठेवतात, आणि सर्व गावकऱ्यांचा याच्यात सहभाग असतो सर.
1: कार्यक्रम कोणकोणते ठेवता?
0: भजन कीर्तन आणि म्हणजे जे सामाजिक कार्यक्रम ठेवतो सर, म्हणजे जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही असे कार्यक्रम. रोज एक तास कार्यक्रम असतात सर रात्री.
1: अच्छा, तर
0: आणि
1: चला आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकायचं?
0: अग्निपद मधला ऐकवा, देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा,
1: देवा श्री गणेशा.
0: हां देवा श्री गणेशा,
1: हे अतिशय सुंदर असं गीत आहे.
0: हो सर. सर आमच्या काही मित्राचे नावं घेऊ का सर?
1: बिलकुल जी.
0: एकता ग्रुपचे गुणवंत कडू, गौतम रायबोले, वसालीचे एकनाथ काळे आणि माजोळचे आमचे सोपान वैद्य.
1: अच्छा, या सर्वांसाठी आणि तुमच्यासाठी छान संगीत गणपती बाप्पाचं.
0: धन्यवाद सर,
1: फोन केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद.

0: हेलो, नमस्कार
1: नमस्कार जी,
0: सर। हेलो, आकाशवाणी कार्यक्रम है का?
1: चालू आहे. हॅलो आकाशवाणी कार्यक्रम. सांगा आपलं नाव, सांगा कोण बोलता. आपण
0: सर विजय कल्याणकर बोलतो, पैनीहून। हो
1: विजय कल्याणकर जी, तुमचं स्वागत आहे हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात.
0: सर, सर आज गाणं ऐकायचं होतं।
1: सांगा गाण्याची बोल सांगा.
0: इलाका चित्रपट म्हणलं आहे, देवा हो देवा गणपती देवा।
1: अच्छा, देवा हो
0: वा
1: देवा गणपती देवा.
0: हो
1: गावात गणपती किती बसतात?
0: सर, सार्वजनिक गणपती एकच असते आमचा।
1: वा वा, अतिशय सुंदर
0: हो सर,
1: उपक्रम आहे तुमच्या या गावाचा.
0: हो सर,
1: रोजचे कार्यक्रम कसे असतात गणपती मंडळापुढे?
0: सांस्कृतिक कार्यक्रम असतात सर।
1: अच्छा, तुमचा सहभाग असतो त्यामध्ये.
0: असतो सर।
1: सुंदर सुंदर अशा पारंपरिक गाण्यावर नाच करणे,
0: हो,
1: लहान मुलांचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेणे.
0: खेळ घेणे, रांगोळी स्पर्धा।
1: अच्छा,
0: हो सर,
1: गणपती बाप्पा येतात म्हणल्यावर वातावरणात कसा पवित्र असा सुगंध सर्वत्र दरवळलेला असतो.
0: हो सर,
1: लहान मंडळीपासून ते मोठ्या मंडळींपर्यंत अगदी आनंदाचं वातावरण गणपती बाप्पा आणण्यासाठी, गणपती बाप्पा बसवण्यासाठी.
0: हो। आणि सर मी मग श्रोता आहे सर, मी तुमचा सगळे कार्यक्रम ऐकत असतो आम्ही।
1: अच्छा,
0: हो, 2 मिनिटांचे नाव घ्या सर।
1: सांगा.
0: संजय मुरुंबेकर आणि आमच्या घरच्या परिवारातले भगवान कल्याणकर, गोपाल कल्याणकर, कृष्णा कल्याणकर।
1: चला कल्याणकर जी, ऐकूया हे छानसं गणपती बाप्पाचं गीत. हॅलो
2: हॅलो, अरे थोरात जी, मोहन मेत्रे, साडेगाव। हा
1: मेत्रे साहेब,
2: हा,
1: हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. सांगा आज
2: गणपतीचं
1: कार्यक्रमात गीत कोणतं ऐकायचं?
2: टाका कोणतं? मग
1: गणपती बाप्पाचं गीत, सुंदर सं गीत आम्ही तुमच्यापर्यंत पाठवत आहोत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो। हाँ
1: हेलो, गोपाल
0: बोला।
1: नाथ कर साढ़े गाउन बोले लो।
0: नाथकर भाऊ, राम राम,
1: राम राम, राधे राधे,
0: राधे राधे, गणपती बाप्पा
1: मोरिया
0: आणि मंगल मूर्ती। काय
1: मोरिया।
0: म्हणता गोपाळ भाऊ,
1: काय नाही, मस्त आहे, आनंद
0: सांगा आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकायचं?
1: आज।

0: कुर्बानी मतलब हम तुम्हें चाहते हैं ऐसे।
1: हा चित्रपट पाहिला होता का तुम्ही?
0: हो
1: कोण कोण कलाकार होते सांगा बरं?
0: याच्यात फिरोज खान, विनोद खन्ना, अमजद खान एक आहेत।
1: नायिका कोण होत्या?
0: नायकाची नाव माहीत नाहीत।
1: झीनत अमान.
0: हा
1: अतिशय सुंदर असा अभिनय केलेला आहे त्यांनी या चित्रपटामध्ये. या चित्रपटातली सर्वच गीत त्यावेळेस सुपरहिट झालेली आहेत आणि आजसुद्धा ऐकायला मधुर वाटतात. आणि तुम्ही जे गीत सुचवलंय असं अतिशय सुंदर गीत आहे ते.
0: हो
1: आणि या चित्रपटातलं अजून एक गीत खूप गाजलेलं आहे,
0: कुठलं?
1: लैला हो लैला, आय सी माय लैला.
0: हा ते पण छान आहे। शेतशिवार कार्यक्रम चांगला सादर करता साहेब तुम्ही, आवड बळी राजाची नंबर एक कार्यक्रम आहे, छान करता तुम्ही।
1: आवड बळी राजाची कार्यक्रम पत्रोत्तरावर आधारित आहे, आमच्या सर्व श्रोत्यांसाठी आहे, अभिप्राय त्यामध्ये आपण पाठवत असतोत.
0: हो हो
1: चला ऐकूयात तुमच्या आवडीचं हे छानसं गीत.
0: हो हो
1: गाण्याचे बोल
0: धन्यवाद।

0: हेलो।
1: हेलो, नमस्कार सर जी।
0: नमस्कार जी। नमस्कार, कौन बोलते हैं?
1: सर मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाजी तालुका, मुक्ताई नगर, जिल्हा जळगाव, खान्देश।
0: ढोले साहेब,
1: सर बोला साहेब।
0: तुमचं स्वागत आहे हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात।
1: धन्यवाद सर।
0: काय करता आपण?
1: सर मी डाळ्या फुटाणे मुरमुरे याचा व्यवसाय आहे सर।
0: असं आहे का?
1: हो सर।
0: मग गणपती बाप्पाचं आता आगमन झालेले, धंद्यामध्ये जोर असेल।
1: हो सर, जोरात आगमन झालं सर। घरोघरी म्हणजे आता पृथ्वी गणपती, समजा आता काय डेकोरेशन, बा घरात घरगुती डेकोरेशन करायचं चालू आहे, डेकोरेशन बनवणं म्हणजे आता। सर आजच्या कार्यक्रमामध्ये चित्रपट आहे सर, मरते दमतक, आणि गाण्याचे बोल आहे सर, मुकाबला मुकाबला तेरे भक्त जनों का मुकाबला।
0: अच्छा,
1: खूपच छान गाणं आहे सर हे। सर आता माझं 67 आहे।

0: सर रेनिम।
1: 67
0: हो
1: क्या बात
0: माझा
1: आहे,
0: जन्म 1960 चा जन्म माझा।
1: खूप छान. असेच स्वस्थ रहा, ठणठणीत रहा आणि आमच्या आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम ऐकत रहा.
0: हो सर काही माझे मित्र आहे सर, सांगू का दोन तीन?
1: सांगा.
0: सर अनंत भुते, पी एस नावकर, संतोष वसारे, मारुती भोसले, संतोष सोनार आणि सर या गाण्याचा सर आपण मी आनंद घ्या सर, मुकाबला मुकाबला या या गाण्यामध्ये आपण मी थोडस सहभागी व्हा सर.
1: ठीक आहे, ऐकूया तुमच्या आवडीचं गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: नमस्कार सर, आकाशवाणी परभणी सर.
1: आकाशवाणी परभणी कोण बोलतय, कुठून बोलतय?
0: सर मी दत्ता जगाडे बोलायला घरी येऊ
1: दत्ता भाऊ जगाडे.
0: घरी येऊन बोलतो सर.
1: बर बर बर. कार्यक्रमात गीत सांगा, कोणतं ऐकायचं?
0: घ्या सर, गीताचे बोलायचं मेरे नैना सावन भादो महबूबा चित्रपटातलं सर गीत ऐकायचं होतं.
1: दत्ता भाऊ, आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम केव्हापासून ऐकता?
0: सर मी खूप दिवसापासून ऐकतो, 2-3 वर्षापासून ऐकतो.
1: राहायला झरीमध्येच?
0: हो झरीमध्येच राहतो.
1: चांगलं मोठं गाव आहे?
0: हो मोठं गाव आहे सर, 20-22 हजार लोकसंख्येचं गाव.
1: बरं बरं, चला हे छानसं गीत ऐकूया.
0: हो सर, हो
1: फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो,
1: आकाशवाणी परभणी का
0: आकाशवाणी परभणी बोला.
1: आपल्याला गीत ऐकायचे.
0: सांगा गाण्याची बोल सांगा.
1: देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढकर कोण स्वामी तुमसे बढकर कोण.
0: आपलं शुभ नाव सांगा, काय करता ते सांगा.
1: मी राम हरी कदम कंपोस्ट पेपर खेड वडवण तालुका जिल्हा बीड.
0: काय करता कदम भाऊ?
1: शेती करतात आपण.
0: वा खूप छान,
1: श्रोत्याचे नाव
0: सांगा ना.
1: अम्मा साबळे, बळीराम साबळे, बळीराम देवळकर, रामा शिंदे टेलर, धारूळके जलालभाई, हरीश्वर साबळे.
0: अच्छा, चला मग हे छानसं गणपती बाप्पाचं गीत तुमच्या सर्व मित्रांसाठी, तुमच्यासाठी फोन केला त्याबद्दल धन्यवाद. हॅलो,
2: नमस्कार सर.
0: नमस्कार जी, कोण बोलतय?
2: मी सीताराम ताठे माली टाकळी इथून बोलतो सर.
0: तालुका सेलू.
2: तालुका सेलू.
0: काय करता?
2: मी किराणा दुकान चालवतो, शेती करतो सर.
0: किराणा दुकान किती दिवसापासून चालवता?
2: किराणा दुकान माझे 2007 पासून आहे सर.
0: बढिया, मस्त चालतंय.
2: हो छान चालतंय सर.
0: सकाळी गर्दा असते दुकानावर?
2: सकाळी आणि रात्री ग्राहक

0: भाग असल्यामुळे रात्री थोडं चालतंय आणि सकाळी पण खूप चालतंय.
1: साखरचा भाव काय चालू आहे?
0: साखरेचे भाव तर गगनाला भेटले होते परंतु आता थोडे खाली आले सर.
1: बर,
0: आता 55 विकतोय आम्ही.
1: माल कुठून सेलून भरता का?
0: सेलून भरतो सर. आणि माझ्याकडे जारचा प्लांट पण आहे.
1: अरे वा, शेतकरी दादा असे जोडधंदे केले तर जरा मजा येते.
0: हो, छान उपक्रम आहे. आपल्याकडे झेरॉक्स मशीन पण आहे सर.
1: वा वा वा वा, सीताराम जी, तुमचं नाव घेतलं की माता सीताचं श्रीरामाचं दोघांचं पण नाव तोंडात येतं. हा,
0: छान नाव ठेवलेलं आहे आई वडिलांनी.
1: आई वडिलांनी छान नाव ठेवलेलं आहे. चला, आज कार्यक्रमात गीत सांगा.
0: आज हिंदी गीत आहे का? हिंदी मधून मग गणपतीचं एखादं नाव असत.
1: मला बोलून खूप आनंद झाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक शेतकरी दादा जोडधंदे पाण्याचा प्लांट, झेरॉक्स, त्याच्यानंतर किराणा दुकान,
0: मल्टी सर्व्हिसेस.
1: खूप छान, खूप छान.
0: आणि सर्व काही विकतो मी दुकानामध्ये. गणपती विकतो, जसे सण येते तसे, पोळा आला की वारणी, असं प्रत्येक सणाला वेगवेगळं.
1: म्हणजे जसा सीझन असला तसं तुम्ही सामान आणून विकता?
0: हो, दीपावली आली की फटाके विकतो.
1: खूप छान, खूप छान.
0: मला रेडिओची खूप आवड आहे सर. मी रोज रेडिओ आपला ऐकतो सर.
1: अरे वा, खूप छान. तर आता तुमच्या या मोबाईलवर रेडिओ सेटवर ऐकूया हे छानसं गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद. गणपती बाप्पाचं गीत ऐकूया.

0: हेलो।
1: हेलो।
0: हाँ नमस्कार सर।
1: नमस्कार जी, कौन बोलते हैं?
0: साढ़ेगाँव अजहर पठान, तालुका जिल्हा परभणी।
1: अजहर जी, तुमचा प्रत्येक कार्यक्रमात फोन असतोच, थोडासा गॅप देऊन फोन करायचा म्हणजे जेणेकरून नवीन श्रोते आपल्याशी जोडले जातील।
0: ठीक आहे सर, आता पुढच्या हप्त्यात एक एक हप्ता सोडून कॉल करतो सर।
1: चला, हे तुमचं प्रेम आहे, आता आम्हाला सुद्धा तुमचा फोन ड्रॉप करावा वाटत नाही, पण कसं आहे, दुसऱ्या श्रोत्यांना पण संधी दिली तर। आजर भाई,
0: हाँ ठीक आहे सर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, दुसऱ्याला भी संधी द्यावा, दुसऱ्याला भी वेळ भेटावा बोलायला।
1: बरोबर आहे का नाही?
0: हाँ सर,
1: बाकी काय चाललंय, मजे ते
0: सर मजेत एकदम।
1: सांगा, आता गीत कोणतं ऐकायचं?
0: कच्चे धागे मधलं सर, या चित्रपटातलं कोणतं एक गीत टाका सर,
1: बर बर बर,
0: आणि नेक्स्ट टाइम आता एक हप्ता सोडून मी कॉल करतो सर। हा मित्राचं नाव घेऊ का सर एकदा?
1: बिल्कुल घ्या।
0: पाशा पठाण आणि समीर पठाण, शेख सज्जू, अनवर शेख, कसे धागे चित्रपटातलं कोणतंही गीत टाका सर।
1: ठीक आहे, चालेल, फोन केला
0: हो
1: त्याबद्दल धन्यवाद।

0: हॅलो, नमस्कार सर.
1: नमस्कार जी.
0: मी गजानन परिहार, मुक्काम पोस्ट, नागठाणा तालुका, जिल्हा वाशिम इथून बोलत आहे.
1: परिहार जी, तुमचं स्वागत आहे हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात.
0: खूप खूप धन्यवाद. आणि हरतालिका तसेच आपलं गणेश चतुर्थी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, तसेच गौरी गणपतीला सुद्धा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, आकाशवाणी परिवाराला सुद्धा, आमच्या परिहार परिवाराकडून.
1: धन्यवाद साहेब.
0: हो सर, हो.
1: परिहार जी, आपण करता काय आमच्या सर्व श्रोत्यांसाठी कळू द्या.
0: सर जी, मी शेती करतो. शेतामध्ये सर आता सोयाबीन, तूर हे पीक आहे. आणि याचबरोबर आपला जोड म्हणजे पूरक व्यवसाय म्हणून आपला एक हॉटेल सुद्धा आहे. टी पॉइंटला आमच्या म्हणजे वाशिम ते रिसोड रोडवर आहे, आपल्या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर.
1: म्हणजे तुमचं शेत रोड लगत आहे का?
0: हो हो, बिलकुल रोड लगत आहे, 7 एकर.
1: अरे वा.
0: हो, आणि
1: पाऊस तिकडे कसा आहे?
0: पाऊस सर या 2 दिवसात पाऊस झालेला आहे. पहिले पाऊस होता, अगोदर 15 दिवसाच्या अगोदर चांगला पाऊस होता, नंतर मग म्हणजे खंड पडला. आणि नंतर आता 2 दिवसापासून साधारण पाऊस चालू आहे, मध्यम काहीतरी थोडंफार
1: आहे वातावरण पावसाचं झाले निर्माण.
0: हो, आणि गणपती बाप्पाला आपण सर्वांकडून आपण प्रार्थना करूया की संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा, महाराष्ट्रात बाहेर सुद्धा भरपूर पाणी पडो, आणि सर्व शेतकरी बंधू आहे ते सर्व सुखी समृद्धी हो.
1: अगदी.
0: हो सर, हो ना.
1: परिहार जी
0: बोला सर.
1: आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकायचं?
0: 20 साल बाद.
1: गाण्याचे बोल.
0: गाण्याचे बोल का? हम तुमे इतना प्यार करेंगे के लोग हमें याद करेंगे. हे गीत ऐका सर मला.
1: वा वा वा वा.
0: आपले मित्र आहेत, प्रथम तुम्ही आहेत संजयजी थोरात.
1: धन्यवाद साहेब, तुमच्यासोबत आम्ही सुद्धा गीत ऐकू.
0: क्रेमकजी लोखंडे आहेत गोविंदपूरचे, मुरलीधरजी बागल आहेत आपले, तसेच आमचे योगीराजी मस्केत बिटोळा भर वाशिम इथून, आणि राजेश दुडके आहेत, आणि आपले चंद्रकांत शेवलकर हे सुद्धा या गाण्याचा आनंद घेत आहेत.
1: तुम्हाला बोलून खूप आनंद झाला. शेतीला पूरक धंदा हॉटेल व्यवसाय.
0: हो सर, हो.
1: तर हे छान संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत, फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार सर. मी बंडू विश्वनाथ मगर बोलतो, परभणीहून.
0: नमस्कार जी मगर साहेब.
1: हा नमस्कार सर.
0: काय करता मगर साहेब आपण?
1: सर, मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे सर,
0: बरं बरं बरं.
1: आणि गाण्याची खूप आवड आहे सर. आणि मला सौदागर चित्रपटातलं तेरा मेरा साथ रे हे गाणं ऐकायचं आहे.
0: अमिताभ बच्चन जी आणि
1: अमिताभ बच्चन,
0: नूतन.
1: नूतन. यस सर, यस सर.
0: बरं, हा चित्रपट पाहिला होता तुम्ही?
1: कमीत कमी 4-5 वेळेस पाहिला असेल ना सर.
0: असं आहे का?
1: या चित्रपटातले सर्वच गाणे एकदम सुंदर आहे सर. त्यामुळे तो दुसरे गाणे आहे सर, त्या नदीवरचं, ते खूप सुंदर आहे.
0: अच्छा, सजना है मुझे सजना के लिए.
1: सजना के लिए, हा, ते
0: अच्छा
1: पण इतकं
0: अच्छा
1: सुंदर गाणे आहे सर.
0: आकाशवाणी परभणी केंद्राचा छंद केव्हापासून आहे?
1: सर, मी कमीत कमी बघा 1-15 वर्ष झालं रेडिओ श्रोता आहे सर. 1 वर्ष आम्ही रेडिओ श्रोता संमेलन सुद्धा घेतलं होतं सर परभणीमध्ये.
0: अच्छा, जिजाऊ ज्ञानतीर्थ इथं.
1: यस सर, यस सर.
0: रणजित भैया
1: त्यामध्ये आम्ही
0: कारेगावकर,
1: यस सर.
0: रामचंद्र इंगोले आता हिंगोलीला असतात.
1: हो, आता हिंगोली आहे सर सध्या ते. आणि दिवसभर माझ्या ऑफिसला माझ्या पाठीमागेच रेडिओ असतो.
0: अरे वा, तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला साहेब.
1: धन्यवाद सर, धन्यवाद.
0: तर मगर साहेब, हे छान संगीत आता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो
1: हां बोला सर.
0: हॅलो, कोण बोलता?
1: अशोक फसाने.
0: कुठून बोलता तुम्ही?
1: मी परभणी बोलतो, आपलं शिवाजीनगरहून.
0: काय करता आपण ससाने साहेब?
1: पानपट्टी आहे सर, कोपऱ्यावर.
0: पानपट्टी चालवता?
1: हो हो
0: खायके पान बनारस वाला.
1: हो, माझा बिझनेस आहे पा खायचे पान बनारस वाला.
0: बरं, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता?
1: हो ऐकतो ना सर मी.
0: मग आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकायचं?
1: गाण्याचे बोलर सब मेरे सौतन को दे देना गाड़ी बंगला.
0: सब मेरे सौतन को दे देना.
1: हाँ गाड़ी बंगला दे देना, मत दिल मत देना.
0: पर दिल मत देना,
1: हाँ
0: हे गाणं कोणत्या चित्रपटातलंय?
1: अन्नाचे पिक्चर कोणता आहे ते आठवत नाही. बरं, लावा खायचे पान बनारस वाला.
0: अच्छा, खायके पान बनारस वाला.
1: हो
0: चला ससाने साहेब, छानसं हे गीत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
2: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबा. आहा,

तर श्रोते हो, असा होता आजचा आपला तुमचा आमचा सर्वांचा आवडता कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. या कार्यक्रमातील गीत आमच्यापर्यंत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली आहेत भास्कर थोरात आणि वंदना आठवले सरपाते यांनी. तर कार्यक्रमाचे सादर करते सदानंद कामडी. तेव्हा रसिक श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून आपला मित्र संजय थोरात आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: हॅलो आकाशवाणी, हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोत्यांशी फोनवर संवाद साधत होते संजय थोरात. निर्मिती सहाय्य केलं होतं भास्कर थोरात यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आई होण्याचा प्रवास हा जितका आनंदाचा तितकाच काळजी घेण्याचाही. गर्भावस्थेत कोणत्या तपासण्या वेळेवर करणं आवश्यक आहे, आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी गर्भावस्थेदरम्यान कोणतं लसीकरण महत्वाचं आहे, लसीकरणाबाबत असणारे गैरसमज कोणते आणि कोणती लस कधी घ्यावी, या आणि अशाच अनेक महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया शास्त्रीय आणि तज्ज्ञ मार्गदर्शनातून. हॅलो डॉक्टर या आमच्या कार्यक्रमात विषय गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे स्त्रीरोग तज्ज्ञ तथा वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर सुजाता चव्हाण यांना. आपण याविषयी दूरध्वनी करू शकता 17 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. विषय लक्षात घ्या, गर्भावस्थेदरम्यान करावयाच्या तपासण्या आणि लसीकरण. हॅलो डॉक्टर.
0: FM बँड 102 MHz आणि 229 मीटर्स अर्थात 1300 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. दुपारचे 12 वाजलेत. आता दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 3:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. तसंच FM बँड 102 MHz विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता. तेव्हा आता सुरुवातीला वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

പ്രഖ്യാപിച്ചു ആകാശവാണി പുരക്കേത്ര आता दुपारचे 12:01 होतोय. वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोतवर्गासाठीचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सूत्रसंचालन विद्या गौरी ताम्हणकर यांचं, सादरकर्त्या दिलीबा पटवर्धन. हे आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, वनिता मंडळ कार्यक्रमात विद्या गौरीचा मनःपूर्वक नमस्कार आणि सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक, शिक्षण तज्ज्ञ आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांच्यासोबत.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या या विशेष संवाद रंगात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, वंदना विटणकर यांनी खूप सुंदर लिहून ठेवलंय, अंधाराची खंत तू कशाला करीसी रे गा प्रकाश गीत. आणि असं अंधार असणाऱ्या आयुष्यांना आपल्या आपल्या दीपाच्या प्रकाशात वाट दाखवणारे दोन दीप आज आपल्यासोबत आहेत, यजुर्वेंद्र महाजन सर आणि मानसी महाजन. अंधाराला चिरून प्रकाशाचा मार्ग दाखवणारा एक भक्कम दीपस्तंभ आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे. श्रोते हो, शारीरिक व्यंग किंवा गरिबी ही माणसाच्या नशिबाचा भाग असू शकतो, पण ती त्या व्यक्तीची मर्यादा ठरू शकत नाही. हे ज्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलं, असे दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक, शिक्षण तज्ञ आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य आदरणीय यजुर्वेंद्र महाजन सर आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून हजारो अनाथ दिव्यांग आणि वंचित मुलांची माऊली बनलेल्या आदरणीय मानसी महाजन आज आपल्यासोबत आहेत. यजुर्वेंद्र सर आणि मानसीजी, स्वागत.
1: नमस्कार. धन्यवाद.
2: नमस्कार.
0: जळगावच्या मातीतून सुरू झालेला सेवायज्ञ पुणे, दिल्ली आणि अगदी देशविदेशात पोहोचलाय. भारत सरकारचा सर्वश्रेष्ठ संस्था राष्ट्रीय पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अशा अनेक सन्मानांनी तुमच्या संस्थेचा तुमचा गौरव झालाय. दोघांनाही सुरुवातीचा प्रश्न आहे. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल या उपक्रमाची नेमकी सुरुवात कशी झाली आणि ही प्रेरणा कुठून मिळाली? यजुर्वेंद्र सर, तुम्ही सुरुवात करा.
1: जरूर जरूर. सगळ्यांना नमस्कार. खूप आनंद वाटतोय मला सगळ्यांच्या सोबत संवाद साधताना. माझं मूळ गाव एरंडोल, जळगाव जिल्ह्यातलं, आणि मध्यमवर्गीय कुटुंब. तिथे माझं पूर्ण महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये माझी विवेकानंदांबरोबर ओळख झाली. खरं तर एका व्याख्यानातून विवेकानंद केंद्र आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी याचं आयोजन केलेलं होतं. मी कधीच कोणत्याच व्याख्यानाला जायचो नाही, पण त्या व्याख्यानाला गेलो माझ्या मित्रामुळे आणि आमचे एक सर होते जी आर महाजन सर यांच्यामुळे, आणि भारावून गेलो. विवेकानंदांच्या तीन विचारांनी त्या दिवसापासून वेगळा यजुर्वेंद्र समोर यायला लागला. त्याच्यातला पहिला विचार होता कोहम, याची जाणीवच पहिल्यांदा झाली की असं काही असतं, म्हणजे मी कोण आहे याचा शोध घ्यायचा असतो. आणि त्यातही सोहम म्हणजे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच तो आहे, मी सर्व शक्तिमान आहे, मी जर माणूस असेल तर मी पाहिजे ते करू शकतो, जे मी विचार करतो तेच घडतं, ही सगळी जाणीव पहिल्यांदा झाली की मी किती शक्तिवान आहे. आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आणि दुसरा विचार मला मिळाला तो होता, तुम्ही जर माणूस असाल तर काहीतरी विशेष आणि निस्वार्थ करा, नाहीतर तुमच्यात आणि इतर प्राण्यांमध्ये कुठलाच फरक राहणार नाही. त्यासोबतचा विचार होता, जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात, जे इतरांसाठीही जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात, अगदी ते गेल्यानंतरही. या विचारांनी काय झालं, मला

0: असं वाटलं की अरे हे तर खरं आहे आणि हे पटण्यासारखं आहे ना, याच्यात फार
1: अल्टिमेट ट्रूथ आहे,
0: अल्टिमेट ट्रूथ आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि मी तसा विचार करायला सुरुवात केली, तसं वाचलं काही थोडं, तशा व्यक्तींबरोबर राहायला लागलो आणि माझं जीवन बदलायला लागलं. त्याग आणि सेवा हे भारताचे सर्वोच्च आदर्श आहेत, अशा सगळ्या गोष्टी बघायला लागलो, ऐकायला लागलो. माझ्या वडिलांनी मला ग्रॅज्युएशन नंतर पुण्याला पाठवलं शिकायला, पुणे विद्यापीठात मी PhD करायला लागलो आणि ज्ञानप्रबोधिनीत मी आधी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा शिकायला गेलो आणि 6 महिन्यांनी शिकवायला लागलो, कारण मला खूप आवड, कारण या सगळ्या विचारांनंतर मी सामाजिक कामात आलो, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आलो आणि मला त्या जाणीवेतून पुन्हा ही जाणीव झाली की सर्वात महत्वाचं, कारण म्हटलं होतं की तुम्ही इतरांसाठी काहीतरी केलं तर काय केलं पाहिजे, तर मला जाणवलं की शिक्षण हे फार महत्वाचं आहे, ते तुमचं पूर्ण आयुष्य बदलतं, घेणारे हात देणारे हात होतात. आणि मग अशा शिक्षणाला मी पुण्यात गेलो, पण माझ्याबरोबर माझे काही गरीब मित्र मैत्रिणी नाही येऊ शकले, मला त्याचं फार वाईट वाटायचं. जसं तुम्ही म्हटलात आपण कुठे जन्माला यावं हे ठरवता नाही येत, पण जन्माला आल्यानंतर जर आपण एक चांगला सुसंस्कृत समाज असेल तर किमान संधी प्रत्येकाला मिळावी आणि त्यातून मग ठरेल. मला तसं वाटायचं की हे गुणवत्तेचं शिक्षण हे खेड्यापाड्यात मिळालं पाहिजे. आणि मग 2005 साली मी ज्ञानप्रबोधिनीतलं काम, माझं PhD हे सगळ्या संधी सोडल्या आणि मी वयाच्या 25 असं ठरवलं की यानंतर संपूर्ण आयुष्य समर्पित करायचं एकाच गोष्टीसाठी, ज्यांना सर्वात जास्त गुणवत्तेच्या शिक्षणाची आवश्यकता आहे मी त्यांच्यासाठीच काम करेन. आणि म्हणून ग्रामीण आदिवासी भाग मला माहिती होता, जळगाव, धुळे, नंदुरबार, तिथल्या समस्या माहिती होत्या, म्हणून परत गेलो आणि तिथे 2005 अनौपचारिकरित्या दीपस्तंभ फाउंडेशनची सुरुवात केली ग्रामीण आदिवासी मुलांसाठी. आणि हेच स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, करिअर काउन्सिलिंग आणि उच्च शिक्षणाच्या संधी याबद्दलचं विनामूल्य मार्गदर्शन. माझे वडील 2001 गेलेत अचानक आणि त्यामुळे कुठलाच सपोर्ट नव्हता तसा. मग माझी व्याख्यानं मात्र व्हायला लागली होती वयाच्या 22 पासून,
1: एकला चलो रे सुरू झाला.
0: त्या व्याख्यानातून येणाऱ्या मानधनातून ही संस्था सुरू केली. सगळी लोक वेड्यात काढायची की अरे बाबा हे असं पुस्तकात असतं असं नसतं, पुण्यात राहा, व्यवस्थित आपलं करिअर कर, लग्न कर आणि त्यानंतर जसं जमलं तसं, हा जसं जमलं तसं मग तू समाजसेवा कर. पण मला ना मनापासूनच वाटायचं की नाही, मला हेच काम केलं ना तर मला खूप छान वाटेल.
1: आणि आनंद आणि वेगळा काय असतो, कोर हॅपीनेस जो असतो तो आत असतो, तो थोडीच बाहेर मिळतो किंवा पैशाने विकत मिळत नाही. खूप छान सर. मानसी मॅडम तुम्ही काय सांगाल?
2: पहिल्यांदा यांनी मला सांगितलं होतं की मी समाजकार्याची मला आवड आहे किंवा मी करणार आहे, म्हणजे हे लग्न ठरायच्या वेळेला जो आपण भेटतो त्यावेळेला सांगितलं होतं. तोपर्यंत मी अशीच होती ठीक आहे किंवा एखाद्या वेळेला ते म्हटलं तर मी खूप बाहेर असेल वगैरे असं, तर ते आपण म्हणतो की ओव्हर टाइम असतो किंवा एक जॉब जो प्रोफाईल असतो की फर्स्ट शिफ्ट असते, सेकंड शिफ्ट असते किंवा OT असतो, मी त्याच दुनियेत होती. पण आमचं रजिस्टर लग्न झालं आणि त्याच्या रात्री सरांनी 10 दत्तक घेतली, तर त्या दिवशी समजलं बापरे हे तर आपण वेगळंच प्रकरण काहीतरी
1: विचार केला होता,
2: तो नाही येत असा त्याच्यावर वेगळं कार्य. आणि समाजकार्यासाठी एक जी आपली एक व्याख्या असते तीच माझी एक साधारण व्याख्या होती, पण हळूहळू समजत गेलं की अरे याची व्याप्ती खूप मोठी आहे, यांचे विचार, यांचं पॅशन म्हणा, यांचं स्वतःचं पॅशन हे खूप वेगळं आहे. आपण वेगळ्याच माणसाची लग्न केलेलं आहे, एक साधारण नवरा जो असतो तो येतो कमवतो घरी असतो अशातला नाही आहे. पण मग अर्थातच सुरुवातीला खूप अवघड गेलं हे, पण नंतर हळूहळू समजत गेली कामाचं स्वरूप, त्यांचं कुठे कल आहे काय, मग अशा लोकांना भेटत गेली,
1: काम आवडत गेलं.
2: हा, काम आवडत गेलं.
1: मला खूप काय जाणवलं माहितीये का, लोक रिॲक्ट होतात, तुम्ही रिॲक्ट नाही झालात, तुम्ही रिस्पॉन्ड केलं या सगळ्या अनपेक्षित गोष्टी.
2: बरोबर,
1: खूप छान. आणि अशी कोणाची सोबत असताना जेव्हा काम सुरू असतं तेव्हा त्या कामाला अजून एक ग्रेस येते, ही अगदी खरी गोष्ट आहे. यजुर्वेंद्र सर, तुमची माहिती वाचत असताना वाचलं की राहतं घर तुम्ही विकून टाकलं, कामावर पराकोटीचं प्रेम असल्याशिवाय हे होत नाही. कसे होते ते दिवस, स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी उभं राहणं, हा तसा आत्मशोधाचा प्रवास आहे की जो तुम्ही आधी म्हटलात विवेकानंदांच्या विचाराने सुरू झाला, कसा होता?
0: खरं तर हे काम सुरू केल्यानंतर माहिती नव्हतं की किती समस्या पुढे आहेत आणि काय प्रकारचं काम करायला लागणार आहे, पण जसं जसं सुरू केलं तसं जाणवलं की फक्त विनामूल्य शिक्षण देऊन नाही चालणार या मुला मुलींना, यांना राहणं खाणं

0: इतरही समस्या आहे. म्हणजे इतकी पराकोटीची गरिबी आहे. एक मुलगी मला भेटली होती, ती म्हटली होती की तिला डिस्टिंक्शन आहे मॅथमॅटिक्समध्ये आणि ती शेतात काम करते, कारण तिचे वडील वारले, कारण तिची आई आजारी आहे, कारण तिची घरात म्हातारी आजी आहे आणि भाऊ दहावीला आहे. ती जोपर्यंत शेतात दिवसभर काम करत नाही तोपर्यंत तिच्या घरात संध्याकाळी चूल पेटत नाही. हैराणी भाषेत ती मुलगी मला म्हटली होती, जदलोंग मी दिनभर काम करत नाही वावरमा, तदलोंग मन घर संध्याकाळीले खावाले भेटणार नाही. तर तुमनाकडे येवाले पैसा कुठून लावू आणि तिथं ठेवूनू तर मला खावाले कोण दी, असं आईराणीत तिने मला विचारलं होतं. मला जाणीव झाली की आपण वरवर विचार करतो फार, आपल्याला पूर्ण परिस्थिती माहिती पाहिजे. म्हणून मग निवासी करायचं ठरवलं. आता निवासी करायचं ठरवल्यावरही सुरुवातीचे 4 वर्ष ना कुणीच डोनेशन देत नाही. ग्रामीण भागात तर अजूनच अडचण असते. काय झालंय, आपल्याकडे बोललं फार जातं किंवा आपल्याकडे संकल्पना फार छान आहे, भारतीय भारतीय संस्कृती, पण ती कृतीत कमी दिसते. आपल्याकडे त्याला खूप खूप वेळ लागतो. आणि मग मला मात्र माझा स्वभाव अस्वस्थ आहे, म्हणजे मला जर एखादी समस्या दिसते माझ्या समोर आहे आणि ती कोणीतरी मदत करत नाही म्हणून ते होणार नाही, मला मंजूरच नाही आहे. तर आधी आपण काय सर्वोत्तम करू शकतो त्याच्यावर माझा विश्वास आहे आधीपासून. आणि म्हणून मी तेव्हा असं ठरवलं की ठीक आहे, हे नाही तर हरकत नाही. म्हणून मग मानसीला आणि माझ्या सगळ्या फॅमिलीला खरं तर आभार मानावे लागतील की त्यांनी रजिस्टर लग्नाचं मान्य केलं. आमच्याकडे तसं नसतं, हजारो लोक लग्नात येतात. रजिस्टर लग्न करून जे पैसे वाचले त्यातून त्या दिवशी संध्याकाळी 10 मुलांचं आम्ही केलं. आणि मग नंतर जी संख्या वाढली, पूर्ण महाराष्ट्रातून आलीत मुलं. काहींना आई नाही, काहींना वडील नाही, काहींचे वडील व्यसनी आहे आणि मुलं मेरिटची. मग अशा मुलांना परत पाठवणं जीवावर यायचं. म्हणून माझ्या वडिलोपार्जित घर शेती विकून आम्ही भाड्याच्याच घरात राहायचं ठरवलं. मला त्या अस्वस्थता होती की आपण यांच्यासाठी, या मुलांसाठी काहीतरी करूच शकलो पाहिजे. कोणी नाही करत आहे तर आपण केलं पाहिजे. मग काय करायचं, तर मग वडिलोपार्जित शेती आणि घर विकलं, भाड्याच्या घरात राहणं पसंत केलं. खरं तर त्या बाबतीतही माझी आई, मानसी, मुलं, परिवार सगळ्यांचा साथ मिळाली मला आणि त्यातून मग 200 मुलांना घेऊ शकलो. मुळात मुद्दा असा आहे की फार असं वाटतं की किती मोठा त्याग केला आहे, पण मी असा विचार करायचो तेव्हाही आणि आत्ताही की आपलं स्वतःचं घरात राहणं आणि त्याच प्रकारच्या भाड्याच्या घरात राहणं, फार हालाखीत वगैरे नाही, त्याच प्रकारच्या, त्याच्याने थोडी अडचण होते नक्कीच. सामान इकडून तिकडे न्या तिकडे न्या, काही व्यवस्था थोड्या कमी जास्त, याची तुलना जर या मुलांच्या आयुष्यातल्या अडचणींशी केली तर हे काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. आणि त्यामुळे
1: तुमचा हा मोठेपणा आहे, पण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून राहतं घर विकणं हे काय मानसिकता असू शकते हे मी नक्कीच समजू शकते. सर, विचारांनी भारून जाणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात खूप फरक असतो की जी तुम्ही कृती आत्ता केली, तर ध्येयाला प्रत्यक्षात आणण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेबद्दल ऐकायला आवडेल.
0: मुळात काय असतं की आपण कशासाठी जगतोय हा प्रश्न पण आपल्या संस्कृतीत विचारला जातो. पर्पज ऑफ लाईफ म्हणजे आपल्या मानवी जीवनाचा उद्देश काय. साधं आहे, आपण जन्माला आलो, माणूस म्हणून जन्माला आलो, तर काय उद्देश असावा बरं, किंवा काय करावं आपण आयुष्यात की हे येऊन आपल्याला कृतार्थता जाणवेल. नाहीतर कुठलाही प्राणी होऊ शकतो. राहणं, खाणं, शिक्षण, नोकरी ते काही चुकीचं नाहीये, पण हे एवढंच करून जर आपण मेलो तर वर किंवा स्वतःला पण विचारलं जाईल की अरे मग केलं काय. आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी भरत मेला. एवढंच करायचं असेल तर तो उपयोग नाही. मग काय पर्पज आहे जीवनाचा, तर मला खरंच एवढं नाही समजायचं तेव्हा. हे काम करता करता मी डेव्हलप होत गेलोय खरं तर. पण मला पहिली गोष्ट तेव्हा हे ठरवली होती मी की माझं ध्येय हेच आहे की मला याच्याने छान वाटतं. म्हणजे कुणाच्या तरी आयुष्यामध्ये जर त्याची प्रगती झाली, त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं, त्याच्या समस्या सुटल्या, तर मला खूप छान वाटतं. एकदम सोपं आहे, याच्यात काही वेगळं नाही आहे. मला कोणालाही आनंद झाला आणि कोणाचीही समस्या सुटली ना, मला खूप छान वाटतं. आणि त्या छान वाटण्याशिवाय अजून काहीच आयुष्यात नसतं असं मला वाटतं. म्हणून हे काम सुरू केलं, ध्येय ठरवलं. आता प्रत्यक्ष कृतीत खूप अडचणी येतात, पण तुम्ही भारावून केव्हा जातात किंवा तुम्ही त्या अडचणींवर मात केव्हा करतात असं मला वाटतं अनुभवातून, जेव्हा तुम्ही जे करतायत त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष रूप दिसायला लागतं, त्याचा परिणाम दिसायला लागतो. म्हणजे एखादा गरीब मुलगा मुलगी जे पराकोटीच्या त्रासात होते आणि ते येऊन पुढे म्हणतात आता आम्ही डेप्टी कलेक्टर झालोय, आणि ते त्यांचे आई वडील असतील, जे कोणी घरातले असतील, ते येतात, त्यावेळेस असं वाटतं की अरे ह्याच्याहून अधिक काय असतं. तर ही जी टेस्ट

0: ते ना किंवा ही जी आपल्याला एक गोडी लागते ना, ती गोडी मग नंतर तुम्हाला ती खेचत राहते, कारण ती एक वेगळी नशा आहे, तो एक वेगळा आनंद आहे, आणि तो इतका सर्वोच्च दर्जाचा आहे असं मला वाटतं की त्याच्यासमोर बाकीच्या सगळ्या गोष्टी फिक्या आहेत.
1: ॲब्सोल्यूट हॅपीनेस असं आपण त्याला नक्की म्हणू शकतो. मला आता मानसी मॅडमनं प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातीच्या काळात यांचं हे सगळं आता सांगितलं, काम असं केलं, घर विकून टाकलं, मुलांना दत्तक घेतलं, त्यांच्या पुढच्या व्यवस्था, त्याच्यासाठी असलेलं काम, पण तुम्ही या सगळ्याकडे कसं बघत होतात तेव्हा? कारण नुकतं लग्न झालं होतं आणि बॉम्बगोळे पडले होते सगळे, तर तुमची इन्व्हॉल्वमेंट मनोबल दीपस्तंभमध्ये कशी झाली?
2: अर्थातच हे आधी खूप जड गेलं मला, राहतं घर विकणं, सगळ्या गोष्टी करणं, पण मग हळूहळू जे लोक ह्या कामात आहे त्यांना भेटणं, जसं की बरं दादा आमळकर असतील, हेमाताई असतील, त्यांच्याकडून नेमकं कार्य कसं असतं, काय असतं, मग थोडंसं माझं समजून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी एकदा सेट झाले की ओके आपल्याला पण याला हातभार लावायचा आहे. तर मग असं करता करता हळूहळू त्या मुलांमध्ये जाणं, मग तोपर्यंत इकडे ओवी आणि श्लोक होते माझ्याकडे, माझी स्वतःची मुलं होती, आणि यांचं हे 8 दिवस बाहेर असणं, तर मग असं करता करता आम्ही ठरवलं की मी पूर्णपणे घराकडे बघेन. त्यावेळेला मी पुन्हा वेळ देऊ शकत असली म्हणजे शक्य होतं माझ्याकडून, पण तरी सुद्धा मुलांकडे लक्ष देणं, कारण की हे 8 दिवस बाहेर
1: जबाबदारी
2: जबाबदारीचं काम आहे, त्याच्यामुळे मग मुलांकडे बघणं, आणि प्लस मध्ये मध्ये मग एनजीओचे जे अकाउंटचे कामं असतील किंवा मुलांच्या काही गोष्टी असतील त्या बघणं, आणि बाकीचं मग सरांचं प्लॅनिंग करणं, अशी हळूहळू माझी इन्व्हॉल्वमेंट होत गेली.
1: खूप खूपच मोठं काम आहे हे, आणि ते घर एकाने कोणी सांभाळल्याशिवाय दुसरी व्यक्ती घराच्या बाहेर पूर्ण जाऊ शकत नाही.
0: यामध्ये खरं योगदान तिचं असं आहे की घरातलं सगळं आयोजन तिने सांभाळल्यामुळे मी अतिशय मुक्तपणे बाहेर काम करू शकलो, निर्धास्त. घरात माझं एकच छोटं योगदान आहे, मी शिक्षण क्षेत्रातलं असल्यामुळे मुलांचं, घरातल्या मुलांच्या शिक्षणात मी थोडं लक्ष घातलं, पण त्या व्यतिरिक्त 95% सगळ्या गोष्टी आतापर्यंत सगळं मानसीने बघितलं. हे खूप मोठं काम आहे आणि त्याच्यामुळे मी करू शकलो. आणि पुन्हा संस्थेची खरेदी आहे काही, त्याच्यानंतर अकाउंट संदर्भातल्या काही महत्वाच्या बाबी आहेत, तिथे विश्वासाची फार गरज आहे. आता तर अनेक ठिकाणी लग्नांना, मी 34व्या वर्षी पहिल्यांदा कन्यादान केलं, तेव्हापासून कन्यादान करण्यात वडील आणि आई हे आम्ही सगळे सोबत, तर अशा सगळ्याच याच्यात मानसी सोबत यायला.
1: खूपच वा, खूपच छान. अशा रीतीने तुमचं संस्थेचं काम सुरू झालं आणि तुमचं कुटुंब खऱ्या अर्थाने व्यापक झालं असं मला आवडेल म्हणायला. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलचं काम एक्झॅक्टली चालतं कसं आणि त्याचे लाभार्थी कोण कोण आहेत काय?
0: सुरुवात आदिवासी आणि ग्रामीण मुलांनी झाली होती.
1: बरं,
0: नंतर काय झालं, 2013-14 एका कार्यक्रमानंतर, कराडला कार्यक्रम होता आणि कार्यक्रम संपला, काही लोक चर्चा, फोटोग्राफ, ऑटोग्राफ सुरू होते, आणि कोणीतरी मला मागून पाठीला चाचपडल्यासारखं वाटलं. मी बघितलं तर एक ब्लाइंड मुलगा, अंध मुलगा मला शोधत आला होता, आणि तो मला म्हटला, सर लय भारी झालंय म्हटले तुमचं व्याख्यान, कधीच ऐकलं नाही असं, पण काय म्हटलं, सर आम्ही पण स्वप्न बघू शकतोय का? तो अंध होता आणि माझं त्या दिवशी व्याख्यान होतं, स्वप्न बघा ती पूर्ण होतात या विषयावर. त्याने हे विचारल्यानंतर माझे डोळे उघडले, मला जाणवलं की आपल्या पूर्ण भारतात स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांमध्ये कुठल्याच क्षेत्रात दिव्यांग व्यक्ती उच्च स्तरात तुम्हाला दिसणार नाही. मग जर असं असेल, तुम्ही जे म्हटलात ते की वैश्विक विचार, की जर तुम्ही माणूस असाल तर तुम्ही काहीही करू शकतात, मग ही पण माणसं आहेत, मग यांच्याकडून का नाही झालं? मला जाणवलं 3 कारणं. आपल्याकडे देशात यांच्याकडे दयेने बघितलं जातं. दुसरं, हे काहीच करू शकत नाही असा लोकांना खूप मोठा गैरसमज आहे. आणि तिसरं, यांनी काही मुख्य प्रवाहातल्या संधी घ्यायच्या ठरवलं तरी भारतातलं कुठलंही महाविद्यालय किंवा विद्यापीठ हे यांच्यासाठी ॲक्सेसिबल नाही. म्हणजे यांचा अभ्यासक्रम, यांना शिकवणाऱ्या, यांना तंत्रज्ञान, 14 प्रकारच्या डिझॅबिलिटीज आहेत त्याच्यासाठी नाही, तर हे कसे पुढे जाणार? मग तेव्हापासून 2014 पासून आम्ही सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेतलं या प्रकल्पात, कारण मूळ उद्देश होता सर्वात गरजू घटकांबरोबर काम करायचं. तेव्हा 14 प्रकारचे दिव्यांग आलेत, आधीचे ग्रामीण, आदिवासी, गरीब मुलं पण होतेच. त्यानंतर 2016 मला एक मुलगा भेटला, असंच चर्चा झाली. मी त्याला म्हटलं, बेटा आधी जेवण कर नंतर आपण बोलू. तो संस्थेत मदतीला आला होता, ढसा ढसा रडायला लागला, अचानक समजलंच नाही. 1 मिनिटानंतर शांत झाला, म्हटलं काय झालं बेटा? तो म्हटलं, सर मी अनाथ आहे आणि आता 19 वर्षाचा झालो आणि त्यानंतर आता मी मला

0: कोणीच नाही जगात, मला बाहेर पडावं लागलंय संस्थेतून, मला ना शिकण्याची खूप इच्छा आहे, तर मला मदत करा. त्या दिवशी काय झालं, त्या दिवशी मला हे जाणवलं की अनाथ असणं म्हणजे नेमकं कसं वाटत असेल. नाही, तुम्ही आता 5 सेकंद विचार करा की उद्यानंतर जर तुम्ही या जगात एकट्या वावर असेल तुमचा, कसं वाटेल? हे फार भयानक आहे, भयंकर आहे. त्या दिवशी मला ती जाणीव झाली, माहिती आधीपासून होतं पण जाणीव त्या दिवशी झाली. तेव्हापासून ठरवलं की जी काही अनाथ मुलं मुली अशी 18 वर्षा वरची, त्यांचं आई बाबा आपण आपल्या संस्थेत व्हायचं. तिथून ती मुलं आली. तर ह्या सगळ्या प्रकारच्या मुलांसाठी आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सर्व प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं ट्रेनिंग दिलं जातं आणि ही भारतातली पहिली आणि या प्रकारची एकमेव संस्था आहे. निवासी उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण, तर या प्रकारचं इन्क्लुझिव्ह आणि ऍक्सेसिबल संस्था असं याला म्हणतात.
1: वा वा, छान. आणि तुम्ही आता म्हणालात तसं माहिती होतं आणि मग जाणीव झाली आणि मग त्या जाणीवेतून जी कृती झाली ती अतिशय शुद्ध स्वरूपात, आपण जो शुद्ध हा शब्द असतो तशा पद्धतीचं काम सुरू झालं. सर, आता तुम्ही सांगितलं की पहिले मुलं दत्तक घेतलीत, मग असे जोडली गेली ही सगळी दिव्यांग मुलं तुमच्या संस्थेशी जोडली गेली. तर 2009 ते 2026 हा सर्व दृष्टीने प्रवास कसा होता आणि या प्रवासात लोकसहभाग मिळाला का, आणि मिळाला असेल तर तो कशा स्वरूपाचा होता?
0: नक्कीच, सुरुवात केली होती या विचाराने की आपण सगळ्यात गरजू घटकांबरोबर काम करू, आणि टप्प्याटप्प्याने ती मुलं भेटत गेलीत. आणि हा प्रवास मला असं वाटतं की मी या प्रवासामुळे घडत गेलो. माझी मुलं माझी खूप मोठी प्रेरणा आहे. ते त्यांच्या जीवनाचे अनुभव जे घेऊन आलेत त्यातून त्यांनी माझी जडणघडण केली.
1: क्या बात,
0: दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है हे वाचून नाही तर अनुभवातून जाणवतं, आणि मग तुम्ही बदलतात. मला खूप चांगली लोकं भेटली, त्या लोकांनी पण मला अप्रत्यक्षपणे घडवलं. 2009-10 नंतर मग यामध्ये अनेक लोक योगदान द्यायला लागलीत. तन मन धन, टाइम टॅलेंट आणि ट्रेजर याच्याप्रमाणे. आणि मला हे जाणवायला लागलं की लोक योगदान का देत असावेत, आपण हे का करतोय, याच्यातून ती एक भूमिका, तो एक विचार पक्का झाला की देणं हा माणूस स्वभाव आहे. म्हणजे देण्यानेच खरं तर तुम्ही माणूस आहात आणि ते अधिक चांगला माणूस आहात हे सिद्ध होतं. यात मग खेड्यापाड्यात काम करणाऱ्या शेतातल्या महिला सुद्धा महिन्याला 100 रुपये देतात. प्रोजेक्ट बांधायला घेतला आम्ही जळगावचा, त्यावेळेस 20 कोटी रुपये लोकसभा उभा राहिला पूर्ण भारतातून, तर त्याच्यात 100 रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत निधी आला. अनेक लोकांनी एक एक मुलांची जबाबदारी शिक्षणाची घेतली आहे, अनेक कंपन्यांचा सहभाग मिळाला. ही मुलं आता जशी पास होतात, वेगवेगळ्या क्षेत्रात जातात, त्यांच्या पगारातली दर महिन्याची रक्कम ते संस्थेला देतात.
1: घेणाऱ्याने घेत जावे, केवढा कृतज्ञ भाव आहे हा. वा,
0: तो त्यांच्यात रुजावा यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, कारण आपल्याकडे कृतज्ञता भाव तसा फार कमी असतो. माणसाचा विसरणे हा फार महत्वाचा गुण आहे, स्वभाव आहे, पण या मुलांमध्ये ते टाकलं जातं. आणि हजारो लोक या कामाच्या पाठीशी उभे राहिले, कामाच्या सोबत उभे राहिले, आणि त्याचमुळे हे काम खरं तर इतकं विस्तारलं. आता 3 प्रकल्पांमध्ये जळगाव, पुणे आणि दिल्ली इथे 650 मुलं 16 राज्यातली निवासी शिक्षण प्रशिक्षण घेऊन आपलं आयुष्य घडवत आहेत. आणि ही सगळी मुलं त्यांच्या पूर्ण पिढीतली पहिली जी अशा क्षेत्रात जात आहेत. तर या सगळ्या प्रवासामध्ये जी लोक सोबत काम करायला आली फक्त त्यांच्यामुळे हे काम या स्तरात आता येऊ शकलंय.
1: खरंय, खरंय. वा, छान आपल्या गप्पा सुरू आहेत, पण मध्ये एक आपण एक छान सुरेल ब्रेक घेऊया. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: माझं आवडतं गाणं आहे जीना इसी का नाम है, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार.
1: वाह वाह, खूप छान. नक्की ऐकूया हे गाणं.

0: श्रोतेहो, आपण बोलतो आहोत दीपस्तंभ मनोबल या संस्थेचे संस्थापक श्रीयुत यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांच्याशी. सर, तुम्ही शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहात, एनईपीची आता सुरुवात झालेली आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे हे आदर्श एक आहे. ग्राउंड लेवल रियालिटी वेगळी आहे. आता जे तुम्ही आता म्हणलात की ती पहिली मुलं आहेत त्यांच्या सगळ्या पिढींमधली, बदल होईल का काय वाटतंय?
1: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी नवीन येऊ घातली आहे, खूप चांगली सुरुवात आहे ही. कुठलीही महत्वाची मोठी गोष्ट आधी अशक्य वाटते.
0: खरं.
1: ठीक. त्यामुळे बदल होईल का, तर मी म्हणेन बदल नक्की होईल. बदल नक्की होईल म्हणून कामाला आधी सुरुवात करावी लागते. लोकांच्या मानसिकतेत बदल होणं फार गरजेचं आहे. सर्वसमावेशक शिक्षण जे आहे, ज्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतात, समन्वित आणि पुन्हा ॲक्सेसिबल, म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याला ते मिळालं पाहिजे, याची वास्तविकता अशी आहे की आपल्या देशामध्ये दिव्यांगांना यासाठी खूप अडचणी आहेत. त्याच्यावर आपण मनोबल हा एक प्रकल्प आदर्श आणि यशस्वी करून दाखवलाय की जो आता देशभरात पुढच्या 15 वर्षात आपण करणार आहोत. तर हे होऊ शकतं आणि लोकसहभागातून होऊ शकतं हे आपण दाखवून दिलेलं आहे, लोकांनीच दाखवून दिलं आहे. यासाठी मात्र मला सर्वात महत्वाचं वाटतं की समाजातल्या शिक्षकांना यासाठी प्रेरित, प्रोत्साहित आणि अधिक शिक्षित केलं पाहिजे.
0: खरं.
1: कारण ही मुलं सुरुवातीपासून शिक्षकांच्या सोबत असतात.

0: 90% दिव्यांगांचे पालक हे बिलो पॉवर्टी लाईन मधले असतात, खचलेले पिसलेले असतात. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं, त्यांचं मन परिवर्तन होणं हे दूरची गोष्ट आहे.
1: आणि समाज म्हणून आपण त्यांची जबाबदारी घेतलीच पाहिजे ना. सरकारने समाजाने जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हे काम आवश्यक आहे. थोडक्यात तुम्ही जे शिक्षकांबद्दल म्हणालात, तर त्यांना शिक्त करण्याची क्षमता शिक्षकांमध्ये निर्माण करण्याचं काम ह्या नवीन शिक्षण व्यवस्थेने केलं पाहिजे. आता ह्या प्रश्नाला जोडूनच मला एक प्रश्न विचारायला आवडेल की दिव्यांग अना ट्रान्सजेंडर या सगळ्याकडे अजूनही समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणावा तसा सकारात्मक किंवा माणूस म्हणून बघण्याचा अजून डेव्हलप झालेला नाही आहे, तुमचा काय अनुभव?
0: हे खरं आहे, खरं तर आधी नव्हतं असं. खूप पूर्वी जेव्हा लोक चळवळी असायच्या किंवा आपल्याकडे अध्यात्माच्या परंपरा असायच्या, तर साधं साधं म्हटलंय माणसाने माणसाशी माणसासम वागणं. ही जी सर्वात गरजू मुलं मुली आहेत यांच्याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे, यांचा विचार करून यांच्या गरजेनुसार व्यवस्था केल्या पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. तसं केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, पालक शिक्षक आणि समाजाने यांच्याकडे दयेने बघता कामा नये. यांना काहीतरी अडचण आहे शारीरिक, एकच अडचण आहे, बाकी सगळं ठीक आहे. आणि ज्यांना शारीरिक अडचण नाही त्यांना मानसिक अडचणी असतात, आपल्यातल्या ये फक्त ते दिसत नाही, यांच्या दिसतात. तर यांना मैत्र मानलं पाहिजे, दया नको करायला, आणि यांना संधी दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण जे बोलतो ना तेच घडतं. त्यामुळे सगळ्या दिव्यांग अनाथ ट्रान्सजेंडर कुणी असो, तो माणूस आहे, त्याला संधी द्या, त्याला ज्ञान घेता येईल, कौशल्य घेता येईल, त्याला आपलंसं करता येईल, अशा प्रकारची एक चांगली संस्कृती आपल्याला निर्माण
1: आणि परत तो समाजाच्या उपयोगाला येईल. सर, एका बाजूला भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचं सदस्यत्व आहे तुमच्याकडे, आणि गेल गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया याचे तुम्ही संचालक आहात, तर दुसरीकडे प्रत्यक्ष सुरू असलेलं हे सगळं समाज कार्य आहे. समतोल कसा साधता हा प्रश्न सर तुम्हाला आहे, आणि मानसिकताही तुमच्यासाठी की हा तोल बिघडू नये म्हणून तुम्ही काय करता?
0: माझ्या या सगळ्या कामाचं दुसऱ्या जबाबदाऱ्या ज्या मी घेतल्या आहेत त्या अशाच घेतल्या आहेत की ज्याचा या कामाला उपयोग होईल. मी जे काही करतो त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध या कामाशी असल्याशिवाय मी काहीच करत नाही. एक
1: ध्येयापासून बाजूला डायव्हर्ट व्हायचं
0: नाही. आणि त्यामध्ये पण मी म्हटल्याप्रमाणे प्रवास खूप असतो. व्याख्यानांना मला दर महिन्याला 8 दिवस देशभरात आणि परदेशात प्रवास असतो. तर हे सगळं करताना नियोजन करण्याच्या सवयीचा मला खूप उपयोग झाला. फक्त काय आधी करायचं, कशाला महत्व द्यायचं, ते कसं करायचं, ते केलं तर तुमची प्रकृती तुम्ही सांभाळू शकतात, तुमच्या कुटुंबाच्या महत्वाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सांभाळू शकतात, तुम्ही तुमचं काम सांभाळू शकतात, आणि त्यातही जबाबदाऱ्या विभागून देता येतात.
1: नियोजन हा त्याचा की पॉइंट आहे तुमच्या बोलण्यावर मानसिक.
2: तेच नियोजन माझ्या प्लॅनरमध्ये फक्त यांनी त्यातल्या त्यात इमर्जन्सी आहे किंवा काही गोष्टी आहे त्यांना आधी कळवून देणं, त्यानुसार ते त्यांचं प्लॅनिंग करतात. आणि मुळात म्हणजे याच्यामध्ये मुलांची खूप मदत होते मला. ओवी आणि श्लोक जे आहेत माझे मुलं ते पण खूप समजून घेतात, खूप गोष्टी मला मदत करतात, त्याच्यामुळे साधता येतो समतोल. आणि हे सरांचंही आहे की अशा वेळेला ते आवर्जून असतातच. सो त्याच्यामुळे जी म्हणतो आपण कमी भासते का किंवा काही होतं का, ते तसं नाही होत. ते बरोबर वेळ काढतात, सगळ्या शेड्यूलमधून वेळ देतात,
1: क्वालिटी टाइम दिलेला असतो की मग ती कमी जाणवत नाही.
2: बरोबर,
1: अगदी खरंय. तुम्हालाच ताई अजून एक प्रश्न असा आहे की तुम्हा दोघांची मुलं ओवी आणि श्लोक आणि ही सगळी प्रेमाने बांधलेली तुमची हजारो लेकर आई म्हणून दमछाक होते?
2: हो, आधी व्हायची. अर्थात जसं आपल्याला आई होणं माहिती नसतं तसंच ह्या प्रकारचं आई होणं माहिती नव्हतं. तस तसं जसं जशी एक एक स्टेप पुढे होत गेली तस तसं समजत गेलं. पण एवढंच आहे की हे मुलं वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले असतात, त्याच्यामुळे यांच्यामध्ये गोष्टी रुजाव्या लागतात. जसे की आता गणपती येत आहे तर गणपतीमध्ये त्यांचा सहभाग घेणं, त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करणं, जसं आता अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी एखाद्या जे डोनर्स आहेत ज्यांना पालक म्हणजे पालक बनायची इच्छा आहे तर त्या अशा मुलाशी जोडून दिलं की ते महिन्यात वगैरे फोन करतात, कसा आहेस बेटा, काय आहेस, मग सणावाराला त्यांच्या घरी जाणं, तर अशा प्रकारे गोष्टी होतात. आणि ते पण हळूहळू ती भावना निर्माण होते,
1: बंध त्या लोकांशी जुळले जातात. तुम्ही त्यांचं माध्यम म्हणून काम,
2: शेवटी दोन शब्द प्रेमाची हवे असतात, बाकी काहीच नको. की बाकी

0: सगळं मिळतं, पण कोणतरी आहे आपल्याला विचारणार, आपल्यासाठी कोणतरी आहे, ही भावना निर्माण झाली की आप सगळ्या गोष्टी सुरळीत होतात.
1: जोडून द्यायचं त्यांच्या त्यांच्या ह्यांना आणि आपण त्याच्यातनं अलगद
0: अलगद बाहेर पडायचं, ते सगळं बरोबर होतं
1: की ते पुढचं होतं.
2: यामध्ये मी, मानसी, आई, माझे काका काकू सगळे हे सहभागी असतात. पुन्हा जे संचालक मंडळ आहे आमचं, हे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की काम हे पूर्ण करायचं. जर आपण म्हणतो की हा आपला परिवार आहे, तर ही मुलं मग पायावर उभी राहतात. पायावर उभी राहिल्यानंतर त्यांच्यासाठी मुलगा मुलगी शोधणं, त्यांचं लग्न करणं, तेही आपण करतो. लग्न करून त्या मुली सासरी जातात आणि दरवर्षी दोन वेळा ते माहेरासाठी आपल्याकडे येतात. आता 3-4 तारखेला माहेराचा कार्यक्रम आहे. सगळं टीमवर्क आहे, सगळे मिळून हे काम.
1: आणि त्याचं नियोजन पण इतकं सोपं नाहीये. खूपच छान. ही सगळी मुलं आहेत ती विपरीत परिस्थिती किंवा विचित्र मानसिक संघर्षातून आलेली असतात. ही मुलं जेव्हा मनोबलमध्ये दाखल होतात तेव्हा त्याच्यावर काम केलं जातं का आणि त्यांच्यात समूह भावना कशी निर्माण केली जाते?
2: सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण 18 वर्षपर्यंत आयुष्याची ज्यांना नकारात्मकता अनुभवायला मिळते, ज्यांना अवहेरलं जातं, ज्यांना ते कमी आहे असं जाणवून दिलं जातं, त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असतो. ते सगळं काढण्यासाठी त्यांच्या मनातून, भावनेतून अत्यंत उत्तम दर्जाचं काउन्सिलिंगची यंत्रणा आपल्या दीपस्तंभ मनोबलमध्ये आहे. आनंद नाडकर्णी सर जे आताच गेले, त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं. डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांबरोबर असलेल्या डॉक्टर सुवर्णा आणि त्यांची सगळीच टीम, शिल्पा मॅडम, अशी एकूण 5 लोकांची टीम काम करते. अतिशय प्रोफेशनल काउन्सिलिंग, उत्तम दर्जाचं, व्यक्तिमत्वाबद्दलचं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून करिअर बद्दलचं, अभ्यासाचं ही यंत्रणा उभारली गेली आहे. या मुलांना सॉफ्ट स्किल ट्रेनिंग पण दिलं जातं, कारण ते यांच्यासाठी ऍक्सेसिबल नव्हतं भारतात, कारण ते त्यांच्या भाषेत त्यांच्या पद्धतीने नव्हतं ते केलं. आणि त्यातून आपण म्हणतो निस्वार्थ भावनेने त्यांच्यावर प्रेम करणं आणि त्यांचा स्वीकार करणं, या सगळ्या वातावरणामुळे ते या मानसिक संघर्षातून बाहेर पडतात. आणि मग त्यांना ठेवलं एकत्र जातं रूम मध्ये, म्हणजे इन्क्लुझिव्ह रेसिडेन्स मध्ये असं आहे तिथे की एका रूम मध्ये 8 जण आहेत. एक अंध, एक अस्थिव्यंग, एक हिअरिंग इम्पेअर्ड कर्णबधीर, एक ऑर्फन, आणि एकत्र राहतात. आणि मग त्यांना एकमेकांचं दुःख समजायला लागतं, ते एकमेकांना सहकार्य करायला लागतात, ते एकमेकांसाठी उभे राहायला लागतात, त्यांच्यात मैत्री होत जाते, मग त्यांचे मित्र एकमेकांचे मित्र होत जातात आणि मग ती समूह भावना निर्माण.
1: वा वा वा. सहवेदना असा जो भाग आहे तो त्यांना कळून समूह भावना निर्माण होते. फार सुंदर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ह्या सगळ्या बरोबर ट्रान्सजेंडर तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेचा भारतातला पहिला निवासी प्रकल्प मनोबल मध्ये आहे, तर या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार कसा सुरू झाला?
2: एकदा असंच प्रवासात मला एक ट्रान्सजेंडर व्यक्ती भेटली आणि पहिल्यांदाच माझं बोलणं झालं. बाजूला बसली होती ती व्यक्ती, म्हणून मी सहज बोलायला लागलो. त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं की नेमकी समस्या काय आणि यांना किती भयानक आयुष्य जगावं लागतं. अरे माणसं आहेत ती. आणि मग मला जाणवलं की यांना शिक्षण दिलं जात नाही, यांना नोकरी दिली जात नाही, यांनी व्यवसाय केला तर यांच्याकडून काही घेतलं जात नाही, यांना आपल्या समाजात, सोसायटीत स्थान नाही. मग हे भीक नाही मागणार तर काय मागणार? मग 2020 पासून ठरवलं की ट्रान्सजेंडर पण आपलेच आहेत. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय
1: माझे,
2: याचा सारेचा अर्थ कधी आपण समजून घेणार? मग ते सोबत आलेत. हा तर अजून क्रांतिकारी निर्णय. दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर यांच्यासाठी देशात पहिल्यांदा असा प्रयत्न झाला की यांनी एकत्र राहावं, एकत्र शिकावं आणि मोठ्या पदांवर जावं. माझी ट्रान्सजेंडर मुलगी पहिल्या बॅचची पोलीस सब इन्स्पेक्टर झाली. माझी दुसऱ्या बॅचमध्ये आलेली ट्रान्सजेंडर मुलगी ही MBBS ला गेली आहे पॉंडेचेरीला. मुलगी असलेली, मुलगा झालेली, आता UPSC देते. तर असे ट्रान्सजेंडर त्यात आलेत.
1: आणि समाजामध्ये सर्व घटकांसाठी एक कप्पा असणं हे हेल्दी समाजाचं लक्षण आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करता हे सगळं तुमच्याशी आतापर्यंत बोलताना माझ्या लक्षात आलं.
2: ताई, मला असं वाटतं की आपण सगळ्या समाजाने एकत्र येऊन अशा प्रकारच्या आपल्या भावा बहिणींसाठी, मुला मुलींसाठी एक चांगलं वातावरण तयार केलं पाहिजे.
1: खरंय खरंय. मानसे ते तुम्हाला प्रश्न आहे की जळगाव पुणे आणि दिल्ली अशा सगळ्या शहरांमध्ये भारतातून आलेल्या मुलांचे निवास

0: ती पालक असं तुमची जबाबदारी असते. खूप वेगवेगळ्या संस्कृतीतून ही मुलं येतात, तर या मुलांमध्ये कौटुंबिक भावना निर्माण होते सरांनी आता सांगितलं, तर तुम्ही त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न करता का?
1: विशेष प्रयत्न असं काही नाही, जसं सरांनी सांगितलं की त्यांच्यासाठी काउन्सलर असतात, त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि नंतर ना एखादा मुलगा बसलाय की का रे बाबा का बसलाय किंवा बसलीस काय झालं,
0: एक विचारपूस
1: करणं, बाकी दुसरं काही नाही. फक्त त्या मुलांशी तुम्ही आपले आहात किंवा आपल्या ह्या परिवारातले आहो ही भावना देत राहणं. एखाद्याची मुलीची एक्झाम आहे आपल्याला माहिती आहे, तिला जाऊन विचारणं का गं पेपर येतो झाला का अभ्यास वगैरे.
0: अगदी छान मानसीताई. सर तुम्हाला एक प्रश्न आहे की ह्या मुलांचं जे पालकत्व असतं त्याच्यासाठी वेगळे काही प्रयत्न केले जातात का?
2: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत. तर त्यांना नावं देणं आणि आमच्याकडे डॉक्टर राजेश म्हणून आहेत डाबी, ते त्यांचा परिवार, मानसी आणि सगळा परिवार, त्यांच्यासाठी योग्य खाणं, त्यांच्या आजारपण, हे सगळं पालक म्हणून जे जे करायला लागतं ते आपण करतो.
0: वा वा, खूप छान तुमचं काम. आणि ह्या सगळ्या कामाबद्दल तुम्ही आमच्या श्रोत्यांशी बोललात. तुम्ही भारताबाहेर सुद्धा आणि भारतामध्ये जवळजवळ 2500 अधिक व्याख्यानं तुमची झालेली आहेत, बाहेर देशांमध्ये सुद्धा झालेली आहेत. परदेशामध्ये दीपस्तंभाच्या कामाला प्रतिसाद कसा असतो?
2: 8 देशांमध्ये माझे व्याख्यानं झाली आहेत. सर्वात जास्त व्याख्यानं माझी अमेरिकेत झाली आहेत. 2 वेळा प्रवास झाला आणि दीपस्तंभ फाउंडेशन अमेरिका सुद्धा आता स्थापन झालंय, तिथल्या लोकांनी स्थापन केलंय. खूपच उत्तम प्रतिसाद, म्हणजे ही सगळी भारतीय मंडळी जी त्या देशांमध्ये आहेत त्यांचा इतका उत्तम प्रतिसाद आहे. यावर्षी जिंदगी ना मिलेगी दोबारा या विषयावर माझी व्याख्यानं होती, त्यात मी माझ्या 2 मुलींना घेऊन गेलो होतो. एक माऊली नावाची माझी मुलगी आहे जिला हात नाहीये, ती पायाने हार्मोनियम वाजवते, अप्रतिम हार्मोनियम. नाज नावाची माझी मुलगी आहे, अद्भुत गाते, अप्रतिम. तर त्यांना सोबत नेलं याकरता की त्यांना पण संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी फंड उभारला, त्यांना घेऊन गेलो. तर अप्रतिम तिथे प्रतिसाद आणि ती लोक तिकडे असणारी आपली लोक आता तिथून काम करतात संस्थेसाठी, त्यांचा वेळ देतात, दर महिन्याला दर वर्षाला निधी देतात. आणि विशेष म्हणजे त्या देशांमध्ये जे तंत्रज्ञान विकसित झालंय दिव्यांगांसाठीच ते इथे या मुलांना
0: किती महत्वाची गोष्ट आहे. फारच, किंवा वेगवेगळे डिव्हाइसेस असतील किंवा काही ऍक्सेसरीज त्यांना लागणाऱ्या, खूपच छान. दीपस्तंभला भारत सरकारचा सर्वश्रेष्ठ संस्था राष्ट्रीय पुरस्कार 2023 ला मिळाला आणि आता मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पण मिळाला. देशपातळीवर जेव्हा कष्टाचं चीज होतं तेव्हा काय भावना आहेत?
1: एक आनंद पण असतो आणि कुठेतरी एक ती जबाबदारी पण वाढते.
0: खरे,
1: आपण जे करतो ते योग्यच करतोय, पण अजून आपण काय करू शकतो आणि अजून किती नीट नेटकं केलं पाहिजे याची जबाबदारी पण वाढतेच.
2: मला आधी वाटायचं की काय पुरस्कार मिळाले नाही मिळाले काही फरक पडत नाही, खरंच असं वाटायचं. नंतर मला लक्षात आलं राष्ट्रीय पुरस्कार साठी जेव्हा केंद्र सरकारकडूनच निवड झाली त्यानंतर संस्था देशभरात पसरली. आधी आम्ही 9 राज्यात काम करायचो, आता 16 राज्यात काम करतो. मग समजलं की पुरस्कार हे आपल्याला छान वाटण्यासाठी नाहीये, पुरस्काराचा उपयोग पुन्हा कामासाठी होतो.
0: खरे,
2: आणि त्यामुळे या पुरस्कार मिळाल्यानंतर कृतज्ञता भाव तर आलाच अजून पुन्हा की आपण इतकं करतोय पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळतंय, इतकं कौतुक समाजाकडून होतं. उलट बऱ्याच वेळा वाटतं की आपण करतो कमी आणि कौतुक बऱ्याच वेळा खूप जास्त होतं. आपण जे काम करतोय त्याचा खरंच समाजाला उपयोग आहे आणि त्याची गरज किती आहे. आणि मानसी म्हटली तशी आपली खूप मोठी जबाबदारी, आता 1000 मुलांचं आपण करतो दरवर्षी, लाखो मुलांना गरज आहे. तर पुढच्या 15 वर्षात या पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या मनात हा भाव आलाय की या 15 वर्षात आपण भारतातल्या अजून 12 राज्यांमध्ये हे करून भारताची ही संपूर्ण समस्याच आपण संपवू.

0: संवाद रंग सुरू आहे. यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी संवाद. हा छान सुंदर प्रवास तुम्ही आता आमच्या समोर आणि श्रोत्यांसमोर उलगडलात. या सगळ्या प्रवासामध्ये असे काही प्रसंग नक्कीच असतील तुमच्या आयुष्यामध्ये की जे काय म्हणतात त्याला हृदयाजवळचे आहेत, असा एखादा प्रसंग आमच्या श्रोत्यांशी शेअर केलात तर आवडेल.
1: माझी एक मुलगी आहे जी दिव्यांगही आहे आणि जिला आई वडीलही नव्हते. ती मुलगी आली तेव्हाच असं तिच्या मनात असायचं की इथून आपल्याला काढणार तर नाही.
0: ही
1: असुरक्षितता भीती या मुलांच्या मनात असते. आणि ती भेटली की मला म्हणायची की माझ्या डोक्यावर हात ठेवा, मला बरं वाटतं. आणि म्हणायची की मला काढणार नाही ना तुम्ही. आणि त्यानंतर ती मुलगी उत्तीर्ण झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि त्यानंतर तिचं आम्ही लग्न केलं. लग्नानंतर जेव्हा मुलगी जायला निघते सासरी, त्यावेळेस ती मला बिलगून ढसा ढसा रडली. तर अशा वेळेस काय वाटतं ते सांगता नाही येत, पण एक वेगळा अनुभव आहे. आपल्या मुला मुलींसाठी आपण केलंच पाहिजे, पण असं जेव्हा आपण करतो आणि इतकं भरभरून प्रेम मिळतं, इतकं भरभरून प्रेम की मी ते कधीतरी शब्दात नाही सांगू शकणार. तर असा एक नाही, असे माझ्याकडे खरंच शेकडो प्रसंग आहे. हे प्रसंग मला हे काम अधिक करायला अधिक प्रेरित करतात.
0: वा वा. सर, शिक्षणाला तुम्ही समाजसेवेचं माध्यम बनवलं. मनोबलच्या अनेक मुलं मुली आज सिस्टीम मध्ये आहेत आणि वेगवेगळ्या जबाबदारीच्या पदांवरती ते काम करतात. काय भावना आहेत?
1: ही जी मुलं आहेत ही त्यांच्या त्यांच्या घटकातली पहिली पिढी आहे जी मुख्य प्रवाहात आली. मागच्या वर्षी माझे 7 मुलं मुली IAS IRS झालीत, ज्यांना डोळे नाहीत, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना दोन्ही हात पाय नाहीत. अशी ऑर्फन मुलं फॉरेस्ट ऑफिसर झाली, बँक प्रोबेशनरी ऑफिसर झाली. माझा एक व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलगा, अंध मुलगा, हा IIM मधून पास झाला आणि तो आता बँगलोर मध्ये कॉर्पोरेटमध्ये काम करतो. तर वेगवेगळ्या समाजाच्या मुख्य प्रवाहात ही मुलं पहिल्यांदा जात आहेत. समाज म्हणून हे आपल्यासाठी खूपच आनंदी बाब आहे. ही मुलं वेगवेगळ्या पदांवर काम करतात आणि एक खूप महत्वाचा बदल घडतोय, तो म्हणजे समाजाच्या मुळे यांना इतकं चांगलं वातावरण संधी मिळतीय दीपस्तंभ मनोबलमध्ये, कारण समाजातली सर्व लोक त्याच्यात योगदान देतात. त्यांना इतका सुंदर

0: अनुभव येतो आणि त्यांना वाटतं जग सुंदर आहे, माणसं चांगली असतात आणि आपणही चांगलं झालं पाहिजे. आणि मग हा सेवेचा आणि आणि चांगल्या माणसांमध्ये असलेल्या गुणांचा त्यांच्यात समुच्चय होऊन ही मुलं त्या त्या ठिकाणी जाऊन चांगलं काम करतायत. ते इतका चांगला अनुभव देत आहे लोकांना कारण त्यांना चांगला अनुभव आलाय.
1: ह्या प्रश्नाला जोडून मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आज खूप तरुण तरुणींकडे सगळं काही असतं, पैसे असतात, आई वडील असतात, कुटुंब असतं, पण छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होतात, टोकाचा विचार करतात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: दीपस्तंभ मनोबलच्या तीनही प्रकल्पांमध्ये भारतातून आणि भारताबाहेरून अनेक पालक आणि विद्यार्थी फक्त या एका गोष्टीसाठी आजकाल येतात, तिथला अनुभव घ्यायला. कारण तिथे अनुभव घेतल्यानंतर किंवा हे ऐकूनही कदाचित आपल्याला जाणवेल आपण का आपल्याकडे समाजात लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करण्याचं कारण हे काय घडलं हे नाहीये, खचून जाणं आहे. कारण वाईट परिस्थिती तर येतच राहणार आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे, त्याचा आपण जो अर्थ घेतो तो खचून जाणे. आणि बरोबर ह्या मुलांच्या बाबतीत तर इतकी वाईट परिस्थिती येऊन सुद्धा हे त्या परिस्थितीचा स्वीकार करतात आणि पुढे जातात. माझ्याकडे येणाऱ्या मुलांना मी जे सांगतो तेच तरुणांना सांगेल, तुमच्याकडे काय नाहीये याचा विचार न करता तुमच्याकडे काय आहे याच्यावर तुम्ही नक्की काम केलं पाहिजे. कारण तुमच्याकडे निसर्गतः जे नाही ते तुमच्या हातात नाही, जे तुमच्याकडे आहे ते तुमच्या हातात आहे. ते घेऊन आपण किती उत्तम लढलं पाहिजे, उत्तमतेने त्याचा उपयोग केला पाहिजे याचं आपण भान ठेवलं पाहिजे. सध्या खरं तर खूपच चांगली परिस्थिती आहे समाजात आणि खूप चांगली परिस्थिती असणंच फार वाईट झालंय. कारण अडचणी काय माहितीच नाही आणि मग छोटी जरी अडचण आली तरी असं वाटतं आभाळ कोसळलंय, माझंच नशीब खराब आहे, माझ्याच बाबतीत असं का घडतं.
1: स्वकेंद्रितता ही खूप आहे,
0: माझ्याच बाबतीत असं आहे असं वाटतं ना. कारण त्यांनी जग बघितलं नाहीये, त्यांना माहित नाही किती अडचणी आहे. मी जे म्हटलो दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है बघत नाहीत. आणि दुसरं, ज्याला आई वडील मिळतात, ज्याला हात पाय डोळे कान मिळतात ना, त्याने आयुष्यात काहीच मागू नये असं माझं मत.
1: खरंय,
0: कारण त्याचं मोल आपल्याला का नाहीये माहितीये, कारण आपल्याला ते सहज मिळालंय. मग इतकं मौल्यवान आपल्याकडे आहे याचं भान नसल्याने लोक खचतात. दुसरं, माझ्या मनासारखंच कायम झालं पाहिजे, हे कधीच होऊ शकत नाही. एक मुलगा तर आता म्हटला आता मी अनाथ असण्याचे आभार मानतोय म्हटले. आधी मी रडायचो कारण हा अनाथ झालो नसतो तर तुमच्यासारखा बाबा मला मिळाला नसता. आता मला असं वाटतं की आपल्याला आलेली परिस्थिती सामोरं जाणं, आपल्याकडे जे आहे त्याच्यासह उत्तमतेने लढणं हे केलं ना तर मला असं वाटतं खचणार नाही कोण.
1: आणि करता करवित्याने जे दिलं आहे ते घेऊन पुढे जाणं हाच विचार आज सगळ्यांनी करण्याची गरज आहे. तुम्ही जे सगळं काम तुमचं चालतं सर, त्याप्रती असलेला पराकोटीचा कृतज्ञ भाव त्याच्यातनं मला दिसतो आणि मग त्यातून येणारी समाजासाठी काही करण्याची तळमळ आणि मग त्याच्या अनुषंगाने कृती, मानसिक स्वास्थ्य प्रवासातल्या खूप दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल तुमचे विचार ऐकायला आवडतील.
0: मला असं वाटतं आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो, आपण जेव्हा इतरांसाठी काहीतरी करतो, हे खरं तर आपण त्यांच्यासाठी नाही करत, त्याने आपलं भावविश्व, आपली मानसिकता ही सकारात्मक होते. सोप्या भाषेत आपल्याला छान वाटतं,
1: छान वाटतं.
0: आणि हे छान वाटणं जे हे मानसिक भावनिकसाठी फार आवश्यक असतं. दुसरं, त्याच्याने आपण अधिक चांगला माणूस होतो, ज्याच्यासाठी
1: अहंकार कमी होतो,
0: जन्माला आलोय त्याच्यासाठी. आणि अहंकार कमी तर यांच्या बरोबर दोन दिवस तुम्ही राहा तर आपण जागेवर येतो. त्यामुळे हा कृतज्ञता भाव असणं गरजेचं आहे. त्याच्याने मला जे मिळालंय त्याचं मला महत्वच पाहिजे. मला नाही मिळालंय त्याचं जर नकारघंटा आपण वाचवत राहिलो, आपण जर पुन्हा पुन्हा मागत राहिलो, मला हे दिसतं कायम मला मिळालं पाहिजे, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे,
1: फुकट पाहिजे.
0: आणि त्यामुळेच आपण रसातळाला जातो. खरं तर माझ्याकडे असा मुलगा आहे ज्याला दोन्ही पाय नाही, आई वडील नव्हते, त्याला दोन ड्रेस मिळाले. आपले एक अतिथी आले होते, त्यांनी दोन ड्रेस दिले. त्याने दुसऱ्या दिवशी एक ड्रेस दुसऱ्या मुलाला दिला.
1: काय म्हणजे
0: समाजामध्ये कृतज्ञता भाव किंवा दातृत्व भाव असणे हे पैशाशी संबंधित नाही, हे आपल्या वृत्तीशी संबंधित आहे. बाहेरच्या गोष्टींनी आनंद समृद्धी येत नाही आणि असं माणूस म्हणून जगू शकलो आपण तर एक चांगला समाज आपण निर्माण.
1: खरंय खरंय. आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी ती फार गरजेची गोष्ट आहे. खूप छान तुम्ही आता बोलता आहात पण कधी कधी थांबायला लागतं, घड्याळ आपल्याला परवानगी देत नाही. अगदी शेवटचा प्रश्न विचारते, खूप लोक समाजामध्ये असे आहेत की त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे.

0: तर असं काही करायचं असेल तर सुरू कुठून करावं, कुठून सुरुवात करावी आणि विचारांची दिशा काय असली पाहिजे
1: या बाबतीत असं वाटणं हे खरं तर फार चांगली गोष्ट आहे. समाजातला एक घटक असा आहे ज्यांना कधीच असं वाटत नाही की आपण समाजासाठी निस्वार्थ काही केलं पाहिजे. जरी केलं तरी त्याच्यात असं असतं की यातून मला काय मिळेल, नाव मिळेल, मला कौतुक मिळेल, मला रिटर्न्स काहीतरी येतील. मात्र एक घटक असा आहे की त्यांना वाटतं की आपण केलं पाहिजे. मात्र त्यांच्यातही काहींना पुढे जाता येत नाही कारण त्यांना असं वाटतं की करू कधीतरी किंवा सगळं माझं व्यवस्थित झालं की मी करणार आहे. म्हणजे आपण निश्चित उद्याची सकाळ उठणार आहोत असं वाटतं आपल्याला, असं नसतं. त्यामुळे त्यांच्याकडून होत नाही बऱ्याच वेळा. आणि दुसरं थोडंसं कधीतरी करू असं नाही होत नाही. मला असं वाटतं आपल्याला ज्यावेळेस वाटतं की काहीतरी केलं पाहिजे, मग ते पैसा असेल, वेळ असेल, आज मला काय सुरुवात करता येईल, 100 रुपये, 50 रुपये, जे काही असेल. मला असे मुलं मुली माहिती आहे की जे त्यांच्याकडचे 10 रुपये काढून देतात. मी एका कार्यक्रमात गेलो होतो, त्यात माझं व्याख्यान संपलं, सगळी लोकं गेली आणि मी परतत होतो

0: थोडंसं कधीतरी करू असं नाही होत नाही. मला असं वाटतं आपल्याला ज्या वेळेस वाटतं की काहीतरी केलं पाहिजे, मग ते पैसा असेल वेळ असेल, आज मला काय सुरुवात करता येईल, 100 रुपये 50 रुपये जे काही असेल. मला असे मुलं मुली माहिती आहे की जे त्यांच्याकडचे 10 रुपये काढून देतात. मी एका कार्यक्रमात गेलो होतो, त्यात माझं व्याख्यान संपलं, सगळी लोक गेली आणि मी परतत होतो मंडपातून, तर एक बाई थांबलेल्या होत्या मध्यम वयाच्या, त्यांचा मुलगा सोबत होता आणि त्यांनी माझ्या हातात असं हात धरला आणि काहीतरी ठेवलं. मी उघडलं, म्हटलं काय? 50 रुपयाची नोट होती. म्हणे दादा माझ्याकडे एवढंच आहे आणि मला द्यायचं आहे. मला असं वाटतं असलेलं एवढं देऊन टाकणं याला खूप मोठं मन लागतं. तर मला काय वाटतं आपण सुरुवात केली पाहिजे एक. दुसरं अनेक लोक याच्यात गुंतले जातात, नाही पण हे चांगलंच असेल तर सत्पात्री गेलं पाहिजे, मग आपल्याला जसं दूध कुठे चांगलं मिळतं हे शोधता येतं की नाही, मग तसं हे शोधायला काय अडचण
1: आहे?
0: कारण त्या कारणाने देणं राहून गेलं असं व्हायला नको. मी असं म्हणणार नाही,
1: लेम कारण असतात.
0: दिलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी दिलं पाहिजे. दुसरं वेळ पण देता येतो, शुभकामना देता येतात. आपल्या आजूबाजूला जे आपल्यापेक्षा अडचणीतले लोक आहेत त्यांच्या प्रती एक चांगला भाव ठेवणं हे सुद्धा समाजासाठी करणं आहे. त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांना 2 प्रोत्साहनाचे शब्द बोलणं, ते आत्मसन्मानाने जगतील असं बघणं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला हे करता येतं. पण केलं पाहिजे, एक तरी ओवी अनुभवावी, पाठांतर करून काय होणार आहे? तर मला असं वाटतं आपण आपल्या आपल्या जागी करावं आणि दीपस्तंभ सारख्या संस्था उभं राहणं ही समाजाची गरज आहे. आपलं घर जसं आपण व्यवस्थित करतो, आपल्या मुलांचं व्यवस्थित करतो, तसं समाज राष्ट्र हे आपलं घर आहे. तर सगळ्यांनी मिळून आपण अशा सर्वात गरजू घटकातल्या मुलांनाही सुरक्षित राहता यावं, सन्मानाने जगता यावं आणि त्यांना उत्तम शिक्षणाची संधी मिळावी असं प्लॅटफॉर्म बनवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. नाहीतर आपल्यात आणि जंगलातल्या संस्कृतीत फरक राहणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हा भाव ठेवला तर हे काम नक्की होऊ शकतं. हे दीपस्तंभने म्हणजे समाजाने दाखवून दिलंय की असं होऊ शकतं.
1: आणि खारुताईचा जो वाटा असतो तो तुम्ही कुठेही केव्हाही कधीही आणि कोणत्याही स्वरूपामध्ये देऊ शकता आणि तसा तो समाजातून आपण सगळ्यांनीच दिला पाहिजे. आणि हा प्रवास केवळ एका संस्थेचा प्रवास नाही वाटत मला, तो माणुसकीचा झरा आहे. दिव्यांगांना सत्यात येणारी स्वप्न बघायला शिकवलं आणि ती पूर्ण करण्याचं बळ पण तुम्ही दोघांनीही आणि संस्थेनी, संस्थेत काम करणाऱ्या सर्वांनी दिलं. समाजासाठी ओझं असणारे जीव समाजासाठी ऍसेट बनवलेत तुम्ही हे मला जाणवलं. तुमचं बोलणं हे खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांसाठी माझ्यासकट मोटिवेशनल होतं, प्रेरणादायी होतं. तुम्हा दोघांना उदंड आयु आरोग्य आणि बळ मिळो ही प्रार्थना. आजच्या या संवादाचा समारोप करताना मला आठवतात बाबा बोरकर यांच्या 4 ओळी. तेच डोळे देखणे जे कोंडी ती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडी ती साऱ्या नभा, वोळी ती दुःखे जनाच्या सांडी ती नेत्र प्रभा, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. आज आपण दोघांनीही आपला अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आकाशवाणी पुणे परिवारातर्फे मी तुमचे खूप मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: आपण ऐकत होतात दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या
2: आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कल नई दिल्ली के यशोभूमि में सेमिकॉन इंडिया के 5वें संस्करण का शुभारंभ करेंगे. 3 दिन का ये सम्मेलन एक प्रमुख मंच के रूप में कार्य करेगा. ये सहयोग को बढ़ावा, नवाचार को गति, विनिर्माण क्षमताओं को मजबूती, निवेश आकर्षित करने और प्रतिभाओं को विकसित करने के लिए वैश्विक सेमीकंडक्टर और इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टम को साथ लाएगा. सम्मेलन में 600 से अधिक प्रदर्शक, 300 अंतर्राष्ट्रीय कंपनियां और 40 से अधिक देशों के प्रतिनिधिमंडल शामिल हो रहे हैं. इस प्रदर्शनी में 13 देशों के पवेलियन, 12 राज्य सरकारों के पवेलियन और एक समर्पित स्टार्टअप पवेलियन शामिल होगा। भारत के प्रमुख सेमीकंडक्टर सम्मेलन और प्रदर्शनी सेमिकॉन इंडिया को संयुक्त रूप से इंडिया सेमीकंडक्टर मिशन, इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय तथा सेमी द्वारा आयोजित किया जा रहा है। कार्यक्रम में सेमीकंडक्टर विनिर्माण और प्रौद्योगिकी सहित पूरे सेमीकंडक्टर और इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टम के उभरते रुझानों और महत्वपूर्ण क्षेत्रों पर उच्च स्तरीय मुख्य भाषण, पैनल चर्चा और

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर पटलं तर भय म्हणा या चित्रपटातलं रामदास कामत यांनी गायलेलं चिंतामणी पोतदार यांचं गीत, संगीत बाळ पळसुले यांचं.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: गीतबहार कार्यक्रमात यानंतर एक गाव बारा भानगडी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत राम कदम यांचं।

कार्यक्रमात यानंतर थरथराट या चित्रपटातलं उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, आनंद शिंदे, ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं.

0: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज एक मिनिटात उपलब्ध होते. पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत होवो.
1: गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकू या मानिनी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं बहिणाबाई चौधरी यांचं गीत.

0: गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 रशियाच्या दौऱ्यावर. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला 3 सामना आज दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. IMF उपव्यवस्थापकीय संचालक निकेल क्लार्क यांनी 5 भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. या दौऱ्यात

त्यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या. भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं. या दौऱ्यात निगेल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि इतर मान्यवरांची भेट घेऊन चर्चा केली. करधोरणावरील स्वतंत्र संशोधनावर सार्वजनिक चर्चा केली जावी, तसंच करक्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं, असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात रशियन लष्कराचे कमांडर इन चीफ कर्नल जनरल आंद्रेई निकोलायेविच मोर्देवेचेव यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. जनरल सेठ यांना रशियात औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. जनरल सेठ मॉस्को इथल्या सैनिकांच्या स्मारकालाही भेट देणार आहेत. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जनरल सेठ मॉस्को इथल्या नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटरलाही भेट देणार आहेत. यावेळी ते रशियन संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. भारत आणि रशियामधील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य दृढ करणं हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600 हून अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याच्या संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदारी म्हणून भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांनी आज बिहारमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी वैशाली नगर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी करून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील होते. यानंतर चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत बचाव कार्य आणि बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावा घेतला जाईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं जारी केलेल्या निवेदनानुसार नेपाळ आणि बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बिहारमध्ये 15 जिल्ह्यातले सुमारे 49,74,000 लोक बाधित झाले आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर, बेगुसराय, बक्सर, समस्तीपूर, मुंगेर, कटिहार, लखीसराय, खरगिया, पूर्णिया, मधेपूर आणि अरिया यांचा समावेश आहे. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बळाच्या अवाजवी वापराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना करायला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. या समितीवरचे आरोप हे केवळ तर्क आणि पूर्वग्रहांवर आधारित असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. न्यायालयात कोणत्याही एका पक्षाची बाजू मांडण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन केली नसून निपक्षपातीपणे पारदर्शक पद्धतीनं आणि तटस्थ दृष्टिकोनातून न्यायालयाला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. आज जागतिक ओझोन दिन. पृथ्वीभोवती असलेला ओझोनचा थर हा हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणारं कवच आहे. ओझोनच्या थराचं संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. AC 24° सेल्सिअसवर ठेवणं तसंच कार्यक्षम आणि योग्य उपकरणांचा वापर करणं अशासारख्या सोप्या उपायांमुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं. ओझोनच्या थराचं संरक्षण हे मानवी आरोग्य, जैवविविधता आणि हवामानाचं स्थैर्य निश्चित राखतं असं सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या

0: न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघामध्ये टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीशकुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होणार असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझोऊ इथं 2023 झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघाचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोते हो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र रात्री 8:30 प्रसारित होईल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज आणि उद्या भूतानच्या दौऱ्यावर आहेत. भूतानचे परराष्ट्र आणि व्यापार मंत्री ल्योनपो डी एन धुंगेल यांच्या निमंत्रणावरून जयशंकर भूतानचा दौरा करत आहेत. भूतानबरोबर द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशानं हा दौरा होत आहे. या दौऱ्यात ते भूतानचे राजे तसंच भूतानचे प्रधानमंत्री यांची भेट घेतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या लष्करांची कार्यक्षमता वृद्धिंगत करणं, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणं आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणं असा आहे. सरावाच्या 22व्या आवृत्तीचं उद्घाटन उत्तराखंडमध्ये औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं झालं. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. नेपाळच्या मुगू जिल्ह्यात आज भूकंपाचे 2 धक्के जाणवले. 2 तासांच्या अंतराने जाणवलेल्या या धक्क्यांची तीव्रता रिक्स्टर मापकावर 4.5 आणि 4.2 एवढी नोंदवली गेली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला 3रा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: लगेचच श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
2: परभणी जिल्हा गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून 162 उद्योजकांसोबत सामंजस्य करार. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात दुष्काळाचं सावट असतानाही बैलपोळा साधेपणानं मात्र उत्साहात साजरा. आणि राष्ट्रीय पोषण महा 2025 अंतर्गत हिंगोली जिल्ह्याचा राज्यात 2रा क्रमांक.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
2: परभणी इथं जिल्हा गुंतवणूक परिषद पार पडली. परिषदेच्या माध्यमातून 162 उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून 15,617 स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत. येत्या दसऱ्यापर्यंत या उद्योगांच्या इमारत बांधकामाची पायाभरणी करण्यात येईल, तसंच या गुंतवणुकीतून स्थानिक उद्योजकांना चालना

0: मिळेल असं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. सेलू तालुक्यातल्या दौळगाव गात इथल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला सुमारे 3.25 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या सुसज्ज शालेय इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसंच जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश देत परभणीत महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि आत्मा विभागाच्या वतीनं परभणी जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एकाच वेळी पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर माटेगाव खांबेगावसह अनेक गावात जीवामृत दशपर्णी अर्क प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. एकात्मिक पद्धतीनं प्रत्येक गावात 2000 लिटर जीवामृत दशपर्णी अर्क तयार करण्यात येणार आहे. यामुळे खतांचा वापर कमी होऊन खर्च बचत होईल तसंच चिकट सापळे आणि पक्षी थांब्यांमुळे कीड नियंत्रण होण्यास मदत होईल असं आत्मा प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांनी सांगितलं. गणेशोत्सव परभणी जिल्ह्यात उत्साहात सुरू झाला. ठिकठिकाणी आकर्षक देखावे सजावट करण्यात आली आहे. यावर्षी डॉल्बी डीजेमुक्त गणेश मंडळ तसंच एक गाव एक गणपती या संकल्पना राबवण्यात येत आहेत. परभणी जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या 50% कमी पाऊस झाला असून ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेल्यामुळे खरीपाच्या सोयाबीन कापूस हळद या पिकांना पोषक असा पाऊस न झाल्यानं पिकं करपून जात आहेत. गंगाखेड आणि पालम तालुक्यात आमदार डॉ रत्नाकर गुट्टे आणि उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतात जाऊन पाहणी केली. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात यंदा दुष्काळाचं सावट असतानाही आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैल पोळा सण साधेपणानं मात्र उत्साहात साजरा करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातल्या वाईबाजार इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी महापोळा साजरा करण्यात आला. बैलांच्या हजारो जोड्यांनी वाईबाजार इथल्या पोळ्याला हजेरी लावली आणि गोरखनाथ मंदिराला प्रदक्षिणा घातली. हिंगोली इथं पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणात एकूण 13,34,91,882 रुपयांची प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या 15,693 पात्र शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठी दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 13,707 कुणबी मराठा मराठा कुणबी जातीच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. जात प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यवाहीला अधिक गती देऊन त्यात सुलभता आणण्याच्या उद्देशानं विविध ठिकाणी मंडळनिहाय शिबिरं होत आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या सुमारे 179 गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचं प्रमाण धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक असल्याचं समोर आलं आहे. एप्रिल ते जुलै या 4 महिन्यात घेतलेल्या पाणी नमुन्यांच्या तपासणीत ही गंभीर बाब उघड झाली. ज्या गावातल्या पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत तिथल्या ग्रामपंचायतींना तो स्रोत बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे फ्लोराईड अधिक असलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी न करण्याची सूचनाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके यांनी दिली. हिंगोली कळमनुरी औंढा सेनगाव तालुक्यात ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातल्या 111 कळमनुरी 125 औंढा 27 तर सेनगाव तालुक्यातल्या 107 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राष्ट्रीय पोषण माह 2025 अंतर्गत प्रभावी कामगिरी करत हिंगोली जिल्ह्यानं राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातल्या 1,197 अंगणवाडी केंद्रांवर राबवलेल्या विविध उपक्रमांची पोषण माहच्या अधिकृत पोर्टलवरील जन आंदोलन डॅशबोर्डवर नोंद करण्यात आली. या कामगिरीबद्दल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 32 सेकंद झाली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला वसंत आजगावकर यांनी गायलेलं इंदिरा संत यांचं गीत ऐकूया.

या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, शक्ती देवतेचा गोंधळ, खंडोबाचं जागरण या कुळधर्म कुळाचारासारखंच भैरवनाथाचं भराड हा देखील कुळधर्म कुळाचार आहे. लग्न मुंजीच्या शुभप्रसंगी भैरवनाथाचं भराड मंगल कार्य म्हणून घरी घातलं जातं. नाथपंथी डवरी गोसावी समाज प्रामुख्याने डवर म्हणजे शिवाचं डमरू हे वाद्य वाजवून भैरवनाथाचं भराड सादर करतात.

खंडोबाचं जागरण किंवा देवीचा गोंधळ यासाठी जशी घटस्थापना करतात, चौक मांडतात, तसाच चौक भराडसाठी मांडला जातो. यावेळी भगवान गणेशाचा धावा केला जातो. भैरवनाथ आणि गणपती हे दोघेही शिवकुलातील देव भैरवनाथ लोकदेव म्हणून पूजला जातो. शिवशंकर भोळा काशीचा चांगभल देवा चांगभल असं गीत भराडी गातात. काळभैरव अष्टभैरवांपैकी एक, त्याला काशीचा कोतवाल असं म्हटलं जातं. शंकराच्या क्रोधातून याची उत्पत्ती झाली. शंकरानं ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक या काळभैरवाच्या हातानेच सोडवलं. नंतर त्याला काशीत राहण्याची आज्ञा केली. काशीत गेल्यावर प्रथम काळभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं. त्याचवेळी प्रथम गणेशाचं संकीर्तन केलं जातं. मध्य प्रदेशात उज्जैन पासून 5 किलोमीटर अंतरावर भैरवगड नामक एक कोट असून त्यात काळभैरवाचं भव्य मंदिर आहे. नाथ बाबा नाथ बुवा बुवा नाथ सेवा नाथ जोगी जोग जगाई जोगी मेन जोगी रायकर जोशी स्मशान जोगी अशा वेगवेगळ्या प्रकारे नाथ पंथातील

0: काशीत भराडी घातात. काळभैरव अष्टभैरवांपैकी एक, त्याला काशीचा कोतवाल असं म्हटलं जातं. शंकराच्या क्रोधातून याची उत्पत्ती झाली. शंकरानं ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक या काळभैरवाच्या हातानेच सोडवलं. नंतर त्याला काशीत राहण्याची आज्ञा केली. काशीत गेल्यावर प्रथम काळभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं. त्याचवेळी प्रथम गणेशाचं संकीर्तन केलं जातं. मध्य प्रदेशात उज्जैन पासून 5 किलोमीटर अंतरावर भैरवगड नामक एक कोट असून त्यात काळभैरवाचं भव्य मंदिर आहे. नाथ बाबा, नाथ बुवा, बुवा नाथ, सेवानाथ, जोगी जोग जगाई, जोगी मेन, जोगी रायकर, जोशी स्मशान, जोगी, अशा वेगवेगळ्या प्रकारे नाथ पंथातील उपासकांचे प्रकार आहेत. कनिफनाथ, कानफाटे, भराडी, गोसावी यांचा या मालिकेत समावेश होतो. ही सर्व मंडळी भराड सादर करण्यापूर्वी आधी गणेशाचा धावा करतात. गणराया लवकर यावे, भेट सकळा अशी द्यावे, अंगी शेंदुराची उटी, हाती कस्तुरी लल्लाटी, सोंड फिरवितो गोमती, हाती मोदकाची वाटी, पायी घुंगराची चाळ, नाचत आले गौरी बाळ. गणेश वंदनेच्या पुढे भैरवाची स्तुती करताना भराडी म्हणतात, रामरायाच्या सेवका शरण आलो रे तुला भैरवा, भैरवनाथ क्षेत्रपाल बारा विघ्नांचे काळ, दैत्य मातले प्रबळ तयाची साक्ष तुळजापुरी, त्रिशूला आहे महाद्वारी, सोबत गिरी उभा दवारी, बसविली सोनाली देवाने, सीता शोधी राम गेले, भैरव भेटी आनंदले, नाथ म्हणे भुजंग देवा, भोळी घ्यावी माझी सेवा. रिद्धी सिद्धी या देवतांनी भैरवनाथांच्या सोबत यावे असं भराडी आपल्या गाण्यातून सांगतात. भगवान शिवशंकराच्या कुलातील भैरवनाथ आणि गणपती हे अनेक कुळधर्म कुळाचारात वंदनीय ठरले आहेत. भैरवनाथांची आरती अशी आहे, उभा दक्षिणेशी काळ धिकाळ, खडक चक्र पदम हाती त्रिशूळ, जयदेव जयदेव जय भैरवनाथा श्री आद्यनाथा, आरती ओवाळी तुझ्या मुख कमळा, प्रथम सोनारी हाती सोन्याची, रिद्धी सिद्धी यावे यांच्या सामोरी, प्रथम काशी मधी रहिवास केला, काळा सुरा मर्दुनी नाव पावला, त्रिंबकनाथा जातो काशीनाथा हृदयांतरी, जयदेव जयदेव जय भैरवनाथा, डिंग डिंग डिंग डिंग डवर वाजला, ढोरांनी अंबर गाजला. गणेश आधी शंकर आणि पार्वतीची पूजा ही आपल्या भारतीय संस्कृतीत केली जाते आणि त्यानंतर विघ्नहर्ता गणेशाची पूजा संकीर्तन केलं जातं. हा भारतीय संस्कृतीचा विशेष आहे. महाराष्ट्रातही ही परंपरा सुरू असून हरतालिका आणि गणेश चतुर्थीला अन्य साधारण महत्व आहे. नाथ संप्रदायात रुद्राक्षाचा आदेश म्हटला जातो तो असा, एक मुखी रुद्राक्ष आप जपे, दोन मुखी रुद्राक्ष दोन नयन जपे, तीन मुखी रुद्राक्ष तीनही वेद जपे, चार मुखी रुद्राक्ष चारही अवतार जपे, पाच मुखी रुद्राक्ष पंच आत्मा जपे, सहा मुखी रुद्राक्ष साही अवतार जपे, सात मुखी रुद्राक्ष सप्तर्षी जपे, अष्टमुखी रुद्राक्ष अष्टभैरव जपे, नवमुखी रुद्राक्ष नवनाथ जपे, दहा मुखी रुद्राक्ष दाही अवतार जपे, अकरा मुखी रुद्राक्ष अकरा लिंग जपे, वीणा मीणा रुद्राक्ष बिना जपका, ओम नमो 84 सिद्धको आदेश.
1: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. वाचक स्वर सुलभा सौमित्र यांचा, सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर. दुपारचे 2 वाजता आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. परसबागेतील किडीचे नियंत्रण या माहितीचा भाग पहिला आपण ऐकूया. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. परसबागेत सूत्रकृमींचा देखील प्रादुर्भाव होतो. उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या सूत्रकृमी झाडांच्या मुळांमध्ये आपले डोके खुपसून रस शोषतात. काही जातीच्या सूत्रकृमी मुळ्यात गाठी करून आतमध्ये राहतात. सूत्रकृमीमुळे झाडांची वाढ खुंटते. उपाय म्हणून पिकांचा फेरपालट करावा. तृणवर्गीय पिकावर सूत्रकृमी नसतात, त्यावेळी जमिनीतील सूत्रकृमी उपाशी राहून मरतात. जमिनीत निंबोळीची पेंड मिसळल्याने सूत्रकृमींची संख्या घटते आणि पिकाला खतही मिळतं. रासायनिक खतामुळे सूत्रकृमींची संख्या वाढते. पिकाला सेंद्रिय खतं द्यावीत. परसबागेत अधूनमधून झेंडूची झाडं लावावीत. झेंडूच्या मुळ्यांमुळे सूत्रकृमी मरतात. फळमाशी फळाच्या पृष्ठभागावर अंडी घालते. त्यातून निघालेल्या अळ्या फळात शिरतात आणि गर खातात. किडलेली फळं खाण्यास योग्य नाहीत अशा फळांवर भोकं दिसतात. उपाय म्हणून फळमाशांनी अंडी घालण्यापूर्वीच त्यांचा नाश केला पाहिजे. त्याकरिता

0: आमिषांचा उपयोग होतो. 1 लिटर पाण्यात 2 चमचे अमोनिया आणि 1/2 चमचा साबणाची भुकटी मिसळावी. एका डब्यात हे मिश्रण भरून ते झाडाजवळ सूर्यप्रकाशात ठेवावं. डब्यातील मिश्रण दर आठवड्याला किंवा पावसामुळे सौम्य झाल्यास बदललं पाहिजे. फळमाशीमुळे झाडावरून गळून पडलेली फळं गोळा करून त्यांचा नाश करावा. पानं पोखरणाऱ्या अळ्यांमुळे भाजी आणि पिकांचं फारसं नुकसान होत नाही. या अळ्या पालकाची आणि इतर भाज्यांची पानं पोखरतात. पान प्रकाशात धरलं की अळीने पोखरलेले बोगदे दिसतात. या बोगद्यात अळी राहते. पूर्ण वाढलेली अळी जमिनीवर पडते आणि जमिनीत कोश तयार करते. उपाय म्हणून जमिनीतील किडींचे कोश कोंबड्या आणि पक्षी खातात. पुदिना, लसूण, कांदा यासारखी उग्रवासाची झाडं भाजी पिकात असली की त्यापासून प्रौढ कीटक लांब राहतात. पानांवर लाकडाची राख धुरळल्याने या किडीची माशी त्या पानावर बसत नाही आणि अंडी घालत नाही. खोड पोखरणाऱ्या अळ्या खोडाच्या गाभ्यात राहून आतील भाग खातात आणि तिथेच वाढतात. त्यामुळे झाडाचा शेंडा सुकतो. त्यावरून या किडींचा प्रादुर्भाव झाल्याचं ओळखता येतं. खोडाच्या आत अळी राहत असल्याने वरून काही उपाय चालत नाही. अशी झाडं उपटून जाळून टाकावी. वांग्याच्या झाडाचा शेंडा सुकलेला दिसल्यास तो वरून खालपर्यंत बोटांच्या चिमटीत दाबत जावा, म्हणजे शेंड्यातील अळी मरते. पिठ्या ढेकण्या हे खवले कीटक झाडाच्या खोडावर असतात आणि खोडातील रस शोषतात. त्यामुळे फार नुकसान होतं. त्यांचं नियंत्रण करणं अवघड असतं, कारण त्यांच्या शरीरावर मेणाचं आवरण असतं. त्यामुळे कीटकनाशकांचा परिणाम त्यांच्यावर होत नाही. उपाय म्हणून कापसाचा बोळा पेट्रोल किंवा स्पिरिटमध्ये भिजवावा. त्या बोळ्याने प्रत्येक मिलीबगला स्पर्श करावा. त्यांच्या शरीरावरील मेणाच्या आवरणातून स्पिरिट आज शिरतं आणि कीड मरते. मुळ्यांची माशी माठ, कांदा, कोबी इत्यादी पिकांच्या मुळ्यात प्रौढ माशी अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या मुळ्यात शिरतात, त्यामुळे कमजोर बनते. उपाय म्हणून रोपांच्या खोडाभोवती भरपूर राख जमिनीवर पसरावी. राख पावसाच्या पाण्याने धुवून गेली तर पुन्हा त्या ठिकाणी चुलीतील ताजी राख घालावी. या उपायाने देठ कुरतडणाऱ्या अळ्या आणि गोगलगाईंचंही नियंत्रण होतं. काकडीवरील ढेकण्या या जातीच्या प्रौढ मादीने घातलेल्या अंड्यातून करड्या रंगाची, लठ्ठ शरीराची आणि काळ्या पायांची पिल्लं निघतात. ही पिल्लं काकडीचा रस शोषतात. उपाय म्हणून अंडी शोधून त्यांचा नाश करावा. पिकाच्या ओळीत पातळ सपाट पुठ्ठा किंचित तिरपा ठेवावा. त्याच्या खाली हे कीटक जमा होतात आणि नंतर चिरडून मारावं. कळीचा विरलेला चुना आणि लाकडाची राख यांचं मिश्रण वेलीवर शिंपडावं. पांढरी माशी मावा कीटकाप्रमाणे बारीक असते. ती बारीक पतंगाप्रमाणे दिसते. या माशीची पिल्लं पानांच्या खालील बाजूवर राहत असल्याने त्यांच्यापर्यंत कीटकनाशकांचा फवारा पोहोचणं अवघड असतं. म्हणून अनेकदा उपचार करावा लागतो. तंबाखूची भुकटी पिकावर धुराळावी. तंबाखूचा काढा करावा आणि त्यात थोडा साबण मिसळून ते मिश्रण पिकावर फवारावं. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास केरोसिन इमल्शनची फवारणी करावी.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण परसबागेतील किडीचे नियंत्रण याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा, सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह हा आजार आपणास जडू नये यासाठी आपण काय दक्षता घ्यावयास हवी याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मधुमेह हा आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याबद्दल जाणून घेऊया. मधुमेहाचे एवढे महत्त्व काय आहे? मधुमेह हा फक्त रक्तातील साखरेच्या संदर्भातलाच आजार नसून हा पूर्ण शरीराला व्यापणारा आजार आहे, ज्याला व्हॅस्क्युलोपॅथी म्हणतात. आणि शुगरमुळे किंवा डायबिटीजमुळे लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स होतात. हा एक क्रोनिक आजार आहे आणि जर शुगर नियंत्रणात नसेल, डायबिटीज नियंत्रणात नसेल, अनकंट्रोल असेल तर आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर, किडनी, मेंदू, हृदय

0: डोळे किंवा आपल्या वेगवेगळ्या पायाच्या नसा आहेत, डोळ्याच्या नसा आहेत, ज्याला न्यूरोपॅथी म्हणतात, असे वेगवेगळे आजार व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांचा डायबिटीज हा अतिशय कंट्रोल पाहिजे. कंट्रोल म्हणजे रक्तातील साखरेची पातळी 100 ते 110 फास्टिंगमध्ये आणि 140 ते 150 पोस्टमीलमध्ये असणं जरुरी आहे. आणि याबरोबरच एच बी ए वन सी 3 महिन्याचा जो ॲव्हरेज रिपोर्ट आहे तो 1.5 ते 6.5 आसपास पाहिजे. हे म्हणजे आदर्श. ह्याचा फायदा काय होतो की लॉंग टर्ममध्ये पुढं चालून डायबिटीजचे गंभीर परिणाम आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर होत नाहीत. डायबिटीज होऊ नये म्हणून काय करू शकतो? डायबिटीज होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडवून घेणं जरुरी आहे. सध्याचं स्पर्धेचं युग आहे, सगळ्यांना स्ट्रेस आहे, व्यायामाचा अभाव आहे, तर सर्वांनीच विशेष करून प्री डायबिटीज किंवा ज्यांच्या घरी डायबिटीज आहे अशांनी तर खूप काळजी घेणं जरुरी आहे. लाईफस्टाईलमध्ये डाएटचं खूप महत्त्व आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हेल्दी डाएट, होल ग्रेन्स म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण जे धान्य येतात ते खाणं, व्हेजिटेबल्स, पल्सेस, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी हे जास्त खाणं जरुरी आहे. प्रोटीन्सचं प्रमाण वाढवणे, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करणे, प्रोसेस फूड, जंक फूड्स कमी करणे, पुरेशी झोप घेणे, रेग्युलर व्यायाम सातत्याने नियमितपणे आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस रोज 40 ते 50 मिनिट वॉकिंग करणे किंवा स्लो जॉगिंग करणे हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. जर कुठल्या व्यसन असतील तर ते टाळायचे आहेत. वजन जास्त असेल वजन कमी करायचं आहे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन केलं, तुम्ही जर हेल्दी लाईफस्टाईल जर केली तर होणारा डायबिटीज निश्चितपणे टाळता येतो. डायबिटीजला घाबरू नका, पण डायबिटीजची काळजी घेणं अतिशय जरुरी आहे. जर आपण संतुलित आहार घेतला, रेग्युलरली जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधं घेतली, तुमच्या डोळ्यांची, हृदयाची, किडनीची जर काळजी घेतली, त्याची जर नियमित तपासणी केली, तर डायबिटीजमुळे होणारे परिणामही टाळता येतात. ज्यांना डायबिटीज आहे त्यांना, आणि जे प्री डायबिटीज आहेत त्यांना डायबिटीज होऊ नये म्हणून काळजी घेतली तर डायबिटीज टाळता येतो. डायबिटीज हा गंभीर आजार आहे. तो पूर्ण शरीराला व्यापतो आणि बऱ्याच वेळेस हा सुप्त आजार असतो, ज्याला बऱ्याच ठिकाणी सायलेंट डिसीज म्हणतात, कारण त्याचे लक्षणं आढळत नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणं जरुरी आहे. ज्यांचं वय 35 वर्षाच्या वर आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल ह्याची तपासणी करून घेणं जरुरी आहे. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी वर्षातून एकदा किडनी, डोळे, हृदय ह्याची तपासणी करणं अतिशय जरुरी आहे. डायबिटीजच्या पेशंटला हृदयरोग व्हायची शक्यता जास्त असते, पण जर डायबिटीज कंट्रोल ठेवला तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह हा आजार आपणास होऊ नये यासाठी आपण काय दक्षता घेणं गरजेचं आहे याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार. परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग 4. ऐकूयात परिसर कार्यक्रम. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
2: श्रोते हो नमस्कार. आपण विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहोत. रस्ते रुंद होत आहेत, शहरे विस्तारत आहेत, उद्योग वाढत आहेत, तंत्रज्ञान प्रगत होत आहे. पण या प्रगतीच्या प्रवासात एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, या विकासासोबत निसर्गाचे काय? पृथ्वीवरील जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक असलेल्या वनस्पतींचे अस्तित्व आपण सुरक्षित ठेवत आहोत का? वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, औषधी संसाधने देतात, मातीचे संरक्षण करण्यास मदत करतात, असंख्य प्राणी पक्षी आणि कीटकांना अधिवास देतात, कार्बनचे संचयन करतात, त्याद्वारे हवेचे प्रचंड प्रदूषण सहज कमी करतात आणि आपल्या परिसराला जगण्यायोग्य बनवतात. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन हा केवळ पर्यावरणाचा विषय नाही, तो आपल्या अन्न सुरक्षेचा, जल सुरक्षेचा, जैव विविधतेचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आज आपण वृक्षारोपण करतो ही चांगली गोष्ट आहे, पण केवळ रोपे लावणे पुरेसे नाही. लावलेल्या रोपांचे संगोपन करणे, स्थानिक आणि देशी वनस्पतींचे संवर्धन करणे, जंगलांचे संरक्षण करणे, अनावश्यक वृक्षतोड टाळणे, पाणी आणि मातीचे संवर्धन करणे आणि जैव विविधतेस पोषक वातावरण निर्माण करणे हे तितकेच आवश्यक आहे. आपण काय करू शकतो? आपल्या घराभोवती झाडे लावू

0: शकतो. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात जैव विविधता उद्यान तयार करू शकतो. स्थानिक वनस्पतींची लागवड करू शकतो. पावसाचे पाणी साठवू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो. जंगलातील वनस्पती आणि वन्यजीवांचे संरक्षण करू शकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्गाकडे केवळ संसाधन म्हणून न पाहता सहजीवनाचा भाग म्हणून पाहू शकतो. कारण निसर्गाचे नुकसान म्हणजे शेवटी आपले नुकसान. आज आपण लावलेले एक रोप कदाचित उद्या आपल्या हातात नसेल, पण त्याची सावली पुढच्या पिढीला मिळेल. त्याचे फळे नक्कीच पुढच्या पिढीला चाखायला मिळतील. आज आपण जपलेले जंगल कदाचित आपल्याला प्रसिद्धी देणार नाही, पण ते असंख्य जीवाचे जीवन सुरक्षित ठेवेल आणि या पृथ्वीला, या वसुंधरेला कायम हरीभरी ठेवेल. आज आपण जपलेली एक छोटीशी वनस्पती कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, पण ती एखाद्या कीटकासाठी अन्न असेल, एखाद्या पक्षासाठी आश्रय असेल आणि एखाद्या परिसंस्थेसाठी अत्यावश्यक दुवा असेल. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन ही केवळ पर्यावरण प्रेमींची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पृथ्वीवरील या विशाल बिघडलेल्या पर्यावरणासाठी मी एकटा काय करू शकतो असे आपल्याला बऱ्याचदा वाटणे स्वाभाविक आहे. परंतु आपल्या देशात आणि जगात केवळ एकट्या व्यक्तीने याच निसर्गात प्रचंड असं कार्य करून निसर्गाचे पुनःप्रस्थापन आणि संवर्धन केलंय. आपल्याला जाधव मोलाई पायेंग हे नाव माहित आहे का? त्याचे योगदान कशासाठी आहे माहित आहे का? कदाचित नसेल, पण हीच माणसं खरं म्हणजे देशाची खरी हिरो आहेत. 1989 मध्ये आसाममधील स्थानिक सामाजिक वनीकरण विभागाने 200 हेक्टर जमिनीवर सामाजिक वनीकरण प्रकल्प सुरू केला. प्रकल्प पूर्ण झाला, परंतु तरी देखील प्रकल्प पूर्ण झाल्यावर मोलाई यांनी एकट्याने जीवनभर वृक्षरोपण करणे सुरूच ठेवले. सध्या तो ओसाड प्रदेश सुमारे 1360 एकर क्षेत्रावर पसरलेल्या वृक्षांनी आच्छादला गेलाय. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्या जंगलाला आता मोलाई जंगल असे नाव आपल्या सरकारने दिले आहे. आपल्याला हे शिकायला मिळते की जरी अनेक लोक एकत्र येऊन जंगल नष्ट करत असले, तरी एखादी व्यक्ती जर दृढनिश्चय असेल तर ती नक्कीच बदल घडून आणू शकते आणि नवीन जंगल निर्माण करू शकते. कोणत्याही पर्यावरणीय प्रकल्पाच्या बाबतीत मी काय करू शकतो असा विचार करू नका, तर मी जर कृती केली तर माझ्या आसपासचे लोकही माझे अनुकरण करतील असा विचार करा. कारण झाडे ही पृथ्वीचे फुफ्फुसे आहेत असे म्हणणे पुरेसे नाही. झाडे ही पृथ्वीच्या जीवनव्यवस्थेतील मूलभूत घटक आहेत. चला एक रोप लावूया, त्याचे संगोपन करूया, एक झाड वाचूया, एक जंगल जपूयात आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हिरवी समृद्ध आणि जिवंत पृथ्वी ठेवूयात. आपले सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोत्या, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अधिष्ठान या विषयीचा भाग चौथा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय. परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनः प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रवींद्र कुलकर्णी यांनी गायलेला राग मधुवंती आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 3 वाजता आहेत, ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. करक्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनाच्या उर्वरित मागणीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये असं सरकारचं आवाहन. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. IMF उपव्यवस्थापकीय संचालक निगिल क्लार्क यांनी 5 दिवस भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या. भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानाधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं. या दौऱ्यात निगिल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि इतर मान्यवरांना भेटून चर्चा केली. करधोरणावरील स्वतंत्र संशोधनांवर सार्वजनिक चर्चा केली जावी तसंच करक्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल

मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600 अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याची संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदार म्हणूनची भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करून शाश्वत विकास शक्य असल्याचं भारतानं दाखवून दिलं असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी म्हटलं आहे. 32व्या जागतिक ओझोन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकासाशी तडजोड न करता मॉन्ट्रियल करारातली उद्दिष्ट भारताने वेळेआधीच पूर्ण केली आहेत, असं ते म्हणाले. पर्यावरणविषयक आव्हानांचा सामना सरकार, वैज्ञानिक, उद्योग जगत आणि नागरिकांनी मिळून करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गणेशोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 13 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे. पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी मागे घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठा समाजासाठी राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे, तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान मनोज जरांगे यांनी मुंबईकडे प्रवास करताना आज पहाटे बीड जिल्ह्यात पाटोदा इथं एका सभेला संबोधित केलं. आपली प्रकृती ढासळत असली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं सांगत मराठा समाज बांधवांनी अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी केलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवरून राज्यातल्या महायुती सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली आहे. युपीआय व्यवहारांवरचं कथित शुल्क, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. 2,000 रुपयांच्या व्यवहारावर 12 रुपये शुल्क आकारलं जाणार असल्यानं या शुल्काचा भार अखेर व्यापाऱ्यांकडून ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. गरिबांकडून पैसे घेतले जात असताना उद्योगपतींचे 16,00,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासह राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस जनता पार्टीने आदिवासी स्कूल बचाव हे अभियान उद्यापासून सुरू केलं जाणार आहे. सीजेपीचे कार्यकर्ते आश्रमशाळेत जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेणार असल्याची माहिती सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज दिली. ते नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या मोहिमेची सुरुवात उद्यापासून विदर्भात गडचिरोली इथून होणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत आदिवासी शाळांमधल्या प्रत्यक्ष सुविधांची पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुजरात, महाराष्ट्र आणि पुढे झारखंडपर्यंत हा लढा उभारणार असल्याचंही दिपके यावेळी म्हणाले. आश्रमशाळेतल्या सुविधांच्या अभावामुळे आतापर्यंत 590 आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगत दिपके यांनी सरकारवर टीका केली. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बळाच्या अवाजवी वापराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना करायला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. या समितीवरचे आरोप हे केवळ तर्क आणि पूर्वग्रहांवर आधारित असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. न्यायालयात कोणत्याही एका पक्षाची बाजू मांडण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन केलेली नसून पक्षपातीपणे, पारदर्शक पद्धतीने आणि तटस्थ दृष्टिकोनातून न्यायालयाला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना उद्या नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात

0: भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होत असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझोऊ इथं 2023 झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोतेहो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 प्रसारित होईल. अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय हद्दीत काल पाकिस्तानी नौदलाच्या जहाजानं भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक दिली. ही धडक 1991 दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं थेट उल्लंघन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. यात फारसं नुकसान झालेलं नसलं तरी या प्रकरणी समज द्यायला परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या प्रमुखांना आज बोलावून घेतलं आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला. पाकिस्तानी नौदलाचं हे वर्तन अतिशय अस्वीकारार्ह असून यापुढे पाकिस्तानी संरक्षण दलांनी कराराचं काटेकोर पालन करावं अशी मागणी भारतानं केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनाच्या उर्वरित मागणीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये असं सरकारचं आवाहन. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला 3रा सामना उद्या दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

0: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. PF अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचं खातं उघडण्यासाठीची मासिक वेतनाची किमान मर्यादा सरकारनं वाढवून 25,000 रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यापूर्वी ही मर्यादा 15,000 रुपये होती. यामुळे 25,000 रुपयापर्यंत वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना PF मध्ये रक्कम गुंतवावी लागेल. त्यापेक्षा अधिक वेतन मिळणाऱ्यांना PF मध्ये रक्कम गुंतवणं वैकल्पिक असेल. अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय हद्दीत काल पाकिस्तानी नौदलाच्या जहाजानं भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक दिली. ही धडक 1991 दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं थेट उल्लंघन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. यात फारसं नुकसान झालेलं नसलं तरी या प्रकरणी समज द्यायला परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या प्रमुखांना आज बोलावून घेतलं आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आपली प्रकृती ढासळत असली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मुंबईकडे प्रवास करताना त्यांनी आज पहाटे बीड जिल्ह्यात पाटोदा इथं सभा घेतली. अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी समाज बांधवांना केलं. 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटवर शुल्क आकारण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या निर्णयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल असा आरोप याचिकेत केला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 333 अंकांची वाढ झाली आणि तो 74,336 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 99 अंकांची वाढ नोंदवत 23,218 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित केशव गेंडे यांचं बासरी वादन राग मिया की तोडी. विलंबित गत 1 तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहेत. त्यांना तबला साथ केली आहे विकास पुरंदरे यांनी. ऐकूया पंडित केशव गिंडे यांचं बासरीवादन राग मिया की तोडी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पंडित केशव गिंडे यांचं बासरीवादन राग मिया की तोडी. त्यांना तबला साथ केली होती विकास पुरंदरे यांनी आणि ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात मुंबई आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूया युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी, निर्मिती केंद्र पुणे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त रानकवी म्हणून प्रसिद्ध असणारे पद्मश्री ना धो महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम मातीच्या चैतन्याचं गाणं. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून सदरात मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. 16 सप्टेंबर आपल्या सर्वांसाठी आदरणीय असणारे उभ्या महाराष्ट्राचे लाडके रानकवी कवी ना धो महानोर यांचा जन्मदिवस. खरं तर काय काय सादर केलं म्हणजे त्यांच्या आठवणींना साजेसा कार्यक्रम सादर करता

येईल याचा विचार केला तर डोळ्यापुढे केवढी भली मोठी यादी उभी राहते. मला तरी सुरुवातीला आठवते ती म्हणजे नाधोंची अंगाई. खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना सांगते गोष्ट निसताना, ते ऐकुणी गा मन हे हळवे होई, पाळना म्हणे अंगाई. आपण कितीही जगभरातले कवी वाचले तरी आपल्याला रानातल्या चिमणीच्या घरट्याकडे बघून नाती जपण्यासाठी शिकवणारे कवी, त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल काय असले हवं. त्यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यापुढे येतं अजिंठा, रानातला पाऊस, त्यांनी दिलेली गाणी, त्यांच्या अशा खास धाटणीच्या शब्दांचा वेगळाच समूह. जे आठवावं ते आपल्याला संवेदनशील माणूस म्हणून समृद्ध करत राहतं. त्यामुळे आजच्या आपल्या स्टे ट्यून या सदरात आपण ऐकणार आहोत मातीच्या चैतन्याचं गाणं, ना धो महानूर.

नाधो महानोरांची ओळख करून द्यायची म्हणजे कधी कधी एक ओळ सुद्धा एखाद्या माणसाला पुरेशी असते, ती म्हणजे या नभाने या भुईला दान द्यावे. नभाकडे आपल्या भुईसाठी दान मागणारा हा कवी भुईसाठी स्वतःच नभ होतो आणि तिच्या गाण्यामध्ये चैतन्य पेरत राहतो. पळासखेड गाव हे त्यांच्यामुळेच आपल्याला ठाऊक आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते शेतीकडे वळाले आणि त्यातून त्यांचा साहित्यिक म्हणून प्रवास जास्त खुलला. त्यांना या प्रवासासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ठळक लक्षात राहिलेले जे गीतकार आहेत त्यामध्ये नाधो महानोर हे प्रचंड लोकप्रिय एक आहेत. एक होता विदूषक, जैत्रे जैत, दोघी, मुक्ता, सर्जा, कितीतरी चित्रपटांची गाणी आहेत जी आजही अगदी आत्ताही ऐकली जातात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात देखील त्यांचं आणि मातीचं नातं उलगडणाऱ्या त्यांच्याच गीतापासून करूयात. त्यांची राजकीय कारकीर्द देखील सर्वश्रुत आहे. साहित्यिक कलावंत प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली. सभागृहात त्यांनी शेतीविषयक कितीतरी प्रश्न मांडले. जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, फळबागा, ठिबक सिंचन तंत्रज्ञान यासंबंधित प्रस्ताव मांडला. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच 1978 ते 1984 दरम्यान तो प्रस्ताव पारित झाला. 1990 ते 1995 मध्ये ते विधान परिषदेवर नियुक्त झाले होते. जसं ते म्हणतात, जगलो तेच लिहित गेलो. त्यांच्या काही रचना ऐकल्या वाचल्या की वाटतं त्यांनी जे लिहिलंय ते जगता यावं. कितीतरी रचना आहेत अशा ज्या आपल्याला जगाव्याशा वाटतात. नाधो म्हणतात, मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा, मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा, इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याच्या बागा, इथले रानो माळ सघन घन पसरित हिरवी द्वाही, इथले रानो माळ सघन घन पसरित हिरवी द्वाही, खुलत खुलत मस्तीत बुडाले गाणे आणि कमीही, खुलत खुलत मस्तीत बुडाले गाणे आणि मीही. ते जेव्हा असं लिहितात तेव्हा आपल्याला त्यांनी लिहिलेली गाणी आठवतात. आजच्या काळातले गीतकार देखील त्यांच्या लेखणीचं वर्णन करताना त्यांच्याकडे असणाऱ्या शब्दांचा विचारच करत राहतात. इतर कुणाच्याही गीतात, शब्दात, कवितेत सापडणार नाहीतच अशा कितीतरी उपमा त्यांनी मराठी साहित्यविश्वात देऊन ठेवल्यात ज्या आपल्याला थक्क करतात. जसं की झिंझोटी, धांबलीचं घर, बाजिंदी मन, हे असं रानातलं तिथल्या मातीचं शब्दांचं लेणं आपल्याला नेहमीच साद घालत राहतं. एका कवितेत ते लिहितात, चिंब दरवळ झाडा लाग, चिंब दरवळ झाडा लाग चांदण दाराला, गीत गांधाराचा शब्द बाई माझ्या माहेराला, साता समुद्रा पल्याड ग झोका गगनाला, तरी तापीच्या पाण्याचा ग थेंब पापणीला, नका उकलू पोरींनो त्या जुन्या आठवणी, नका उकलू पोरींनो त्या जुन्या आठवणी, माझ्या वल्या काळ झाला ना सोसत कहानी. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, घटना या साऱ्यांचा प्रभाव त्यांच्या लेखणीवर दिसतोच आहे. पण त्यांनी अभिव्यक्त होत असताना संवेदनशीलपणे भूमिका अधिकच हळवी होत जाताना आपण पाहिलेली आहे. ते म्हणतात, धाबलीच्या घराला मंद दिवा थोडी शेती, बाई सुखापरी दुःख घोर काजळाच्या राती, दाट बरबट गिळून कसा उभविला मळा, तुझ्या अबोल डोळ्यांचा खोल काळ झाला कळा, रानोमाळ पान झड आर्त पाखरांचा स्वर, रानोमाळ पान झड आर्त पाखरांचा स्वर, माझ्या एकाक जिण्याला आठवांचा गहिवर, माझ्या एकाक जिण्याला आठवांचा गहिवर.

माधवनच्या आयुष्यात त्यांचं घर सोडून सासरी गेलेल्या लेकींचं जे काही वर्णन आहे ते अत्यंत हळवं आहेच, पण त्यांनी निसर्ग आणि मानवी भावना या दोन्हींमध्ये इतकी समरसता वर्णन केली आहे की ही भावना नक्की कुणाची हा संभ्रम आपल्या पुढे उभा राहतो. इतकं ते स्वतःला कधीकधी झाड म्हणून घेतात, तर पानगळीला प्रवास, तर मातीला आणखी काही वेगळंच म्हणतात. ते वर्णन करतात गडद जांभळं भरलं आभाळ, गडद जांभळं भरलं आभाळ, मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ, खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ, मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, झाडांच्या गाण्याला बाई मखमली शिळ, खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ, सांजेच्या मलूल धुळवड येळेला, भरल्या पदरानं झाकावी भूल, खोलवरी चिंबबाई मातीला दरवळ. एकाच कवितेला असतात असंख्य पदर, ज्याला उलगडून न सांगणं हे देखील अत्यंत सुंदर असतं. त्यातून ज्याला त्याला जो अर्थ उलगडतो तितक्या त्या कवीच्या अभिव्यक्तीच्या शक्यता असतात. त्यांची कविता नेहमी एका ग्रामीण जीवनाचं प्रतिनिधित्व करणारी अत्यंत गोड ओवी आहे. ते लिहितात लग्न लावोनिया लेकी जाती दूरदेशी, लग्न लावोनिया लेकी जाती दूरदेशी, पाखरांसारख्या पुन्हा येती माहेराशे ग सये माझे बाई. लेकीच्या मायेनं डोळे पाण्यानं भरून, दुःखाला सुखाला येती संसार सोडून, गसये माझे बाई. लेकीचा हा जन्म कोण्या पाप्यानं घडीवला, सीतेचा वनवास उभा जन्म भर गेला ग सये माझे बाई. लेक समृताची लेक असो नारदाचे, नको सासुरवास लेक भुकेली मायेचे ग सये माझे बाई. लेकी बाळीच्या जन्मानं संसाराचा वेल, तिच्या पोटी पाळणा या जीवनाचा खेळ ग सये माझे बाई. सये माझे बाई म्हणत म्हणत बाईपणाच्या जगण्याच्या कितीतरी छटा त्यांनी अशा काही दाखवल्यात की त्यांच्यानंतरही मराठी कविता विश्वात स्त्री जीवनाचं असं वर्णन करणारे त्यांच्यासारखे तेच आहेत. ते म्हणतात लेकींना स्त्रीजन्माला, पुरुषांच्या संवेदनशीलतेला, शेतीला, मातीला, फुलाला, पानाला अगदी कशालाही सोडलं नाही त्यांनी त्यांच्या निर्मळ संवाद साधण्याच्या वृत्तीतून. ते लिहितात आषाढाला पान कळा सृष्टी लावण्याचा मळा, आषाढाला पान कळा सृष्टी लावण्याचा मळा, दुःख भिरकावू न येती शब्द माहेरपणाला, शब्द माहेरपणाला नवा गांधार जिण्याला, मेघुटांच्या पालखीनं डोळे गेले आभाळाला, जाई जुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला, पानांवरती सांडले मोती ओलं आभाळ आलं भेटीला, रूप देखणी झाडीत कुणी सर्व्या राणाचा जीव चांगला, अंबराईत डोळे मोडीत कुणी डोळ्यांचा झुला बांधला, जाई जुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला. एखादी कविता गीत म्हणून प्रसिद्ध होतेच होते, लोकप्रिय होते, पण ती कवितेसारखी वाचतानाही कितीतरी वेगळी भासते. त्यांची शब्दावळ हा अत्यंत स्वतंत्र अभ्यास विषय आहे. बघा ते किती छान म्हणतात झिंगलो मी झांज झुलते झाड झालो, झिंगलो मी झांज झुलते झाड झालो, मेघ मल्हारा त्याला आषाढ झालो, भाग्य ऐसे चांदणे दारात माझ्या, भाग्य ऐसे चांदणे दारात माझ्या, मोतिया मिरवीत मी शिरता जल्यालो, मी म्हणालो हे न माझे एकट्याचे, मी म्हणालो हे न माझे एकट्याचे, बांधिले मी पुण्य तुमच्या पाऊलांचे, पाहिले डोळ्यांत त्यांच्या मी कितीदा, सोयरे माझे अचानक दूर झाले, मी इथे दूरस्त चुकली वाट माझी, चांदणे कवळून गातो शुष्क ओठी, भोवती खोट्या बखेट्या गलबताना, पाहताना चंद्र हे करपून जाते, पाखरे राणावनातून येथ आली,

भोवती माझ्या फुलांची शेज आली, पेटल्या डोळ्यांतल्या ओल्या उन्हाला, पेटल्या डोळ्यांतल्या ओल्या उन्हाला, जोखता पंखात मजला नीज आली, जोखता पंखात मजला नीज आली. ही कविता मी कितीतरी वेळा वाचते आणि तितक्याच वेळा मला ती नवी वाटते. जिथे तिथे आपण अवघ्या रानाला माणसांच्या नात्यातून वर्णन करत आणि माणसांना रानातल्या झाडांसारखं वर्णन करत नाधो अत्यंत ठोस भूमिका घेणारे मुत्सद्दी राजकीय नेतृत्व आहेत. शेतकरी प्रश्नांविषयी त्यांनी कितीतरी वेळा ठोस ठाम भूमिका घेतल्यात. त्यांच्या सुलोचनेच्या पाऊलखुणा या पुस्तकातला एक मायना तुम्हाला वाचून दाखवते. भारत सरकारनं 1958 साली कमाल जमीन धारणा कायदा आणला. त्यानंतर महाराष्ट्राने 1974 ते 1975 दुसरा जमीन कायदा आणला. तो राबवण्यासाठी शासनानं प्रत्येक तालुक्यात 3 सदस्यांची समिती नियुक्त केली. सोयगावसाठी नेमलेल्या समितीचं ट्रिब्युनल अध्यक्ष त्यांना केलं. शिवाय एक आदिवासी आमरू नाईक आणि तहसीलदार चौसाळकर होते. मदतीसाठी गिरदावर तलाठी वगैरे असत. कमाल जमीन धारणा कायद्याचं स्वरूप शासनानं निश्चित केल्याने नियमांप्रमाणे जादा जमीन शेतकऱ्यांकडून काढून घेऊन ती जमीन मागास वर्गातल्या व्यक्तीला अग्रक्रमानं फुकट द्यावी असं होतं. ही समिती माझ्या समितीशिवाय गठीत केली गेली होती. कलेक्टर महसूल विशिष्ट अधिकारी यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी मी हे पद स्वीकारलं. 8-10 गावांच्या परिसरात तंबू टाकून या समितीनं काम सुरू केलं. रोज सकाळी निघताना सुलोचना आम्हा तिघांचा जेवणाचा डबा करून द्यायची. कोणाचा फुकटचा चहा सुद्धा घ्यायचा नाही असा माझा नियम होता. या कायद्याच्या संदर्भात चांगल्या वकिलांना भेटून मी कायदा समजावून घेतला. कुठल्याही कोर्टात जाता येणार नाही, शेतीवाल्याला वकीलही लावता येणार नाही असा शासनाचा दंडक होता. आपल्या जमिनीचं रेकॉर्ड शेतकऱ्याजवळ कधीच नीट नसे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांमध्येही प्रचंड घबराट झाली होती. आम्ही जास्तीची जमीन शेतकऱ्यांकडून काढून घेत होतो ती वाटली जात होती. मी काही शेतकऱ्यांचे निकाल दिले पण ते कलेक्टर यांना मान्य नव्हते. मी कायदा ना पक्का होतो. हिंदू कुळत कायदा, मराठवाड्यातल्या 38 कायदा, 7-12 यात अनेक पळवाटा होत्या. त्यांचा अभ्यास करून मी निकाल देत असे. शेतकऱ्यांच्या हिताचा योग्य निर्णय मी घेत गेलो. कायद्याला धक्का न लावता घेत गेलो. तालुक्यात, जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नात्यागोत्यात ही बातमी पसरली. माझ्या तालुक्यातल्या शिवाराचे जिल्ह्यातले शेतकरी रडत येत असत. मी त्यांना जमेल तेवढा मार्ग दाखवत असे. श्रीमंत जमीनदारांनी अनेक मार्गांनी खरेदी केलेल्या जमिनींची संख्या अधिक होती. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. भीती वाढत गेली. ते आपला माणूस म्हणून माझ्यासमोर येत. पळसखेडला माझ्या तालुक्यातल्या बाहेरच्या शेतकऱ्यांची गर्दी होत गेली. त्यांची कागदपत्र 7-12 पाहून मी उपाय सुचवत असे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तालुक्यात त्यांच्या बाजूचे निकाल मिळत गेले. शेतकरी वर्ग सुखावलेला मी पाहिलाय. पळसखेडला येणाऱ्या शेतकऱ्यांना सुलोचना चांगली वागणूक आधार देत होती. एकदा तिनं मला सांगितलं, काही बड्या जमीनदार शेतकऱ्यांनी आपली जमीन वाचवावी म्हणून तिला पैसे देऊ केले होते. त्यामुळे ती प्रचंड चिडली होती. सोन्याच्या बांगड्या पाटल्या करून देतो असंही ते बडे शेतकरी म्हणाले होते. भ्रष्टाचाराने शेतकऱ्यांना नख लावून मिळवलेली ती जमीन मी त्यांना आणीबाणीचा धाक दाखवला त्यामुळे ते पळाले. हळूहळू कोर्ट संपत आलं. त्यात सुलोचनाला खूप त्रास झाला. ती येणाऱ्यांची स्पष्ट बोलून विचारपूस करून त्यांची माहिती घेऊ लागली आणि लोकांना परस्परच वाटेला लावून देऊ लागली. त्यावेळी मला भेटायला येणारे चांगले साहित्यिकही तिच्या विचारणानं दुखावले गेले. कमाल जमीन शेतकऱ्यांच्या खोट्या शेतकऱ्यांना तपासून घ्यावं एवढाच तिचा विचार होता. हे सगळं कळल्यावर बाबांना आनंदही झाला आणि ते रागावलेही. म्हणाले, हे असलं काम बंद कर बाबा. गांधारीमुळे किती त्रास झाला होता हे पाहिलं होतंच. शेवटी ते ट्रिब्युनलचं काम संपल्यावर बाबांना बरं वाटलं. नाधोंच्या हातामध्ये एखादं पद जरी असलं तरी प्रत्येक माणसाप्रती त्यांची असणारी संवेदनशील भूमिका ही त्यांच्या लिखाणामध्ये जशीच्या तशी उमटलेली आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते.

त्यांच्या पानझड या कवितेत ते लिहितात, त्या माझी या देशातले पंछी निळे जांभळे, हे मोकळे आकाश गा वेटाळुनी चालले, घाटातल्या वळणातली कौलार खेडी जुनी, मिरगामध्ये बरसातीला मल्हार गाती कुणी, पिकले पाणी आंबेवनी स्वर कोकिळेचा गळा, पिकले पाणी आंबेवनी स्वर कोकिळेचा गळा, अरुवार त्या कंठातला रानावनाला लळा, केळीतल्या दांडातले पाणी हळू वाहते, साळीतल्या आंब्यामध्ये पडसावुनी हालते, ज्येष्ठातली चवळी नवी ढवळी फुले माळूनी, पिवळ्या निळ्या पक्षांसवे कानातली बोलणी, ज्वारीतल्या कापसातला रुजला कसा जारवा, मजवेढ तो देशातल्या त्या मातीचा गारवा, तो गारवा मजला हवा आकाश पंखांतले, ह्या देशीच्या त्या देशीच्या डोळ्यांत ओथंबले, जा सागरा घेऊन जा पाणी निळे जांभळे, त्या माझी या देशातले पिकतील सगळे मळे, त्या माझी या देशातले पिकतील सगळे मळे. शेतकरी कामगार, शहर, खेडी, पाडी, वस्ती, चिमणपाखरं, पक्षी आणि अवघी जीवसृष्टी या संकलांना नवसौभाग्य चैतन्य मृगापासून स्वाती नक्षत्र देणारं विठुराया रुक्मिणी माय, तुझ्या दारी पायी पालखीनं 25 लाख लोक तरी येतात. देवळातलं दर्शन नाही झालं तरी अवघं पंढरपूरच देऊळ आहे या भावनेनं खेड्यांच्या भल्यासाठी तुझी अभंगानं पूजा करतात. यापेक्षा तुला काहीही नको असतं असा तू एकमेव देव आहेस. आता आभाळ बरसू दे, अवघा देश समृद्धीनं नांदू दे, एवढीच प्राणातून प्रार्थना असं नाधो एका ठिकाणी लिहितात आणि पालखीचा अभंग देखील लिहितात. ते लिहितात, करपून गेले दुष्काळाचे रान तसे माझे मन पांडुरंगा, वर्षां पाठोपाठ नाही पान कळा सावत्याचा मळा ओस झाला, शेतमाऊलीची गेली सारी रया सोयऱ्यांची माया ओसरली, दुष्काळानं केली संसाराची थट्टा आयुष्याला बट्टा लागला गा, कोणत्या गोष्टींची केली ना कसूर तरी जन्मभर दुःख यावे, दिंड्या पताकांनी दुमदुमली पंढरी तरी मी श्रीहरी कासा विस, बरसू दे नभ सृष्टीचा सोहळा कुणब्याचा मळा उभा राहो, बरसू दे नभ सृष्टीचा सोहळा कुणब्याचा मळा उभा राहो. त्यांची कविता कधी अभंग असते तर कधी ते कवितेतून जोगवा मागतात. ते म्हणतात, इथे आलो होतो मागाया जोगवा, आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी, जाईच्या मांडवा कारल्याचे वेल संसाराची सलग कशी सांगू, विधी निषेधाची झाली दाटादाटी मनाची झिंजोटी कोणा सांगू, कशासाठी देवा द्यावा दोष कोणा आपुला परगणा दुष्काळाचा, असो सोबतीला तुक्याचा अभंग, असो सोबतीला तुक्याचा अभंग, हाची अंग संग कैवल्याचा माझी दुबळ्याची होवो आठवण, कधी सोडवन करा देवा कधी सोडवन करा देवा. जसं मी मगाशी सांगितलं, त्यांचा झिंझोटी हा शब्द खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहे. तसंच जुन्या मंदिराचं वर्णन करताना त्यांनी एक असा शब्द वापरलाय की चिराखंड. ते म्हणतात की जुन्या मंदिराच्या चिराखंड झाल्या दिवे लागणीला उरी कापरी, वृंदावनाशी जुनी जीर्ण पाने सुने झाड निष्पर्ण ओट्यावरी, कुठे गाईच्या हंबराला न पान्हा मुकी आंधळी सांजवेशीवरी, थंडावल्या प्रार्थना मंदिराचा कुठे झांजना अटाळ पारावरी, तळे चांदण्यांचे डहोळून गेले डहोळून गंगा नि गोदावरी, कुठे हे अरण्यातले राजरस्ते नेतील नेवोत फासावरी. त्यांचं त्यांच्या उद्देशाप्रती असणारी जी काही प्रचंड प्रबळ इच्छाशक्ती होती त्यातून त्यांच्या कविता ह्या अत्यंत निर्भीड आहेत हे देखील आपल्याला पदोपदी दिसतं. ते अत्यंत प्रखरपणे आणि तितक्याच संवेदनशीलतेने एकाच कवितेत वर्णन करतात. ते लिहितात, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, वाहताना भार त्यांचा जाहले गणगोत त्यांचे, कोणते नाते कळेना बांधले आयुष्यभराचे, दुःख भिजले वेचताना झोपले काट्यांवरी जे, दुःख भिजले वेचताना झोपले काट्या

पट्ट्यांवरीचे आपुल्या साऱ्या सुखांचा जाळ पोटी जाळताना कोणतीन जात त्यांची कोणताना धर्म ज्यांना दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे मानसांना. पुन्हा ऐका ही ओळ किती छान आहे. कोणतीन जात त्यांची कोणताना धर्म ज्यांना दुःख भिजले दोन अश्रू मानसाचे मानसांना प्रार्थना त्यांना म्हणू ह्या उंजळीने काय द्यावे. प्रार्थना त्यांना म्हणू ह्या उंजळीने काय द्यावे. धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या मानसांना. धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या मानसांना. कायच बोलणार, नाधो महानोर मातीविषयी बोलतात म्हणजे ते मातीला कितीतरी वेगवेगळ्या पैलूतून पाहून आपल्या उंजळीत येतात. आपण नाधो महानोरांचे शब्दच त्यांच्यासाठी म्हणत राहावेत. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कारण त्यांच्या मातीतल्या चैतन्यात मातीतली माणसं आणि माणसांतली झाडं संपूर्ण निसर्गच मुक्तपणे गात राहतो. आपणही त्याला साथ घालत गात राहिलं पाहिजे. हे सगळं बोलणं कधी संपणार नाही. हे पुन्हा पुन्हा आठवत आपण नाधो महानोरांची कविता जगत राहिलं पाहिजे. कारण त्यांच्या कवितेत खरंच मातीच्या चैतन्याचं गाणं आहे.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त रानकवी म्हणून प्रसिद्ध असणारे पद्मश्री

0: 36. An e-auction of mementos and gifts received by Prime Minister Narendra Modi will commence from tomorrow. Addressing media in New Delhi, Minister of Culture and Tourism Gajendra Singh Shekhawat said around 1,500 items have been kept for auction this year. And with that, we end this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोतेहो, सुरुवातीला ऐकणार आहोत असला नवरा नको ग बाई या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि जयवंत कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेलं, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

उमज पडले तर या चित्रपटातील माणिक वर्मा यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, ग.दि. माडगुळकर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं.

आणि या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

बलसागर भारत हो आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, सरकारी कचेरी किंवा इतर कुठेही कागदपत्रांची प्रत हवी असेल तर पहिल्यांदा आठवण होते ती छायाप्रतीची. ही छायाप्रत किंवा प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत आपण सहज एका मिनिटात छापून घेतो, पण हे काम नेमकं होतं कसं? हा प्रवास कुठून सुरू झाला आणि आजपर्यंत तो कसा बदलत गेला? पुढे याचं स्वरूप कसं असेल? या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून.

0: त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत या विषयातील तज्ज्ञ हेमंत सामंत, जे प्रकाशक आहेत, भाषांतरकार आहेत आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राध्यापक म्हणून गेली 35 वर्ष कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर, आज आपण एका वेगळ्या विषयावर आपल्याकडून जाणून घेणार आहोत की एका मिनिटात सहजपणे एक छायाप्रत मिळते, पण ती नेमकी तयार कशी झाली, त्याच्या मागे काही इतिहास आहे का त्याचा?
1: सर्वप्रथम म्हणजे ज्यावेळेला छायाप्रतीचा आज आपण विचार करतो की त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नाव डोळ्यासमोर येतं ते नाव आहे चेस्टर कार्लसन यांचं. चेस्टर कार्लसन यांची आता 120 वर्ष झाली. हे यांचा जन्म झाला होता 1906 आणि अतिशय गरिबीमधला हा विद्यार्थी, गरिबीतनं शिकून संशोधन करून त्यांनी अगदी तरुण वयामध्ये प्रचंड मोठं भौतिकशास्त्रामध्ये संशोधन केलं आणि मग त्यांना जी पहिली नोकरी लागली ती नोकरी पेटंटच्या ऑफिसमध्ये लागली. आणि त्यांना जर लक्षात यायचं की तिकडे सगळ्याच याच्यासाठीचं तुम्हाला प्रतिमुद्रण लागतं आहे, म्हणजे कुठलेही कागद असतील तर ते परत लिहून ते कुठेतरी कोणीतरी सत्यापित करावे करण्याची गरज निर्माण होत होती, कारण का त्याशिवाय ते सादर करता येत नव्हते. आणि मग ते प्रत्येक माणसांना ते परत मुळात दस्तावेज पुन्हा लिहून काढून आणि ते त्याची सत्यप्रत पडताळून घेऊन ती दाखल करावी लागायची. तर त्यांना लक्षात आलं की बा याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि अनेक कागद निर्माण होतात, तर ह्याच्यामध्ये असं काही करता येईल का की आपलं जे भौतिकशास्त्र आहे तर त्या शास्त्रामधनं काही विकास करून ह्याची एक काही प्रत अशी आपोआप तयार होईल का, हा त्यांचा एक पहिला जो हेतू होता. त्या पहिल्या हेतूवर त्यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि ते जे संशोधन होतं तर त्या संशोधनामध्ये त्याला नाव आहे झेरोग्राफी. तर झेरो म्हणजे ड्राय, म्हणजे जी पावडर असते ती, आणि ग्राफी म्हणजे ते काय मुद्रण आहे, जे त्याचं ग्राफिक म्हणजे जी प्रतिमा आहे. तर ही जी कोरडी शाई म्हणतो आपण, कोरड्या शाईने त्याची नक्कल उतरण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया या माणसांनी निर्माण केली. ती 16 सप्टेंबर 1959 आपल्यासमोर उभी राहिली आणि ते मशीन आलं ते म्हणजे झेरॉक्स 914 म्हणून आलं. पण हा जो सगळा कालावधी आहे विचार केला तर लक्षात येईल की त्यांनी हा जो संपात स्वतःच्या 32व्या वर्षी लावलेला शोध आहे आणि त्याच्यानंतर 21 वर्षांनी तो लोकांच्या समोर आला. हा कारण का की ते संशोधन त्यांनी शोध लावला, पण शोध लावल्यानंतर त्या शोधाची गरज निर्माण होणं आणि त्या गरजेसाठी त्यांना काहीतरी त्या संशोधनासाठी त्यांनी उभी केलेली यंत्रणा आहे ती तयार करण्याच्यासाठी लागणारे लाखो रुपये उभे करणं हे त्या काळामध्ये खूप कठीण होतं. आणि ही जी सगळी लॅबमध्ये तयार करण्याची प्रक्रिया होती त्याच्यापासून ते मशीन तयार करणार आहेत आणि म्हणून ते 21 वर्षानंतर ते आणि ते सातत्याने ते थकले नाहीत. त्यांनी पहिला जेव्हा मशीन तयार केलं ते 1938 केलं आणि त्याच्यानंतर 21 वर्ष ते त्याच्यामध्ये काय काय काय काय डेव्हलपमेंट कसं झाले, काय ते मशीन स्वस्तात कसं बनेल ह्याच्यावरती त्यांनी प्रचंड काम केलं. तर त्यामुळे एक प्रदीर्घ कालावधी एखाद्या संशोधकांनी आपले स्वतःचं संशोधन केल्यानंतर सातत्याने त्याला जनताभिमुख करण्यासाठी आपले एवढा वेळ द्यावा आणि एवढं संशोधन करावं. आणि तुम्ही अगोदर सांगितलंच आहे की त्यांची स्वतःची गरिबी होती, तर त्याच्यामध्ये संशोधनामध्ये पैसे जे काय लागणार आहेत म्हणजे जे काय कमवत होते ते सगळे संशोधनात घालत होते. अशा प्रकारचं या माणसाचं हे आयुष्य आहे. आणि त्या माणसाचा म्हणून आज उल्लेख करताना मला पण असं भरून येतं की एखाद्या माणसानी म्हणजे आज तो जगव्यापी आहे, त्यांचं आज नावही कोणाला माहीत नाही, पण त्यांनी संपूर्ण जगावरती आपल्या नावाची मुद्रा उमटवली ती झेरॉक्स या तंत्रज्ञानाने.
0: खूप छान. आणि तुम्ही म्हणता तसं जनतेच्या कल्याणासाठी काहीतरी करणं आणि झटत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण मग ह्याची नेमकी प्रक्रिया कशी असते की ही छायाप्रत तयार कशी होते?
1: प्रक्रिया त्यावेळेला त्यांची प्रक्रिया आणि आपली प्रक्रिया याच्यात कुठलाच काही भेद नाही आहे. तर एक मूळ कागद आहे ज्याला आपण दस्तावेज म्हणतो की ज्याचा आपल्याला प्रतिरूप करायचा आहे, तो मूळ कागद घेऊन त्याच्यानंतर त्याचं स्कॅनिंग होतं, म्हणजे त्याची त्याच्यावरती प्रकाश टाकला जातो. त्या प्रकाश टाकल्यानंतर जिकडे काळं असतं त्या काळामध्ये फक्त ब्लॅक अँड व्हाईट होतं, जिकडे काळं असतं ते तिकडून त्याची हे ट्रान्सफर प्रकाश होत कमी होतो आणि जिकडे पांढरं असतं तिकडून संपूर्ण प्रकाश जातो. तर अशा

0: अरे त्याची स्कॅनिंग म्हणतो आपण, ज्याला स्कॅनिंग ही प्रक्रिया म्हणतो, ती स्कॅनिंग प्रक्रिया होते. मग त्या प्रतिमेचं डिजिटल म्हणजे विद्युत भारामध्ये रूपांतर केलं जातं, म्हणजे डिजिटलायझेशन आता त्याला म्हणतो आपण. आणि ते विद्युत भार झाल्यानंतर तो विद्युत भार आहे तो एका ड्रमवरती त्याची प्रतिमा तयार होते तात्पुरती.
1: अच्छा.
0: ती ड्रमवरती तात्पुरती प्रतिमा तयार झाल्यानंतर त्याच्यावरती टोनर जो आपला आहे, म्हणजे टोनर म्हणजे काहीच नाही, म्हणजे कोळशासारखा प्रकार आहे, त्याची पावडर असेल, तर ती त्याच्यावरनं सोडल्यानंतर ज्या भागामध्ये ती प्रतिमा उमटायची असते, ज्या भागामध्ये जास्ती जास्ती टोनर खेचला जातो, तो भाग आहे म्हणजे जिकडे आपलं मगाशी आपण म्हटलं की जिकडे काळा भाग असेल, म्हणजे काळ्याशाने लिहिलेलं असेल, ते तिकडे आल्यानंतर त्या तिकडे टोनर आहे तो तिकडे जास्तीत जास्त डिपॉझिट होतो आणि पांढऱ्या भागात टोनर डिपॉझिट होत नाही, असं करून त्याची एक प्रत बाहेर पडते. तर ही एक संपूर्ण प्रतिमा आहे, कागदावरची प्रतिमा आहे. ती प्रतिमा झाल्यानंतर त्याला उष्णतेने त्या टोनरचं स्थिरीकरण केलं जातं.
1: अरे बापरे.
0: म्हणजे तो ड्रम आहे, त्या ड्रमवरती एक प्रतिमा निर्माण झाली, त्याच्यावरती तो टोनर जाऊन बसला, त्याच्यामध्ये कागद आला, तो कागद आल्यानंतर तो कागद तो टोनर घेऊन जाणार आहे, तर तो टोनर घेऊन गेल्यानंतर त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता करावी लागते की तो त्याच्यावरती कोरडा होईल संपूर्ण आणि त्याच्यावर चिकटेल आणि ती चिकटते. आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण या झेरॉक्स प्रती आपण काही वर्षांनी बघितल्या की त्या फिकट होतात, याचं कारण तो जो टोनर आहे तो त्याच्यावरती स्थिरावलेला असतो, तो निघून निघून जातो वरचा भाग, आणि ते स्थिरीकरण झाल्यानंतर आपल्याला त्याची तयार छायाप्रत मिळते.
1: खरं तर ही एवढी मोठी प्रोसेस आहे, पण काही सेकंदात आपल्याला हव्या तितक्या प्रती त्याच्या मिळू शकतात. आणि तुम्ही म्हणता असं निश्चितच त्याच्यावर खूप मोठं काम केलं गेलंय, म्हणून
0: त्याच्या अंतर्गत आहेत ना, त्याच्या जवळजवळ 21 टप्पे आहेत त्या मशीनच्या आतमध्ये.
1: अरे वा.
0: तर ते त्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक टप्प्यावरती काम केलं. म्हणजे आपण म्हणलं, मी तर म्हटलं 21 वर्ष, म्हणजे ते प्रत्येक टप्प्यावरती एक एक वर्ष तरी घालवले असेल, असं ते 21 टप्प्यांमध्ये ते काम होतं. आणि आपल्याला दिसताना ते फक्त आता तर खूपच सिम्पल झालंय. आता तर आम्ही इंटरनेटवरनं डायरेक्ट आपली फाईल पाठवून देतो, ती वाटेल तिकडून ती प्रिंट होते, असं होते.
1: प्रगत होत जातं तंत्रज्ञान हळूहळू. पण मग या सगळ्या छायांकनाचा उपयोग कुठे आणि कसा होत असतो सर?
0: या छायांकनाचा उपयोग आता आपण बघितलं तर आपण म्हणजे आज विद्यार्थ्यांना मी स्वतः जरी एक नोटची एक PDF दिली तर विद्यार्थ्यांनी ती, मला अपेक्षित असते की मी त्यांना स्वतःहून पण सांगतो की तुम्ही स्वतः एकदा लिहून घ्या, कारण एकदा लिहिल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये जास्त रजिस्टर होतं. पण लगेचच्या लगेच त्याचा एक माणूस प्रिंटआउट काढून आणतो आणि मग त्याच्या हवे तेवढ्या झेरॉक्स निघतात. हे शाळेचं झालं, पण न्यायालयापासून तुमच्या शासकीय कामकाजापर्यंत कुठेही गेलात तरी, तुम्हाला साध्या हॉटेलमध्ये जरी राहायला गेलात तरी तुम्हाला झेरॉक्स कॉपी लागते तुमच्या ओळखपत्राची, कुठेही गेलात तरी त्याचं ती जी सत्यप्रत लागते. तर त्यामुळे आज एक झेरॉक्स कॉपी हा आपला एक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. की मग आपण बाहेर जाताना आपलं आधार कार्ड तर ठेवतोच, पण त्याच्याबरोबर त्याच्या कॉपी पण ठेवून देतो, का ना कुठे लागेल हे सांगता येत नाही. विस्तृत वापर झालाय आणि आज कुठूनही कुठेही पाठवता येतं हा एक फार मोठं तंत्रज्ञान त्याच्या पुढे विकसित झालेलं आहे.
1: अच्छा. आणि म्हणजे सर, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत किती आकारात ह्याचं प्रिंटिंग होऊ शकतं की कसं असतं
0: हे
1: का?
0: नाही, आताचं हे बघितलं तर म्हणजे तुमचा आकार जेवढा वाढवेल तेवढा आकार तुम्हाला करता येतात. आज असं विचार केला तर ह्याचं प्रतिमुद्रण आहे, आपण वृत्तपत्राची दोन पानाशी समोरासमोर जी जोडलेली असतात
1: उघडली,
0: हा, तर तेवढ्या मोठ्या आकारात तर अगदी आरामात छपाई होते. पण जसा तुमचा आकार वाढेल तसा तुमचा खर्च पण त्याचा वाढत जाईल, त्या मशीनचा कॉस्ट वाढत जाईल. त्यामुळे आकारापेक्षाही महत्वाचं काय की जे सुटसुटीत आहे, म्हणून ते आपण आपल्याकडे आलं त्याच्यानंतरचं जे झेरॉक्सचं तंत्रज्ञान त्यांनी लगेच पहिल्यांदा वापरलं ते दॅट इज द फॅक्सिमल मशीनमध्ये वापरलं. सेम तंत्रज्ञान आहे की त्याचा अर्थ फॅक्टम सिमिली, म्हणजे तशा तशी प्रत निर्माण करणं, आणि ती लॉंग डिस्टन्सवरती होऊ लागली. पण त्याचं बेसिक तंत्रज्ञान हे झेरॉक्सच आहे, फक्त इकडून जे विद्युत भारित जे केलेलं आपला जो ड्रम आहे तो इकडे एक्सपोज न होता तो तिकडच्या दुसऱ्या मशीनच्या वरती तो एक्सपोज होईल आणि ते विद्युत धारेमधनं जाईल किंवा टेलिफोनिक वायर्समधनं आपण तो संदेश पाठवतो आणि तो तिकडे फॅक्स मशीनच्या स्वरूपात येतो. तर ती त्याची त्याच्या पुढची स्टेप होती. आणि त्याच्या पुढची स्टेप नंतर झाली ते कॉम्प्युटर्समध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस आले. आता ह्यांचंच तंत्रज्ञान आहे, त्या कंपनीने बनवलेलं तंत्रज्ञान स्टीव जॉब्सनी त्या काळामध्ये बघितलं, त्याला त्यातलं ते ग्राफिकल युजर इंटरफेस आवडला. त्याच्या अगोदर आपण फक्त कॉम्प्युटरमध्ये

0: टायपिंग वगैरे करत होतो आणि तो फक्त प्रिंटआउट म्हणजे त्याचे प्रिंटआउट काढत होतो. पण त्यातला जो ग्राफिकल युजर इंटरफेस आहे तो त्याला भयंकर आवडला. त्याच्यातनं त्यांचा माऊस ही जी संकल्पना आहे ती पण त्याला आवडली आणि त्यांनी त्या संकल्पनेवरती मग नवीन तुमचं जे काय विश्व आहे ते विश्व नवीन विश्व उभं राहिलं एक. आणि आज आपलं आपण काढलेलं चित्र आपण काढल्या कागदावर काढलेलं चित्र लगेच आपण फोटो काढतो आणि तो त्याचा प्रिंटआउट मारून घेतो. इतपत ते तंत्रज्ञान यशस्वी झालं.
1: ओके सर, मग एक छपाई मशीन ते आता बदलत गेलेलं तंत्रज्ञान, ही प्रक्रिया किती बदलत गेली आतापर्यंत, म्हणजे त्याच्यात काय काय फरक होत गेले?
0: पहिलं म्हणजे काय होतं की एक आपण कॉपी काढण्यापुरतं होतं. मग मी नंतर म्हटलं की त्याचा पुढचा तंत्रज्ञान आला तो फॅक्टम सिमिली म्हणजे फॅक्सिमिली म्हणजेच आपण त्याचा संक्षिप्त रूप फॅक्स म्हणतो. तर जसं अगोदरच्या याचं झेरोग्राफी होतं तो त्याचा झेरोक्स केला त्यांनी, तसं हे फॅक्टम सिमिलीचं फॅक्स झालं. त्याच्यानंतर आपलं प्रिंट आलं म्हणजे आपण टोनरच्या सहाय्याने जो प्रिंट करतो तो प्रिंटर आला आणि त्याच्यानंतर ते त्याची रंगीत प्रतिमा निर्माण करायची. म्हणजे ती एक आणखीन एक त्याची ऍडव्हान्स स्टेज झाली की आपण अगोदर फक्त ब्लॅक अँड व्हाईट मध्येच काम करत होतो. म्हणजे आता तर फॅक्सही तुमचं कलर फॅक्स कलर झेरोक्स सगळं येऊ शकले. तर ते आता ते आलं ते रंगीत छायाचित्रांकित प्रत झाली आणि नुसती पीडीएफ फाईल बनवणं हे पण त्या मशीनवरती होतं. म्हणजे आज त्याला मल्टी फंक्शन मशीन म्हणतो आपण की कॉपी फॅक्स झेरोक्स कलर स्कॅनिंग आणि डायरेक्ट कॉम्प्युटरला फीड असलेली पीडीएफ फाईल एवढं. आता तर म्हणजे आताचे जे झेरोक्स आलेले आहेत मशीन तर त्याच्यामध्ये काही नाही, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तुमचं पुस्तक आहे त्याची ऑटोमॅटिक पानं मध्ये इनपुटला घेतली जातात. तुम्ही पुस्तक ठेवायचं फक्त, एक एक पान आहे तो सगळं ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये घेईल आणि त्याच्या तुम्ही सांगितलेल्या तेवढ्या 5 कॉपी पाहिजेत तर 5 कॉपी बाइंड होऊन बाहेर पडतील. तर त्याला हे मेक टू ऑर्डर अशा प्रकारचं आलेलं आहे आणि आज नवीन प्रकाशन व्यवसाय आहे हा असाच झालेला आहे आता की तुम्ही एखाद्या दुर्मिळ पुस्तकाची प्रत मागवता तर ती पुस्तकाची प्रत आहे ती एकच प्रत तुमच्यासाठी त्याची बनवली जाते आणि ती प्रक्रिया पण फार सोपी झाली कारण त्या मशीनमध्ये आता सगळं बाइंडिंग युनिटपर्यंत सगळं म्हणजे आत्मे कटिंग बाइंडिंग सगळं होतं. अशा प्रकारे आज प्रकाशन क्षेत्रामध्ये आज तुम्हाला 100 कॉपीची ऑर्डर आली तर तुम्हाला पूर्वीच्या काळामध्ये कॉप्या छापून ग्रंथ छापून ठेवणं हा फार मोठा जिकिरीचा प्रश्न होता. तर तुम्हाला 10 कॉपीची ऑर्डर आली तर 10 कॉपीज प्रिंट करताय. तर त्यामुळे मुद्रण क्षेत्रामध्ये एक खूप मोठ्या प्रकारचा याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि या मल्टी फंक्शन या मशीन्स आहेत आणि त्या काळामध्ये आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा आत्ता होत आहेत आलेल्या आहेत.
1: सर पण जे मुद्रणाचं तंत्रज्ञान आहे जे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि आपल्या घरी किंवा घरातला छोटा प्रिंटर या दोन्हीत हीच एक प्रक्रिया असते की काही वेगळं?
0: दोन्हीची दोन्हीतली प्रक्रिया तेच आहे, फक्त आपल्याला ती कला जी आहे ती कागदाची तयार प्रत करण्यापासून डिजिटल दस्तावेज तयार करण्यापर्यंत ऑटोमेटेड झालेली आहे. पण आपणही घरामध्ये आपण लिहून ठेवलेला कागद आहे तो लगेचच्या लगेच आपण मोबाईलवरती एक फोटो काढतो त्याचा आणि ठेवून देतो. आता पूर्वीच्या काळामध्ये लोक सगळ्या कॉप्या आपल्या ठेवत होत्या, आता त्याचे डिजिटल दस्तावेज तयार करणं हा एक फार मोठा प्रकार झाला आहे. म्हणजे काही नाही, आता एक्सरे काढायचा असेल तर तो एक्सरे डायरेक्ट तुम्हाला डिजिटल ठेवता येतो. त्यामुळे तुम्हाला हवी तेव्हा ती प्रत घेता येते. म्हणजे आता इकडून मी अमेरिकेला गेलो आणि मी माझा एक एखादा हाताचा काय असेल तो एक्सरे दाखवला तर ते तिकडून डायरेक्ट तिकडून तुम्हाला एक्सरे मिळू शकतो. ह्याची प्रत म्हणजे ह्याची मूळ संकल्पना आहे ही तशी तशी प्रत निर्माण करणं हीच आहे. तर ते डिजिटल दस्तावेज केंद्र होतील आता भावी काळामध्ये. ही काही नाही, त्यांच्याकडे तुमचा तुम्ही ईमेल आहे, तुम्ही फक्त त्यांना फॉरवर्ड केलात की तुमचे प्रिंटआउट काढून तुमच्या घरी आणून पोहोचवले जातील कारण कुरिअर सर्व्हिसेस आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही झेरोक्स केंद्रावर किंवा कुठल्याही केंद्रावर जायची गरज नाही आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आता समावेश जो झालेला आहे त्याच्यामुळे हे आपल्याला क्लाउडवरती पण ठेवता येतं. आपण ज्यांना आपण ईमेल म्हणतो तर आपल्याला कल्पनाच नसते आपल्याला फुकट ईमेल मिळतोय, पण त्या फुकट ईमेलला तुम्हाला एक क्लाउडवरती स्टोरेज मिळतंय. ते काही GB मधलं स्टोरेज मिळते. तुम्हाला आलेले लाखो ईमेल्स आहेत ते तुमच्यासाठी एखादी कंपनी आहे ती स्वतःच्या सर्व्हरवरती सेव्ह करून ठेवते. म्हणजे मला माझा 2004 सालचा ईमेल आहे तो मला एका सेकंदात शोधता येतोय आणि तो मला प्रिंटआउटला देता येतोय. हे तुम्ही मला त्यावेळेला आमंत्रण दिलेलं होतं.
1: ओके
0: हे एवढं एवढं सगळं तंत्रज्ञान त्याच्यामुळे

0: प्रभावी काळात झालेला आहे आणि मजकूर वाचून त्याचा हवा तर तुम्हाला त्या पुस्तकाचा अख्ख्याच्या अख्ख्या पुस्तकाची ट्रान्सलेटेड प्रत एका दीड मिनिटात होते. म्हणजे 80 पानाचं एक पुस्तक मी त्याला फीड केलं किंवा एखादी पीडीएफ फाईल फीड केली, मला संक्षेपीकरण करता येतं. म्हणजे त्याच्यामधलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला या एडिटरला सांगितलं की मला याचा संक्षेप करून द्या, पुस्तकात काय म्हटलंय शेवटी, मग ते सांगणार की शेवटी पुस्तकात म्हटलेलं आहे हे पुस्तक आहे ते हेमंत सामंत यांनी लिहिलेलं आहे आणि ते छायामुद्रण या विषयावरती आहे आणि ते त्याच्यामध्ये काय काय मुद्दे टाकले ते काढून तो देतो. हे संक्षेपीकरण त्याच्यामध्ये येत आहे. त्याच्यानंतर रूपांतर करता येत आहे. म्हणजे मी एखादी कादंबरी लिहिली असेल तर त्याच्यापासून नाटक करता येईल इतपत ह्या मुद्रणाच्या त्या छायांकित प्रतीचा त्याची जी पीडीएफ फाईल बनली आहे त्याचा कुठल्याही प्रकारे आपण आविष्कार करता येतो. आणि आता तर तो फीड दिल्यानंतर म्हणजे तुम्ही आणि मी समोरासमोर बसले आहेत असं मी जर ते लिहून ठेवलं आणि साधारण एक तुमचा फोटो आणि माझा फोटो दिला तर तो त्याच्यावरती एक प्रत तयार करेल की आपण स्टुडिओत बसलेलो. म्हणजे इतपत त्यांचं भावी काळामध्ये प्रगती होत चाललेली आहे आणि भावी काळामध्ये आपण डेटा देणार आहोत आणि आपण माहिती घेणार आहोत. आपण सांगणार आहोत की मला जे गाजे मी समोर पाण्याची बाटली ठेवलेली आहे त्यातलं पाणी मी या कंपनीचं आहे तर ह्याच्यातलं नेमकं पाण्याचं शुद्धीकरण किती असं आपण विचारणार आहोत. तरुणी डेटा देतोय त्यांना माझा काय प्रश्न आहे तो त्यांच्याकडनं त्याचं उत्तर येणार की या बाटलीमध्ये अमुक अमुक क्षार आहेत अमुक अमुक अमक आहे खनिजे अमकी आहेत हे सगळं तुम्हाला वर्गीकरण हातात मिळणार आहे. हे सगळं हे फक्त त्या कॅरेक्टरचं मुद्रण म्हणजे प्रतिरूप झालं आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते भाग्य आहे. आज तुमचं हँडरायटिंग ओळखलं जातं. म्हणजे कुठल्याही माणसाने एक हँडरायटिंग दिलं की ते ऑटोमॅटिकली त्याचं टेक्स्ट फाईल तयार होतं. हे सगळं ह्या माणसाचा आविष्कार आहे.
1: खूप मेहनत घेतली सर. आता तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्यात की भविष्यात याचा वापर कसा होऊ शकेल किंवा आतापर्यंत याची प्रगती कशी होत गेली, पण प्रत्येक वेळी आपण बघतो की ज्या गोष्टीला चांगली बाजू असते त्याला काहीतरी दुसरी वाईट म्हणा किंवा त्रासदायक गोष्ट असते. तर या ठिकाणी सुद्धा असं काही होऊ शकतं का की त्याचा गैरवापर होऊ शकतो?
0: नाही, गैरवापर होऊ शकतो असं नाही, गैरवापर होतोच आहे.
1: अच्छा.
0: ही अनेक जण आपल्या प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून आपल्या स्वतःच्या नावाने कलर झेरॉक्स मिळते तर काय नाही, मला काहीच नाही, मी तुमचं नाव काढून टाकेन माझं नाव टाकेन तर प्रमाणपत्र माझ्या नावावरती येईल. हे अनेक ठिकाणी होत आहे.
1: मार्क बदलतील.
0: हा, तर मार्क बदलतील जे काय असेल ते. तर ते एवढं सोपं झालेलं आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा आयडी पण खोटा बनवला, त्याच्यावर आता केस टाकले, त्याला आतमध्ये टाकलेलं आहे. हे सगळं होत राहणार आहे. पण ह्याच्याबरोबर तंत्रज्ञानाचा एवढा विकास झालाय, त्याबरोबर सुरक्षांचा पण विकास झालेला आहे. फक्त आपल्याला त्याची एक सावधानता घ्यायला पाहिजे. आपण एक समजा 1 लाख रुपयाचा एक मोबाईल घेतो पण त्याच्यावर 1000 रुपयाचा आपण आपल्याला सुरक्षेचं सॉफ्टवेअर आपण घेत नाही.
1: अच्छा.
0: त्यामुळे कुठलीही व्यक्ती तुमच्या मोबाईलमध्ये एंट्री करते, तुमचा डाटा फोटो सगळे उडवू शकते. हे आपल्याला लक्षात येते. सुरक्षिततेसाठी आपण म्हणजे झेरॉक्स तंत्रज्ञानाने पण सुरक्षिततेसाठी सोय केलेली होती आणि ती सोय आत्ताच्या काळामध्ये आपल्याला डिजिटल वॉटरमार्क टाकता येतो तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आणि तो म्हणजे तुम्हाला. आणि हे सगळे अनेक विद्यापीठ आपला डिजिटल वॉटरमार्क टाकतात कारण का त्यांना माहिती आहे की त्यांच्या ज्या फाईल्स आहेत या फाईल्स आहेत त्या कॉपी केल्या जाणार आहेत.
1: अच्छा.
0: पण जरी कॉपी केल्या तरी तो डिजिटल वॉटरमार्क तुमचा त्याच्यामध्ये सेव्ह होणार आहे. त्याच्यानंतर QR कोड आहे, त्याचा अतिशय प्रभावी वापर आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे की आपल्या तुम्ही कुठल्याही लहान मुलांची पाठ्यपुस्तकं घेतलीत तर पाठ्यपुस्तकातला कुठलाही धडा जो आहे त्याचा एक QR कोड वरती ठेवलेला आहे. त्यांनी जी काय माहिती त्याच्या संबंधात आहे त्या ह्याच्याबद्दल त्या QR कोडमुळे टाकून दिलेली आहे. म्हणजे एखादा शास्त्रीय प्रयोग आहे तर त्या संबंधी सगळी माहिती त्याच्यामध्ये
1: अवांतर
0: वाचन पण त्याच्यामध्ये त्या QR कोडमध्ये करता येईल असं त्याचं त्या QR कोडमध्ये त्याचं रूपांतर करता येतं. एन्क्रिप्शन म्हणजे असा प्रकार आहे की तुम्ही कुठल्याही शब्दाचा एक की म्हणजे एक चावी बनवायची. आता जपान हा शब्द म्हणायचा आहे तर जपानच्या ऐवजी तुम्ही KBQBO असा शब्द टाकता. आता तो KBQBOचा काहीच अर्थ लागणार नाही आणि त्या KBQBOचा प्रत्येकाचा Kच्या मागचा एक शब्द अक्षर घेतलं तर ते J होतं, Bच्या मागचं अक्षर A होतं, असं जपान तयार होतं. ती चावी मी तुम्हाला पाठवणार की एक अक्षर फक्त पुढे गेलेलं आहे ते मागे घ्यायचं तर त्याला आपण डिक्रिप्शन म्हणतो. तर एन्क्रिप्शन डिक्रिप्शन मध्ये मी तुम्हाला एक जो डाटा पाठवतोय तो डाटा आहे तो एन्क्रिप्टेड आहे, म्हणजे त्या मी बदलून पाठवलेला आहे. तो फक्त कोणाला समजणार? मी त्या काळामध्ये असं म्हणायचं की पत्रव्यवहार करताना छत्रपती शिवाजी महाराज इकडे येत आहेत असं ती एक कविता पाठ

0: कोड लँग्वेज, तर तो कोड लँग्वेजमध्ये पाठवलं जातं आणि हे सगळं 2K एन्क्रिप्शन वगैरे आपल्या सगळ्या ईमेल पासून सगळ्यांना आपण दस्तावेजांना आपण एन्क्रिप्शन केलेलंच आहे ऑलरेडी, त्यामुळे तुम्हाला तुमचा पासवर्ड वगैरे टाकावा लागतो. मग पासवर्ड टाकल्यानंतर त्याचा जो काय डाटा, म्हणजे दुसऱ्या कोणाला जो ईमेल मिळाला तरी त्याचा अर्थबोध त्याला होऊ शकणार नाही, तर त्याला तो आपण एन्क्रिप्शन म्हणतो. तर ती एन्क्रिप्टेड लँग्वेज आहे. हे एन्क्रिप्शन पण आज त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेटेड करण्यात आलं आहे आणि जेवढं जास्तीत जास्त प्रमाणीकरण वाढणार तेवढी त्याची सुरक्षितता वाढत जाणार. आणि सुरक्षितता ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. तो माणसाच्या स्वतःच्या व्यक्तिगत नैतिकतेचा भाग आहे की ह्याचा आपण तंत्रज्ञानाचा आपण किती चांगला वापर करायचा. परत त्या मुद्द्याला येतो की या माणसाचं जे जीवन होतं तर त्याचा मुद्दाम उल्लेख करणं आजच्या दिवशी गरजेचं आहे. मी गरीब म्हणून जन्माला आलो आणि मी गरीब म्हणूनच मरेन असं या माणसानी निर्धार केलेला होता. आणि गरीब म्हणून मरेन म्हणजे काय, त्या काळामध्ये करोडो रुपये आले कारण का की हा पेटंटमध्ये याचं कारण का झेरॉक्स आहे ना, एक तर मशीन विकत घ्या किंवा मशीन भाड्याने घ्या, हे दोन्ही पर्याय उपलब्ध होते. मशीन भाड्याने घेतले तर तुमच्याकडे किती कॉपिंग होतात तेवढ्याचेच पैसे तुम्हाला द्यायचे आणि एक भाडं द्यायचं आहे. तर अशा प्रकारे या दोन्ही प्रकारे जगामध्ये मशीन चाललं आणि त्या मशीनच्या बरोबर त्या माणसाकडे जे करोडो रुपये आले तर त्यांनी $150 million आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये खर्च करून तो माणूस गरीब म्हणून मेलाय. हा म्हणजे त्यांनी सगळे देऊन टाकले. तो ज्या विद्यापीठात व्हर्जिनिया विद्यापीठात शिकला त्या विद्यापीठातल्या, असं नाही केलं त्यांनी की मी फिजिक्समधनं शिकलोय म्हणून मी फिजिक्स विभागाला पैसे दिले, तर त्या विद्यापीठातला जो दुर्लक्षित परामानसशास्त्राचा विभाग होता तर त्या परामानसशास्त्राच्या चेअरला डोनेशन दिलं. त्याच्यानंतर त्यांनी नागरी हक्क चळवळ जी 1960 प्रबळ झाली तर त्या नागरी हक्क चळवळीला फंडिंग केलं. त्यांची पत्नी जी, तर ती डॉरिसही त्याच्या संकल्पनेप्रमाणे होती. तिने हिंदू धर्माचा अभ्यास केला होता, तिने बुद्धिझमचा अभ्यास केला होता, तिने झेन तत्वज्ञान वाचलं होतं, ते ह्यांनीही वाचलं होतं. तिने 1400 acres जमीन तत्वज्ञानाला समर्पण करणं आणि तो तंत्रज्ञानाकडून तत्वज्ञानाकडचा प्रवास त्यांचा असा दिसून येतो. तर या स्वरूपामध्ये त्यांनी ते आपलं जीवन समर्पित केलं. त्यामुळे आजचा तुम्ही मला आज बोलवलात आणि त्यांच्याबद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करण्यात करता आली याबद्दल मीच मला धन्य समजतो.
1: सर खरं तुम्ही मगाशी म्हणालात तसं अनेकांना मदत होणारं असं हे तंत्रज्ञान जे आजही आपण खूप साऱ्या क्षेत्रात वापरतो, तर जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
0: ही जी संकल्पना जी आहे ती आता इंटेलिजंट डॉक्युमेंट सिस्टीम पर्यंत जाऊन पोहोचली आहे. तर इंटेलिजंट डॉक्युमेंट सिस्टीम म्हणजे ही हस्तक्षेपाशिवाय, तर ह्याच्यामध्ये जी सदसद विवेकबुद्धी आहे त्या मशीनकडे आपण अजूनपर्यंत देऊ शकलेलो नाही आहे. त्याच्यावरही ह्युमनॉइडवरती शोध चालू आहेत आता. ही जे तंत्रज्ञान आहे हे स्वतः स्वयंपूर्ण आहे, स्वतः बुद्धिमान आहे आणि स्वतः स्वयंचलित आहे. स्वयंपूर्ण जे आहे ते स्वयंपूर्ण आपण पण आहोत, बुद्धिमान आपणही आहोत आणि आपण स्वयंचलितही आहोत. पण आपल्याला ह्याच्या नैतिकतेने वापर करणं आपली जबाबदारी राहील. कारण का अशी क्षेपणास्त्र जगामध्ये रोखून ठेवलेली आहेत, तर ह्याचा आपण विवेकाने विचार कसा करता येईल की आपल्या जीवनामध्ये आपण या तंत्रज्ञानाचा सगळा फायदा जो आहे प्रचंड प्रमाणात तुम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी उत्सुक असतो ती माझ्या बुद्धिमत्तेतनं आलेली प्रतिक्रिया पाहिजे, ती कुठून तरी वाचून आलेली प्रतिक्रिया, कोणीतरी हा म्हणतोय म्हणून, कोणता तरी समुदाय म्हणतोय म्हणून आलेली प्रतिक्रिया असता का म्हणे, हा याचा एक सार मी जाता आता सांगेन की तुमच्या स्वतःच्या विचारातून आलं पाहिजे. कारण का हे सगळं मशीन देणार आहे तुम्हाला सगळं आयतेपणाने आणि ती विवेकबुद्धी आपल्याकडे असणं गरजेचं आहे.
1: मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया आणि या एका वेगळ्या विषयावर तुम्ही खूप छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडळी. आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

रागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम बलसागर भारत हो. आपण हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध, मनातली एखादी जुनी आठवण.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
4: आम्ही चर्चा करतो.
7: आम्ही गप्पाही मारतो.
8: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
9: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
10: दुपारी 12 वाजता
11: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
12: आपुलकी या घरात.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. युपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. आणि चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे. यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ मे पार्टिसिपेशन करना पडेगा. अबाउ 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरीली कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था. 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी. और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपल्सरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा.
0: सुमारे 12 वर्षांनी केंद्र सरकारनं ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल. तितकीच रक्कम त्यांच्या नियोक्त्याला त्या खात्यात भरावी लागेल. मोठ्या व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. केंद्रीय अर्थमंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे. देशातली यूपीआय यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून 17 ऑक्टोबरपर्यंत राबवल्या जाणाऱ्या सेवा संकल्प अभियानातून विमुक्त जाती, भटक्या जमाती, स्थलांतरित समाज तसंच विविध वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोचवावा अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी सांगितलं की संबंधित गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून जिल्हास्तरीय यंत्रणेनं अशा लाभार्थ्यांचा शोध घ्यावा आणि त्यांना आवश्यक शासकीय दाखले उपलब्ध करून द्यावेत. मुंबईत फिल्म सिटीमध्ये प्रस्तावित इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या उभारणीकरता झाडं तोडण्याची आणि त्यांचं पुनरोपण करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि इतरांना त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं आहे. या प्रकल्पासाठी 124 झाडं तोडावी लागणार आहेत आणि 333 झाडांचं पुनरोपण करावं लागणार आहे. आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर परवानग्या आणि पर्यावरणविषयक मंजुरी मिळवली आहे. शिवाय हा प्रकल्प आरे जंगलाच्या कक्षेत येत नसून तो फिल्म सिटीच्या आत येत आहे. मात्र अतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून प्रकल्प राबवणाऱ्या संस्थेनं न्यायालयाची मंजुरी मिळवण्यासाठी धाव घेतली आहे असं ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता यांनी सांगितलं. एमपीएससीनं भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करावं. निकाल जाहीर झाल्यावर 3 महिन्यात नियुक्ती मिळावी. ऑप्टिंग आऊट आणि पसंती क्रमांकाच्या संदर्भात एक नियमावली तयार करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. भरती प्रक्रियेतल्या सुधारणांच्या संदर्भात राज्य सरकारनं स्थापन केलेल्या कृती दलासमोर आज नागपुरात 200 विद्यार्थ्यांनी निवेदन केलं अशी माहिती अध्यक्ष व्ही राधा यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे जिल्ह्यात शहापूरजवळ आटगाव इथं आज एका रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मालवाहू वाहनाला चारचाकी गाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. त्र्यंबकेश्वरहून मुंबईला परतताना वाटेत हा अपघात झाला. भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी, मराठी, इंग्रजीसह विविध भाषांमधल्या 300 जास्त चित्रपटांमधून काम केलं. यापैकी सर्वाधिक म्हणजे 250 चित्रपट कन्नड भाषेतले आहेत. त्यासाठी कन्नड चित्रपटसृष्टीतले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हिंदीमध्ये अंकुर, निशांत, मंथन, कोंडुरा, गहराई, कलियुग, युवा, इंग्रजीमध्ये स्टंबल, तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय, त्यातलं वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. उद्या दुपारी 1 मुंबईच्या दिशेनं निघणार असून 18 आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी आज बीड जिल्ह्यात पाटोदा इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मुंबईत आंदोलन करण्यापासून अडवलं तर मराठा आंदोलनकर्त्यांना मुंबईत पाचारण करू, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. दरम्यान प्रकृती खालावली असल्यानं त्यांच्यावर आज उपचार करण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे, पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय जरांगे यांनी मागे घ्यावा, असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत केलं. मराठा समाजासाठी राज्य सरकारनं अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे, तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी आज नोंदवलं. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजे पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे, असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत, असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे, असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. हवामान. येत्या 2 कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ खातं बंधनकारक करण्यात

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम, परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू, सहा जखमी. आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: यानंतरचा आमचा कार्यक्रम ठीक 7:15 वाजता.

0: बॉम्बचे विस्फोट, निरपराध लोकांची हत्या, बदलत्या काळाची हाक आहे सगळ्यांनी सतर्क राहणं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी म्हणूनच
1: ओ भाऊ

0: ओ भाऊ
1: लक्षात ठेवा, संशयास्पद वस्तूची सूचना ताबडतोब पोलिसांना द्या. आपलं वाहन अनोळखी व्यक्तीला विकू नका. भाडेकरू पूर्ण चौकशी करूनच ठेवा. अफवा पसरवू नका, पसरू देऊ नका.
2: ही आहे दहशतवादा विरुद्धची लढाई. यात प्रत्येक भारतवासी आहे शिपाई.
3: घर, कार्यालय, रस्ते आणि बाग बगीचे स्वच्छतेने बनवूया चकचकीत आरसे.

ए आय आर ॲप्सही 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आपला भारत देश संरक्षण सामग्रीच्या निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. देशाच्या सैन्याची गरज पूर्ण करत असतानाच या संरक्षण सामग्रीच्या उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिष्ठा वाढवली आहे. गेल्या काही वर्षात देशातील संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने संरक्षण सामग्रीच्या निर्मितीत असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण आखलंय. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल विमर्श या आयुध निर्माणातील संशोधन संस्था असलेल्या DRDO आणि या उद्योगांच्या समन्वयकांबरोबरच्या बैठकीत अनेक उपक्रमांची घोषणा केली. देशाची संरक्षण साहित्य निर्मिती, त्यांची व्याप्ती आणि या क्षेत्राला सरकारकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, विमर्श या बैठकीत संरक्षण दलांना लागणाऱ्या विविध वस्तूंच्या निर्मितीत गुंतलेल्या लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. विमर्श ही बैठक आणि त्यातल्या विविध घोषणा देशातील आयुध निर्माण आणि संरक्षण साहित्य आणि उपकरणांच्या निर्मितीतले उद्योग याविषयी अधिक माहिती देत आहेत संरक्षण तज्ज्ञ माजी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे.
1: विमर्श 2026 ही केवळ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि उद्योग क्षेत्राची बैठक नाहीये, तर भारताच्या संरक्षण उत्पादन व्यवस्थेमध्ये होत असलेल्या एका महत्वाच्या बदलाचे संकेत देणारा हा उपक्रम आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये खासगी उद्योगांचा सहभाग वाढवणं आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधले वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे दूर करणं हा आहे. या विमर्श बैठकीमध्ये तीन महत्वाच्या उपक्रमांची घोषणा करण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस आणि स्टार्टअप साठी सवलतीचं धोरण याच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आणि डीप टेक स्टार्टअप साठी तांत्रिक आणि आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी एक व्यापक रूपरेषा याच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे. यामध्ये या उद्योगांना डायरेक्ट फंडिंग, इन्क्युबेशन सपोर्ट आणि DRDOच्या अत्याधुनिक चाचणी सुविधांचा म्हणजेच टेस्टिंग फॅसिलिटीजचा थेट वापर करण्याची संधी प्रदान करून देण्यात आलेली. दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर सोर्स कोड शेअरिंग. संरक्षण क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर आधारित क्षमतांना चालना देण्यासाठी आणि तंत्रज्ञानामधल्या जुनेपणा रोखण्यासाठी DRDOच्या द्वारे विकसित केलेले सॉफ्टवेअर सोर्स कोड लायसन्सी उद्योग क्षेत्रासोबत शेअर करण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रमाणित रूपरेषा लॉन्च करण्यात आलेली आहे. जुन्या होत चाललेल्या या संरक्षण प्रणालींचं सॉफ्टवेअर मॅनेजमेंट आणि अपग्रेडिंग करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाची भूमिका अदा करू शकतो. आणि अत्यंत एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 13 मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर्सला टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी 9 लायसन्सिंग अग्रीमेंट देण्याची घोषणा सुद्धा याच्या मार्फत करण्यात आलेली आहे.
0: श्रोते हो, सरकारने केलेल्या घोषणांचा या उद्योगांवर काय परिणाम होतो, त्यांना कशा प्रकारे मदत आणि प्रोत्साहन मिळणार आहे, त्याचा त्यांच्या व्यवसाय आणि दर्जावाढीत काय फायदा होणार आहे, याविषयी सतीश ढगे म्हणाले.
1: विमर्श मधला सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे एंट्री बॅरियर कमी करण्याचा केला गेलेला प्रयत्न. एखाद्या छोट्या उद्योगाकडे जर चांगली कल्पना किंवा टेक्नॉलॉजी असेल तर त्याला टेस्टिंग फॅसिलिटी, सर्टिफिकेशन, फंडिंग आणि डिफेन्स इकोसिस्टम मध्ये प्रवेश मिळणं हे अत्यंत मोठं आव्हान असतं. या नव्या फ्रेमवर्कमुळे DRDO टेस्टिंग फॅसिलिटीज पर्यंत डेडिकेटेड ऍक्सेस, इन्क्युबेशन सपोर्ट आणि डायरेक्ट फंडिंग उपलब्ध होण्याचा मार्ग आता MSME साठी तयार झालेला आहे. त्याच्यामुळं एखाद्या MSME ला स्वतःच्या मर्यादित रिसोर्सेस मध्येच सर्व टेस्टिंग फॅसिलिटीजच्या माध्यमातून काम करण्याची गरज आता कमी होऊ लागलेली आहे. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. DRDO विकसित केलेलं तंत्रज्ञान जर प्रायव्हेट सेक्टरकडे गेलं तर त्यातून प्रोडक्शन लाईन तयार होऊ शकते आणि त्याच्या पुढील सप्लाय चेन मध्ये

0: अत्यंत महत्त्वाचे असे एमएसएमई जे सहभागी होऊ शकतात ही सुद्धा गोष्ट आता या विमर्शच्या माध्यमातून होणार आहे. तिसरा फायदा म्हणजे स्वदेशी संरक्षण पुरवठा साखळीमध्ये प्रवेश मिळवता येणार आहे.
1: श्रोते हो, देशाच्या संरक्षण साहित्यांच्या निर्मितीत आणि त्यांच्या निर्यातीत गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. विविध देशांकडून आपल्या या उत्पादनांना मोठी मागणी आहे. याविषयी सतीश ढगे म्हणाले,
0: भारताच्या संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये जी प्रचंड वाढ झालेली आहे ती केवळ संख्यात्मक वाढ नसून भारताच्या आत्मनिर्भर भारत होण्याची ग्वाही आहे. अधिकृत आकडेवारीच्या अनुसार भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये मागच्या 12 वर्षांमध्ये तब्बल 56 पट वाढ झालेली आहे. वर्ष 2013-14 मध्ये भारताची संरक्षण क्षेत्रामधली निर्यात ही केवळ 686 कोटी होती, ती वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 38,424 कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरापर्यंत पोहोचलेली आहे. एवढंच नाही, सध्या भारतीय संरक्षण क्षेत्रामधली उत्पादनं ही जगामध्ये 80 सुद्धा जास्त देशांना निर्यात केली जातात. आज आपण फिलिपिन्सला ब्रह्मोज क्षेपणास्त्र असोत किंवा आफ्रिकन व दक्षिण पूर्व आशियाई देशांना आर्टिलरी गन्स, रडार्स, डोर्नियर विमानं आणि विविध प्रकारची युद्ध साधनं अत्यंत यशस्वीपणे निर्यात करत आहोत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये खाजगी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देत आहे. वर्ष 2025-26 मध्ये आपल्या या संरक्षण क्षेत्रामधल्या एकूण निर्यातीपैकी साधारणतः 17,353 कोटी रुपये निर्यात ही खाजगी कंपन्यांनी केलेली आहे आणि उरलेली 21,071 कोटी रुपयाची निर्यात ही संरक्षण क्षेत्रातल्या डीपीएसयूज म्हणजेच डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्सने केलेली आहे. परंतु याकडे केवळ आर्थिक उत्पन्न म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. संरक्षण निर्यात वाढणं म्हणजेच भारतीय उद्योगाच्या क्वालिटी, रिलायबिलिटी आणि ग्लोबल सप्लाय चेन इंटिग्रेशन मध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे हे संकेत आहेत. काही वर्षांच्या पूर्वी भारत हा जगामधला सर्वात मोठा संरक्षण साहित्याची आयात करणारा देश म्हणून ओळखला जायचा, परंतु आज घडीला भारत हा जगामधला अनेक देशांना संरक्षण साहित्याची निर्यात करणारा एक प्रमुख देश बनलेला आहे. भारत आता केवळ खरेदीदार म्हणजे बायर न राहता जगामधला मोठा निर्यातदार, एक्सपोर्टर बनत चाललेला आहे. मात्र इथं एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी की फक्त निर्यात वाढली म्हणजे आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट पूर्ण झालं असं होत नाही. आपलं खऱ्या अर्थानं भविष्यातलं आव्हान असणार आहे क्रिटिकल कॉम्पोनंट्स, इंजिन्स, ऍडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सॉर्स आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीज मध्ये सुद्धा भारतानं इंडिजिनियस केपेबिलिटी म्हणजेच आत्मनिर्भरता वाढवणं. म्हणून पुढचा टप्पा हा केवळ मेड इन इंडिया पुरता मर्यादित न ठेवता डिझाईन्ड, डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया अशा प्रकारे व्हायला हवा.
1: श्रोते हो, देशाच्या संरक्षण साहित्याच्या क्षेत्रात नवोन्मेष आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचं धोरण सरकारनं आखलंय. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी भारतीय वायुसेनेने ड्रोनोथॉन स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा, तिचं स्वरूप आणि त्याद्वारे नव्या उद्योगांना देण्यात आलेली संधी याविषयी माजी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले,
0: भारतीय वायुदलानं 14-16 सप्टेंबर 2026 दरम्यान राजस्थान मधल्या जैसलमेर मधल्या पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये पहिला ड्रोनेथॉन आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये 20 सुद्धा जास्त डिफेन्स कंपनीज, स्टार्टअप्स, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आणि इनोव्हेटर्स सहभागी झालेले आहेत. या सगळ्या कार्यक्रमामध्ये फक्त ड्रोन उडवून दाखवणं हा उद्देश नाहीये, तर सर्व्हिलन्स अँड रिकनेसन्स, ऑटोनॉमस ऑपरेशन्स, स्वॉर्म टेक्नॉलॉजीज, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि काउंटर UAS म्हणजेच अनमॅन्ड एरियल सिस्टम यासारख्या केपेबिलिटीजची प्रत्यक्ष ऑपरेशनल परिस्थितीमध्ये चाचणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑपरेशन सिंदूर नंतरच्या संदर्भामध्ये ड्रोनाथॉनचं आयोजन हे भारतीय वायुसेनेच्या अनमॅन्ड एरियल सिस्टम मधल्या गरजा आणि उद्योगाच्या क्षमता यांच्या मधली दरी भरून काढण्यासाठी केला गेलेला आहे. ड्रोनाथॉन मधला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन नसून ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस कडे जाण्याचा प्रयत्न आहे. ड्रोनाथॉन मध्ये इंडियन एअरफोर्सनं इंडियन एअरफोर्स UAS

0: रोडमॅप देखील जारी केलेला आहे. यामुळं भविष्यामध्ये भारतीय वायुसेनेला कोणकोणत्या प्रकारच्या अनमॅन्ड केपेबिलिटीची आवश्यकता आहे याच्या बाबतीत प्रायव्हेट इंडस्ट्रीज, अकॅडमिया आणि रिसर्च ऑर्गनायझेशन्सना आणखीन क्लॅरिटी मिळू शकेल. म्हणूनच ड्रोनॅथॉन 2026 संदेश स्पष्ट आहे की भविष्यामधील युद्धामध्ये ड्रोन हा स्वतंत्र वेपन सिस्टम नसून सेन्सर्स, कम्युनिकेशन, ऑटोनॉमी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, काउंटर मेजर्स आणि एअर स्पेस मॅनेजमेंट या सगळ्याच गोष्टींची एक संपूर्ण इकोसिस्टम असणार आहे आणि त्यामधला ड्रोन सुद्धा एक अविभाज्य घटक असणार आहे. भारत सरकारनं आत्मनिर्भर भारतच्या धोरणानुसार खासगी उद्योगांना संरक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रोत्साहन दिलेलं आहे. यासाठी भारत सरकारनं पॉझिटिव्ह इंडिजिनेशन लिस्ट असो, मेक इन इंडिया कार्यक्रम असो, इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स म्हणजेच आयडेक्स सारखा प्लॅटफॉर्म असो, आदिती प्लॅटफॉर्म असो, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड आणि डेव्हलपमेंट कम प्रोडक्शन पार्टनर मॉडेल्स यासारख्या वेगवेगळ्या मेकॅनिझम्सचा वापर अत्यंत खुल्या पद्धतीनं केलेला आहे. विमर्श मध्ये संरक्षण रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट मधला 25% निधी हा प्रायव्हेट सेक्टर साठी खुला करण्याच्या धोरणाचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स म्हणजेच आयडेक्सच्या माध्यमातून स्टार्टअप्सना आर्म्ड फोर्सेसच्या प्रत्यक्ष ऑपरेशनल रिक्वायरमेंट्स वर आधारित आर्म्ड फोर्सेसच्या गरजांवर आधारित सोल्युशन्स विकसित करण्याची एक प्रकारे संधी प्राप्त होते. म्हणजेच भारतामध्ये असणारे इंजिनियर्स, विद्यार्थी, टेक्निकल स्टार्टअप्स आणि एकूणच 145 कोटी जनतेमध्ये जे टॅलेंट आहे ते आयडेक्सच्या माध्यमातून इंडियन आर्म्ड फोर्सेसला सपोर्ट करण्यासाठी दिलं जात आहे. आदिती आणि इतर इनोव्हेशन मेकॅनिझम्समुळे एमर्जिंग टेक्नॉलॉजीजना डिफेन्स ऍप्लिकेशन्समध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पण पुढचं आव्हान अधिक मोठं आहे. आपल्याला आता क्वांटिटी पासून क्वालिटी, असेंब्ली पासून डिझाईन केपेबिलिटी आणि डोमेस्टिक प्रोडक्शन पासून ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस कडे पुढे जावं लागणार आहे. माझ्या मते विमर्श आणि ड्रोनाथॉन सारखे उपक्रम या बदलाचे दोन वेगवेगळे पण परस्पर पूरक पैलू दाखवतात. विमर्श टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्रियल इकोसिस्टमला जोडतो तर ड्रोनाथॉन टेक्नॉलॉजीला प्रत्यक्ष बॅटल फील्ड मध्ये कशा प्रकारे तो काम करेल हे तपासण्याची संधी उपलब्ध करून देतो. आणि सर्वात महत्वाचं, भारताच्या संरक्षण उत्पादनाचं खरं यश हे केवळ आपण किती कोटी रुपयांचं उत्पादन केलं किंवा किती एक्सपोर्ट केलं यावर संपूर्णतः ठरणार नाही, तर आपल्या सैनिकांना आवश्यक असणारी अत्याधुनिक प्रणाली भारतात स्वतः डिझाईन, डेव्हलप, टेस्ट, मॅन्युफॅक्चर आणि अपग्रेड करण्याची क्षमता किती निर्माण झाली याचवर खऱ्या अर्थानं भारताच्या संरक्षण आत्मनिर्भरतेचं मोजमाप आपल्याला करता येईल. आज भारत संरक्षण सामग्रीचा केवळ खरेदीदार राहण्यापासून निर्माता, तंत्रज्ञान विकासक आणि निर्यातदार बनण्याच्या दिशेनं घोडदौड करतोय. डीआरडीओचं तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्राची उत्पादन क्षमता, एमएसएमई क्षेत्राची विशेष कौशल्य आणि स्टार्टअपची नवकल्पना आणि सशस्त्र दलांची ऑपरेशनल गरज या सर्व गोष्टींचा एकत्रित संगम झाला तर आत्मनिर्भर संरक्षण ही संकल्पना भारतासाठी केवळ घोषवाक्य न राहता खऱ्या अर्थानं भारताची सर्वात महत्वाची स्ट्रॅटेजिक ऍसेट, रणनीतिक ताकद बनू शकते याविषयी आपल्या मनामध्ये कुठलीही शंका नसावी.
1: श्रोते हो, देशाचं संरक्षण करण्यासाठी देशामध्येच निर्माण झालेली उत्पादनं ही विश्वासू ठरत असतात. प्रतिकूल स्थितीतही नफ्या तोट्याचा विचार न करता देशाच्या मागे उभा राहण्याचा विश्वास त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेत देशाचाही सहभाग असणं आवश्यक ठरतं. या परस्पर विश्वासाच्या स्थितीने संरक्षण साहित्याच्या निर्मितीत देश आत्मनिर्भर होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229° अर्थात 1305 किलोहर्ट्सवर, तसंच FM बँड 102 MHz. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र. शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवण्याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज आजच आपल्या मत्स्यतळ्यासाठी निवडा. दर्जेदार मत्स्यबीज, निरोगी मासे, उत्तम वाढ आणि अधिक उत्पादन. आपल्या मत्स्य शेतीची सुरुवात करा विश्वासाच्या मत्स्यबीजापासून. आजच संपर्क करा गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र 91-30-98-98-07 या नंबरवर. तेव्हा शेतकरी मित्रांनो, गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र, दर्जेदार बीजाची निवड, समृद्ध मत्स्य शेतीची सुरुवात. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतशिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेहमीच आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवित असतो. मंडळी, जल हे तो जीवन हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी तर जल ही धन हे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण तलावातील पाण्याच्या गुणवत्तेत झालेला छोटासा बदलही आपल्या माशांच्या उत्पादनावर आणि आपल्या नफ्यावर थेट परिणाम करू शकतो. त्यामुळे या मत्स्यशेतीतील पाण्याची गुणवत्ता आणि आधुनिक व्यवस्थापन आपण हे कशा पद्धतीने करायला पाहिजे याविषयीची माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला घ्यायची आहे. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे ऋषिकेश व्यंकटराव कदम यांना, आणि आज त्यांच्याकडनं ही महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर, आपल्या या मत्स्यतळ्यामध्ये पाण्याची योग्य पातळी आणि खोली ही आपल्याला कशी राखायला हवी आणि उन्हाळ्यात किंवा पाणी कमी झाल्यावर देखील आपल्याला काय करता येऊ शकतं हा सुरुवातीचा प्रश्न आहे, काय सांगाल बरं?
1: मत्स्यतळ्यात पाण्याची योग्य खोली राखणे माशांसाठी, वाढीसाठी आणि पिण्याचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असते. अनेक सामान्य कार्प मत्स्यपालन पद्धतींमध्ये साधारण 1.2 ते 1.5 मीटर पाण्याची खोली उपयुक्त असते. मात्र माशांची प्रजाती, तळ्याची रचना आणि स्थानिक परिस्थितीनुसार योग्य खोली बदलू शकते. पाणी खूप कमी झाल्यास सूर्यप्रकाशामुळे किंवा पाणी लवकर गरम होते, पण तापमानात चढ उतार वाढतात आणि माशांचा ताण येऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी कमी होते. अशा वेळी योग्य गुणवत्तेने पाणी हळूहळू तळ्यात भरावे. नवीन पाणी सोडताना त्याचे तापमान आणि पाण्याची रासायनिक गुणवत्ता तळ्यातील पाण्यापेक्षा खूप वेगळी नसावी. अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यास माशांवर स्ट्रेस येऊ शकतो. पाण्याची पातळी मोजण्यासाठी साधी मोजपट्टी किंवा खून तळ्यावर ठेवली तर पाण्याच्या पातळीतील बदल नियमितपणे लक्षात घेता येईल.
0: अच्छा, म्हणजे अशा प्रकारची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे.
1: हो.
0: आणि पाणी कमी झाल्यावर मग कुठली काळजी आपल्याला घ्यायची आहे?
1: पाणी कमी झाल्यावर काळजी, तुम्हाला मत्स्यतळामध्ये पाणी सोडताना ते पाणी फार कमी होऊ नये किंवा पाणी एकदम तळाला लागल्यास माशांना कमी पाण्यामध्ये राहण्यामध्ये फार त्रास होऊ शकतो. तर पाणी वाढवण्यासाठी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस पाणी तळ्यामध्ये पाणी सोडू शकता.
0: आणि ज्यावेळेस आपल्याला रोज सकाळी किंवा संध्याकाळी मत्स्यतळ्याकडे गेल्यावर आपण सगळ्यात पहिले काय पाहायला पाहिजे बरं?
1: त्यामध्ये दररोज तळ्याची पाहणी करणे हे मत्स्यशेतीतील सर्वात महत्वाचे व्यवस्थापनाचे काम आहे. म्हणजे तेव्हा तुम्ही शेततळ्याकडे गेल्यावर सर्वप्रथम माशांची हालचाल सामान्य आहे का, किंवा मासे सक्रियपणे पोहत आहेत का आणि खायला योग्य प्रतिसाद देत आहेत का हे पाहणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही मासे पाण्याच्या पृष्ठभागावर वारंवार येत आहेत किंवा तोड उघडून हवा घेत आहेत, तर यांनी हे असामान्य पाहिले पाहिजे. त्यामध्ये पाण्याचा रंग, वास, पाण्यातळी

0: ते मृत मानवाचे आहेत का हे पण पाहणे तेवढंच गरजेचे आहे. परिस्थितीत मासे सक्रिय असतात आणि खाद्य दिल्यावर त्याला चांगला प्रतिसाद देतात.
1: म्हणजे हे वेळोवेळी आपल्याला सर्वेक्षण करणं गरजेचं आहे.
0: हो
1: नाही का,
0: जाऊन सर्वेक्षण करू शकता.
1: अच्छा, आणि तळ्यातील पाण्याचा रंग, वास किंवा पारदर्शकता बदलली तर मग त्यावरून आपल्याला काय समजतं आणि मग अशा वेळेस आपण काय करायला हवं?
0: पाण्याचा रंग, वास आणि पारदर्शकता हे तळ्यातील तळ्यामध्ये काय चालले आहे त्याची प्राथमिक माहिती देतात. सामान्यतः फिकट हिरवट आणि तळ्यातील नैसर्गिक प्लँक्टॉन उत्पादनाचे लक्षण असू शकते. माशांसाठी नैसर्गिक खाद्याचा स्रोत असतात. तू पाण्यात शैवाल किंवा दुसरे प्लँक्टॉन जे गडद हिरव्या कलरचे असतात ते खूप जास्त वाढलं तर प्रकाश संश्लेषणामुळे ऑक्सिजन वाढू शकतो. तर रात्री त्यांच्या श्वसनामुळे डिझॉल ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आणि पाण्याचा रंग जर अचानक काळपट किंवा अतिशय गढूळ हिरवा झाल्याचा कुजका वास येत असेल त्यात आपण पाणी बदलण्याची गरज आहे. 50% किंवा 40% पाणी तळ्यातील बदलण्याची गरज आहे.
1: अच्छा, आणि माशांना पाण्यात ऑक्सिजन कमी पडत आहे हे आपल्याला कशा प्रकारे कळतं आणि अशी परिस्थिती निर्माण झाली तर मग आपण कुठल्या उपाययोजना करायला पाहिजे याची देखील माहिती नवीन जे आपले तरुण शेतकरी वर्ग मत्स्यपालन करत असतील त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी आहे, नाही का?
0: हो नक्कीच, कारण डीओ जे ज्याला आपण म्हणतो डिझॉल ऑक्सिजन ते पाण्यामध्ये माशांसाठी फार उपयुक्त आहे कारण तो त्यांचा प्राणवायू आहे. त्यामुळे ऑक्सिजन कमी झाल्यास मासे पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन वारंवार उघडून हवा घेण्याचा प्रयत्न करतात. कमीपेक्षा जास्त प्रमाणात जर पृष्ठभागाजवळ दिसू आणि अस्वस्थपणे पोहू शकतात किंवा खाद्य कमी करू शकतात. मग ही समस्या विशेषतः पहाटेच्या वेळी जास्त जाणवू शकते कारण रात्री वनस्पती शैवाल सुद्धा श्वसन करतात. प्रकाश संश्लेषण बंद असल्यामुळे नवीन ऑक्सिजन तयार होत नाही.
1: माशांना आपल्या खाद्य किती आणि कशा प्रकारे आपण द्यायला हवं आणि माशांना दिलेले खाद्य हे योग्य प्रमाणात आहे हे देखील कळायला हवं, तर त्यासाठी काय मार्गदर्शन आपल्याला मिळेल?
0: हो नक्कीच, ह्याच्यामध्ये माशांना खाद्य देताना फक्त ठराविक प्रमाण न वापरता माशांची संख्या, त्यांचे सरासरी वजन, वाढीचा टप्पा, पाण्याचे तापमान आणि खाद्य घेण्याची क्षमता याचा विचार करणे आवश्यक आहे. अनेक मत्स्यपालन पद्धतींमध्ये दिवसातून 2 वेळा खाद्य दिले जाते परंतु स्थानिक परिस्थिती आणि माशांच्या प्रजातीप्रमाणे वेळ किंवा प्रमाण बदलू शकतो. सकाळी व संध्याकाळी माशांच्या जवळपास वजनाच्या 3-5% असे आपण खाद्य देऊ शकतो. खाद्य दिल्यानंतर मासे ते सक्रियपणे खात आहेत का, खाद्य तळ्यात उतरून तर राहत नाहीत याची महत्वाचा मुद्दा आहे, याची काळजी घेतली पाहिजे. कारण जे खाद्य आपण वारंवार टाकतो ते जर माशांनी खाल्लं नाही तर पाण्याचा ऑर्गॅनिक लोड वाढू शकतो, त्यामुळे ऑक्सिजन कमी होऊ शकतं आणि अमोनियाचा प्रमाण वाढू शकतो.
1: बर, त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला ते योग्य प्रमाणातच माशांना खाद्य आपल्याला पुरवायचं आहे.
0: हो हो हो.
1: आणि सर, तळ्यातील पाणी समजा खराब झालं किंवा पाण्याची पातळी कमी झाली तर मग आपल्याला पाणी बदलता येऊ शकतं का आणि पाणी बदलत असताना देखील काय काळजी घ्यायला हवी की जेणेकरून माशा आपल्या व्यवस्थितरित्या त्यामध्ये राहिल्या पाहिजे?
0: नक्कीच, तळ्यातील संपूर्ण पाणी वारंवार बदलण्याची सामान्यतः गरज नसते पण पाण्याची गुणवत्ता आणि ऑक्सिजन, अमोनिया, नायट्राइट, गढूळपणा किंवा इतर परिस्थितीनुसार आवश्यक असल्यास आपण ज्याला पार्शियल वॉटर एक्सचेंज असं म्हणतो ते करणं अधिक योग्य असते. सामान्यतः म्हणजे याच्यामध्ये पाणी बदलताना नवीन पाण्याचा स्रोत सुरक्षित आणि प्रदूषण मुक्त असणे महत्वाचे आहे. शेतीच्या शेतातून वाहून येणारे कीटकनाशकांचे अवशेष, खतांचे घटक किंवा इतर रासायने तळ्यात येणार नाहीत याची काळजी घ्यावी. नवीन पाणी तळ्यातील पाण्यांपेक्षा तापमान किंवा मध्ये खूप वेगळे असते. अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने माशांना स्ट्रेस येऊ शकतो व मासे मर पाहू शकतात.
1: बरोबर. अच्छा, त्याच्यामुळे म्हणजे पाणी बदलताना ही काळजी आपल्याला घ्यावी लागेल.
0: काळजी आपल्याला नक्कीच घ्यावी लागणार आहे.
1: बर, आणि तळ्यातील पाण्याची चाचणी देखील आपल्याला करता येऊ शकते का आणि त्यामध्ये मग पीएच, ऑक्सिजन, अमोनिया आणि तापमान हे देखील आपल्याला या माध्यमातून तपासता येऊ शकतं का? बरं सर.
0: हो, कारण माशांचे आरोग्य आणि वाढीसाठी पाण्याची गुणवत्ता नियमित तपासणं आवश्यक असते.

0: व विशेषतः पाण्याचा रंग आणि माशांची हालचाल पाहणे ही प्राथमिक तपासणी आहे. परंतु त्यातून सर्व समस्या समजत नाही, त्यामुळे शक्य असल्यास टेम्परेचर, पीएच, डिझॉल ऑक्सिजन, अमोनिया यांची तपासणी करावी. सामान्य कार मत्स्यपालनासाठी पीएच साधारण 6.5 ते 8.5 च्या आसपास असते आणि याची किट किंवा याचं एक किट बाजारामध्ये उपलब्ध आहे किंवा कमर्शियल प्लॅटफॉर्मवर पण उपलब्ध आहे. ती किट आपण परचेस करू शकतो. ती एकदम वापरायला एकदम सोपी असते आणि लगेच कळतं पाण्याचा पीएच काय आणि डीओ काय आणि टेम्परेचर काय.
1: आणि आता आपण बऱ्याच वेळेला पाहतो सर की म्हणजे काही काही ठिकाणी मुसळधार असा पाऊस आहे आणि काही ठिकाणी म्हणा पावसाचं प्रमाण कमी आहे, तर अशा या पावसाळ्यात किंवा मुसळधार पावसानंतर उन्हाळ्यात आपल्याला मत्स्यतळ्याची वेगळी काळजी आपल्याला घ्यावी लागते का?
0: हो हो हो, कारण यामध्ये काय हवामानातील बदल आजकाल आपण पाहतोय, खूप जास्त क्लायमेट चेंज व हवामानात बदल होते. हवामानातील बदलांचा तळ्यातील पाण्याच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होत असतो. कारण मुसळधार पावसामुळे शेतातून माती, गाळ, सेंद्रिय पदार्थ, खते किंवा कीटकनाशकांचे अवशेष पाण्यामध्ये तळ्यात येऊ शकतात. त्यामुळे काय होतं, पाणी गढूळ होते आणि याच्यावर परिणाम होतो. आणि उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी कमी होते आणि पाण्याचे तापमान वाढते. अशा वेळेस माशांची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आणि पाण्याचा ऑक्सिजनची डिमांड वाढू शकते. त्यामुळे आपल्याला एक वेगळा पाण्याचा स्रोत, स्वच्छ पाण्याचा स्रोत आपल्याकडे असणे गरजेचं आहे. किंवा जास्त पाणी असल्यास आपल्याला ते मोटर किंवा पंपद्वारे बाहेर काढण्याची सुद्धा इथे आपल्याला नियोजन असावं लागणार आहे शेतकऱ्यांकडून.
1: मत्स्यपालन व्यवसाय करत असताना आपल्याला कोणकोणती आव्हाने देखील येऊ शकतात याचा देखील विचार आपल्याला करावा लागतो, नाही का?
0: हो हो, नक्कीच. मत्स्यपालन करत असताना सगळ्यात जास्त आव्हाने म्हणजे दररोज नियमितपणे दिलेले खाद्य, पाण्याची पातळी आणि पाण्याची गुणवत्ता व माशाचा मृत्यू दर हा फार महत्वाचं ह्याच्यामध्ये आव्हान आहे. कधी कधी माशांमध्ये एकदम रोगराई किंवा रोगाची लक्षणे आपल्याला पाहायला मिळू शकतात. बऱ्याच वेळा काय होतं, उन्हाळ्यामध्ये पाणी फार गरम होतं व पाण्याची पातळी खूप कमी होते, त्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी होते व मासे खाद्य खात नाहीत. तर अशा वेळी तुम्हाला व्यवस्थित माशांना पाणी व पाण्याची पातळी चेक करणे हे काही दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत जे मत्स्य शेतीसाठी उपलब्ध आहेत. सगळ्यात मेन म्हणजे नायट्राइट आणि अमोनिया तुम्ही किटनं माशांच्या दोन्ही पाण्याच्या थरामध्ये पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा येईल आणि माशांची क्वालिटी आणि सगळ्या गोष्टी बरोबर राहतील.
1: निश्चितच, म्हणजे कुठलाही नवीन व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला आव्हाने देखील समोर येत असतात आणि त्यावर मात करून आपण तो व्यवसाय प्रशिक्षित होऊन आपण तो यशस्वी करायला हवा, नाही का? तर सर, आता यासाठी जर प्रशिक्षण आपल्याला घ्यायचं झालं त्यासाठी कुठे कुठे संपर्क आपल्याला साधता येऊ शकतो? बरं
0: मॅडम, याच्यासाठी प्रशिक्षण आता तुम्हाला एक दोन मत्स्य व्यवसाय विभाग आहे, त्या मत्स्य व्यवसाय विभागात प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मत्स्य विकास अधिकारी किंवा मत्स्य व्यवसाय विभागाचे ऑफिसेस आहेत, तिथे तुम्ही प्रशिक्षणासाठी संपर्क करू शकता. किंवा लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर आणि नागपूर येथे मत्स्य विकास, मत्स्य व्यवसायचे कॉलेजेस आहेत, तिथे पण तुम्ही नोंद करू शकता की ज्यांना ज्यांना या मत्स्य व्यवसायाबद्दल किंवा बाकी गोष्टीबद्दल काही माहिती हवी असेल आणि ट्रेनिंग आणि काही गोष्टी प्रॅक्टिकल एक्सपोजर ह्या पण गोष्टी शेतकऱ्यांना तिथे भेटू शकतात.
1: तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की म्हणजे मत्स्य तळ्याच्या रोजचे जी काही कामं असतात त्या कामाची देखील आपल्याला नोंद ठेवावी लागते, कारण चांगली वाढ आणि कमी नुकसान होण्यासाठी तुमच्या मते सर कोणत्या गोष्टी नियमित हा मत्स्यपालन व्यवसाय करणाऱ्यांनी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, याविषयी काय प्रकाश टाकाल? बरं,
0: दैनंदिन जीवनामध्ये आपण जर पाहतो तर तळ्याची पाहणी करणे किंवा माशांची हालचाल पाहणे, योग्य खाद्य देणे किंवा उरलेले खाद्य टाळणे, पाण्याची पातळी तपासणे, मृत मासे लगेच काढणे किंवा पाण्याची गुणवत्ता नियंत्रणात ठेवणे ह्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण माशांना खाद्य किती देतो व मासे किती खात आहेत, किंवा रोगराई असेल किंवा पाण्याचा वास असेल, जसं मी सांगितलं अशा काही गोष्टी आहेत त्या आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये पाहिल्या पाहिजे. तर चांगलं खाद्य, पाण्याची गुणवत्ता व नियमित निरीक्षण या तीन गोष्टी जरी एकत्रपणे केल्यास मत्स्य उत्पादन चांगले मिळू शकते.
1: बरं, आणि समजा सर तळ्यात काही मासे आजारी किंवा कमजोर किंवा मृत जर आढळले तर त्यावेळेस देखील नेमकं काय करायला हवं ही देखील माहिती व्यवसाय करणाऱ्यांना असायला हवी.
0: यामध्ये मी असं सांगेल की तळ्यामध्ये जेव्हा मासे मर पावतात किंवा मृत तुम्हाला दिसतात तर ते मासे लवकरात लवकर त्वरित आपण काढले पाहिजेत किंवा

0: आपण ते तिथल्या तिथे कुजून पाण्याचा ऑर्गॅनिक लोड वाढू शकतो व पाण्याची पातळी कमी होऊ शकते. मग ह्याच्यामध्ये आपण एक दिवस किंवा दोन दिवस खाद्य देणे बंद केलं पाहिजे. कारण याच्यामध्ये काय होतं, मासे जेव्हा मृत पावतात तेव्हा पाण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून मासे मृत पावत आहेत. त्यामुळे खाद्य एक दोन दिवस जर बंद केलं तर आपल्याला पाणी चेंज करून त्यात आपण नवीन पाणी ऍड करू शकतो आणि सर्व मासे ते कमी किंवा दुसऱ्या एखादा आपल्याकडे एक तळा असेल तर त्या तळ्यामध्ये हे काही तिथले मासे आपण दुसऱ्या तळ्यामध्ये पण ट्रान्सफर करू शकतो, जेणेकरून जे रोग आहे ते माशांमध्ये जास्त पसरणार नाही.
1: अगदी बरोबर आहे. आणि जेव्हा सर आता या मत्स्यपालनामध्ये तुम्ही जी आव्हाने सांगितली त्या आव्हानासोबतच काही फायदे देखील असणार आहेत, नाही का?
0: हो हो.
1: तर ह्या मत्स्य शेतीमधनं आपल्या तरुणांना रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध होऊ शकतात, एक संधी म्हणून त्याकडे कसं या तरुण मित्रांनी बघायला हवं?
0: नक्कीच नक्कीच, तरुण मित्रांनी संधी व एक नफ्याची नवी गुरुकिल्ली असं आपल्याला म्हणता येईल मत्स्य विकासासाठी. कारण त्यामध्ये कसं असते, आपण एक 6 महिन्यासाठी किंवा 8 महिन्यासाठी आपल्याकडे मत्स्य तलावामध्ये आपण मत्स्य सीड किंवा मत्स्य बीज ज्याला आपण म्हणतो ते आपण सोडतो. त्यानंतर याचा जे भाव आपल्याला बाजार भाव 50 रुपये 60 रुपये किलो अशाने मिळतो. तर आपले जर शेततळे आपण फक्त पाण्याच्या साठवण्यासाठी ठेवले तर त्याचा उपयोग असा काही जास्त होत नाही. पण त्यातच आपण जर एक जोडधंदा म्हणून फक्त आपण त्यामध्ये एक मासे टाकले व थोडीफार काळजी घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकतं. तर मग आपल्याला एका एकर मागे जवळपास 25-30 हजार रुपये असा प्रॉफिट एक महिन्याखातीर आपल्याला भेटू शकतो. आणि ह्यामध्ये कसं आहे, आपल्याला सगळा जे पाण्यामध्ये मासे आहेत ते एकदाच काढायची गरज नाही. जसं आपल्याला वाटेल, बाजारभाव जसा असेल तसा आपण काढू शकतो. तर हे सगळं आपल्या हातात आहे. जेव्हा आपल्याला विकता येईल किंवा पैशांची गरज असेल तर आपण मासे विकू शकतो. आणि हे करण्यासाठी एकदम सोपं आहे. त्यामुळे तरुण पिढीला किंवा तरुण लोकांना जोडधंदा बघून बनून हे मत्स्य शेती करणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं.
1: निश्चितच. शेवटी जाता जाता जे काही आपले मत्स्यपालन करणारे आपले शेतकरी मित्र असतील, तरुण वर्ग असतील, त्यांच्यासाठी उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी जर वाढवायची असेल तर त्यासाठीची गुरुकिल्ली म्हणून काय तुम्ही ह्यांना कानमंत्र द्याल बरं?
0: म्हणजे तुम्ही एक जे आपण ऑनलाईन व प्रसार माध्यमातून पाहतो त्या गोष्टींमध्ये जास्त विश्वास न ठेवता सरकारी जे योजना आहेत किंवा बाकीच्या प्रॉपर जे ट्रेनिंग असतं किंवा माहिती असती ही माहिती घेऊनच तुम्ही मत्स्य शेतीमध्ये उतरलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम तुम्ही मोठ्या त्याला स्केलवर न करता पहिले छोट्या स्केलवर तुमच्या इथं किंवा पाण्याची पातळी सगळ्या गोष्टी बरोबर आहेत का व 3-4 महिन्यामध्ये तुमचा मासा चांगला आहे का, उत्तम तुम्हाला त्यामध्ये प्रतिसाद भेटतोय का हे पाहणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळ काय होतं, जे लोक असतात ते फार प्रमाणात एकदाच मत्स्य बीज खरेदी करतात व एकदाच हे करतात टाकतात आणि त्यांना असा मोह असतो की मला 4-5 महिन्यात फार जास्त मला उत्पन्न भेटू शकतं. पण यामध्ये असं नाहीये. जसं प्रत्येक स्थान आणि प्रत्येक पर्यावरण किंवा तिथलं वातावरण ह्या गोष्टी पण पाहण्याच्या गरजेच्या असतात. त्यामुळं घाई न करता थोडासा अभ्यासपूर्ण आणि शास्त्रोक्त पद्धतीने जर आपण मत्स्य शेती केली तर ती नक्कीच उपयोगी ठरू शकते.
1: जाता जाता जो शेतकरी बांधवांना तुम्ही संदेश दिलेला आहे की मत्स्य शेती जे काही आपले तरुण वर्ग करत आहेत त्या प्रत्येकाला मत्स्य शेती म्हणजे केवळ मासे पाळणे नव्हे तर प्रामुख्याने पाण्याची शेती करणं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपल्याला. आणि आधुनिक व्यवस्थापन हे किती महत्वाचं आहे आणि त्यासाठी पाण्याची गुणवत्ता ही कशा पद्धतीने आपल्याला राखता येऊ शकते हे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना सांगितलेलं आहे. आणि हा अत्यंत फायदेशीर असा व्यवसाय आहे पण त्यासाठी आपल्याला पारंपरिक पद्धती सोडून शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणं देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण माशांना कितीही महागडं खाद्य देण्यापेक्षा ते ज्या पाण्यात राहतात त्या पाण्याची गुणवत्ता किती चांगली आहे यावरच आपलं हे उत्पन्न अवलंबून असणार आहे, नाही का? त्यासाठी शेतकरी बंधूंनो आपल्याला वेळोवेळी पाण्याचं परीक्षण असेल, आधुनिक व्यवस्थापन, यामुळेच हा व्यवसाय आपला टिकून राहणार आहे आणि आपण चांगल्या पद्धतीने प्रगती देखील यामध्ये करू शकतो. तर शेवटी एवढंच आपल्याला म्हणता येईल की पाण्याकडे बारीक लक्ष आपल्याला ठेवायचं आहे. पाणी सुदृढ तरच आपले मासे सुदृढ आणि मासे सुदृढ तरच आपला जो मंडळी नफा आहे तो देखील आपल्याला निश्चित या ठिकाणी मिळेल.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर आज ही छानशी माहिती सर तुम्ही प्रत्येक आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचविली त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.
1: शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन

0: उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवण्याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज। मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज आजच आपल्या मत्स्य तळ्यासाठी निवडा। दर्जेदार मत्स्यबीज, निरोगी मासे, उत्तम वाढ आणि अधिक उत्पादन। आपल्या मत्स्य शेतीची सुरुवात करा विश्वासाच्या मत्स्यबीजापासून। आजच संपर्क करा गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र 91-30-98-98-07 या नंबरवर। तेव्हा शेतकरी मित्रांनो, गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र, दर्जेदार बीजाची निवड, समृद्ध मत्स्य शेतीची सुरुवात। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र।
1: शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूया शेळ्यांपासून उत्पन्न मिळवावयाच्या बाबी। तर शेतकरी बंधूंनो, शेळीपालन व्यवसाय सुरू करत असताना व्यवस्थापनाबरोबरच शेळ्यांच्या विक्रीचीही व्यवस्था व्यवसाय सुरू करण्या अगोदरच करावी लागते। साधारणतः 100 शेळ्या खरेदी केल्यास 10-20 शेळ्या कमी वजनाच्या, अशक्त, रोगग्रस्त असलेल्या, अनवधानाने खरेदी केलेल्या असू शकतात। अशा शेळ्या लवकरात लवकर विकणे गरजेचे असते, जेणेकरून व्यवस्थापनावरील खर्च कमी होईल। वेतांची आणि करड्यांची संख्या वाढविणे। शेळी पालनातील सर्वात मोठा फायदा जास्तीत जास्त करडे निर्माण होण्यात दडलेला असतो। पाटी माद्यातून दुधाची शेळी तर बोकड पाट मटणासाठी फायद्याचे ठरतात। आयुष्यात जास्तीत जास्त वेत आणि प्रत्येक वेतात जास्तीत जास्त करडे असा उद्देश ठेवला तर आयुष्यात शेळीकडून 25 करड्याची लक्ष्य ठरविता येते। राज्यात एका वेतास 5 करडे देणाऱ्या शेकडो शेळ्या आहेत। तसेच वर्षात 2 प्रसूत होणाऱ्या शेळ्या हजारो आहेत। दोन्ही गुणवत्ता एकत्रित करणे आणि कमीत कमी वयास शेळीचे प्रजनन चक्र सुरू होणे म्हणजे शेळी पहिल्या माजावर लवकर येणे अपेक्षित आहे। आयुष्यातील वेतात सरासरी 3-4 करडे देणाऱ्या शेळ्यांकडून 25 करडे मिळणे गरजेचे आहे। मात्र करड्यांची संख्या वाढवताना करड्यांच्या मृत्यूंचेही प्रमाण वाढते, ही बाब आपण लक्षात घ्यावी। करड्यांची मृत्यू प्रतिबंधासाठी व्यवस्थापन सुधारणा करावी। करड्यांची विक्री। करड्यांची विक्री हे शेळीपालन व्यवसायातील उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे, त्यामुळे आपल्याला नियोजनबद्ध करड्यांची विक्री करता येणे गरजेचे आहे। त्यासाठी शेळीपालन व्यवसाय करत असताना आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे। शेळीचे दूध। आपल्या देशामध्ये शेळीपालनात जगात पहिलं स्थान मिळवून दिलं आहे, पण देशातील शेळींचे दुधाचे वार्षिक उत्पन्न मात्र एकूण दुधाच्या उत्पादनापैकी फक्त 3% म्हणजे 1 कोटी क्विंटल एवढे आहे। जमनापारी, बीटल, बारबेरी, जखराना, सुरती आणि काही प्रमाणात उस्मानाबादी जातीच्या शेळ्या बऱ्यापैकी दूध देतात। सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या 40% लोकसंख्यांमध्ये शेळीचे स्थान फार महत्त्वाचे आहे, त्यामुळे प्रामुख्याने याच वर्गात आढळणाऱ्या अन्न घटकाच्या कमतरतेसाठी शेळ्यांचे दूध आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते। बऱ्याच वेळा शेळीचे दूध फक्त करड्यांना पिण्यासाठीच असते असा गैरसमज शेळीपालन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये आणि शेळीपालनातील तज्ज्ञांमध्येही आढळून येतो। व्यावसायिक शेळीपालनात शेळीचं दूध हा घटक अद्यापही महत्त्वाचा ठरला जात नाही। शेळीच्या दुधाचे फायदे जर आपण बघितले तर ती पचनास सोपे असतात, गाई म्हशीच्या दुधापेक्षा जास्त उपयुक्त आणि स्वस्त असते। ठाणबंद शेळीपालनामध्ये बँकेकडून कर्ज घेताना दुधातून मिळणारे उत्पन्न प्रत्येकाने गृहीत धरलेले असते, मात्र वर्षाअखेरचा हिशोब करताना दूध न वापरल्याने दर 50 शेळ्यामागे किमान 20,000 रुपये तर कमाल 40,000 रुपयाचे उत्पन्न बुडालेले दिसते। ठाणबंद शेळीपालनात नफा न होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे। यामध्ये अधिकृतरित्या शेळीचे दूध हे शेळीचे दूध म्हणून विकले जात नाही, तर रोज 50-60 लिटर दुधाचे पदार्थ तयार करण्यासाठीही यंत्रणा शेळीपालकास परवडत नाही। तसेच 50-60 अधिक शेळ्याचे दूध काढायचे म्हणजे एका माणसाला साधारणतः 2 तास लागतात। हे दूध 2 वेळेस काढावयाचे म्हणजे 4 तास, आणि जर आपण प्रथम करड्यांना दूध पिण्यासाठी दिले तर करड्यांचे दूध पिणे झाल्याबरोबर जास्त दूध येत नाही। या सर्व अडचणीवर मार्ग काढण्यासाठी शेळ्यांचे दूध हे मुद्दाम स्वस्तात विकल्यास आणि स्वतःच्याच घरी त्याचा उपयोग केल्यास शेळीपालनासाठी लागणाऱ्या

0: मनुष्यबळाच्या खर्चाची सोय होऊ शकेल. शेळीचे दूध मानवी आहारात अधिक सुलभ आहे कारण त्यात रोगप्रणवता म्हणजेच घटकांबाबत ॲलर्जी असण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पचन सुलभता अधिक कारण त्यातील प्रथिन साखळ्या कमी लांबीच्या असतात. नैसर्गिकपणात एकजीव दूध म्हणजे दूध घटक पूर्णपणे मिसळले जाणे शेळीच्या दुधात दिसून येत असल्याने पुन्हा मिसळणं गरजेचं नसतं. दूध शर्करा स्वीकृती नेहमी असते. दूध शर्करा पचनाची प्रक्रिया मानवी पोटातील विकरे सहज पूर्ण करू शकतात. करड्यांच्या वाढीचं प्रमाण आणि मानवी शरीर वजन वाढीचा वेग यात मोठे साम्य असल्याने वाढीच्या गरजेनुसार आहार ही संकल्पना महत्त्वाची दुधातून पूर्ण होते. तसेच शेळीपालकांनो, भारतात सर्वसाधारणपणे लोणी खाण्यापेक्षा ते कढून त्याचं तूप करून खाण्याची प्रवृत्ती जास्त आहे. ती बहुधा लोण्याच्या न टिकण्यामुळे असावी. शुद्ध लोण्यात 80 ते 90 स्निग्धांश 9% केसिन थोडे क्षार आणि बाकीचा भाग पाणी असते. त्यात जीवनसत्व अ ब क आणि ई असते. यातील चरबी सहज विद्राव्य असल्यामुळे पचनाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगली असते. शेळीच्या दुधापासून लोणी कसं तयार करायचं? शेळीचे दूध हे 60° सेल्सिअस उष्ण तापमानात तापवून क्रीम सेपरेटरच्या साह्याने मलई वेगळी करायची. मलई धातूच्या जर्नरमध्ये घालून ते पिंप दर मिनिटाला 45 ते 55 फेरे या गतीने फिरवतात. लोणी थंड करून ते थंडगार पाण्याने स्वच्छ धुतले जाते. सफेद लोण्यास मशीनच्या साह्याने दाबून ठराविक वजनाचे आणि आकाराचे अतिशय घन विविध पॅकिंगमधून विक्रीसाठी तयार करतात. आपल्याला शेळीच्या दुधापासून जर चांगल्या दर्जाची चीज बनवावयाची असेल तर काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागेल. तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये स्वच्छ आणि चांगल्या प्रतीच्या दुधात जंतुविरहित वातावरणात प्रक्रिया करावी. दुधाची आम्लता कचरा आणि जीवाणूचे प्रमाण नियंत्रित करावे. दूध 35° सेल्सिअस एवढ्या तापमानात गाळून घ्यावे. दुधातील केसिन आणि स्निग्धांश या घटकांचे परस्पर प्रमाण नियंत्रित करावे. दुधाचे निर्जंतुकीकरण करणेही आवश्यक असते. निर्जंतुकीकरण केलेले दूध 30° सेल्सिअस पर्यंत थंड करावे. थंड केलेल्या दुधात 2% इतकं विरजण आणि रेनेट हे रसायन मिसळावे. रेनेटची दुधातील प्रथिनांवर क्रिया होऊन त्यातील केसिन घट्ट होते आणि दुधातील फॅट केसिनच्या तंतूत गुरफटून राहते. दूध आणि प्रथिनातील ॲल्युमिनियम मात्र फाडलेल्या दुधातील पाण्याबरोबर निघून जाते. साधारणतः 40 मिनिटात हे मिश्रण चांगलं घट्ट बनते. त्यातील पाणी काढण्यासाठी त्याचे लहान लहान तुकडे करावेत. तुकडे गरम पाण्यात बुडून थोडा वेळ गरम करून त्यातील ताकाचा अंश पूर्णपणे काढून टाकावा. त्यानंतर एका विशिष्ट लाकडी साच्यात नीट दाबून ठेवावे. त्यामुळे उरलेले पाणी निघून जाते आणि अशा पद्धतीनं चांगल्या दर्जाचे चीज तयार होते. शेळीपालकांनो आणि शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं जर आपण शेळीपासून उत्पन्न मिळवण्याचे असेल तर आपण शेळ्यांची विक्री कशा पद्धतीनं करावयाची आहे, त्याच पद्धतीने करड्यांची विक्री असेल आणि तसंच शेळीचे दूध आणि दुधापासून मूल्यवर्धित पदार्थ कशा पद्धतीनं तयार करायचं याविषयीची माहिती घेतली आणि अशा पद्धतीनं जर आपण शेळीच्या दुधाचा जर वापर केला तर आपल्याला त्यापासून अधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकते. मंडळी, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटूया शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:29 झालेली आहेत. ठीक 8 वाजता आपण ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम। परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला। लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस।

0: आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. आणि आता बातम्या विस्तारानं. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे. यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ मे पार्टिसिपेशन करना पडेगा. अबव 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरीली कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था. 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी, और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपल्सरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा.
0: जवळपास 12 वर्षांनी केंद्र सरकारनं ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यामध्ये जमा केली जाईल, तितकीच रक्कम त्यांच्या नियोक्त्याला त्या खात्यामध्ये भरावी लागेल. मोठ्या व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. केंद्रीय अर्थमंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे. देशातली यूपीआय यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी केले जाणारे प्रयत्न बंद करावेत, संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन अनुदान बंद करावं, 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना अपात्र ठरवण्याची कारवाई बंद करावी, अशी शिफारस प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं केली आहे. द घोस्ट ऑफ पॉप्युलेशन पास्ट हाऊ पॉप्युलेशन कंट्रोल परसिस्ट इन इंडिया हा अहवाल परिषदेनं प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार सध्या देशाचा प्रजनन दर 1.9% इतका कमी झाला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये हा दर 1.6% इतका आहे. उत्तर युरोपामध्ये हा दर 1.5%, तर अमेरिकेमध्ये 1.6% इतका आहे. ऍप आधारित कॅब आणि टॅक्सी कंपन्यांनी राईड बुकिंगपूर्वी चालकाला आगाऊ टीप देण्याचे पर्याय थांबवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. ही पद्धत दिशाभूल करणारी तसंच अन्यायकारक असल्याचं ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज सांगितलं. जोपर्यंत ग्राहक टीप देत नाहीत तोपर्यंत राईड उपलब्ध करू दिली जात नसल्याच्या तक्रारी प्राधिकरणाकडे प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं चालकांसाठी आगाऊ टीप देण्यासह विविध अन्यायकारक व्यावसायिक पद्धतींसाठी रॅपिडोवर 10 लाखांचा दंड ठोठावल्याच्या पार्श्वभूमीवर आज हे आदेश दिले आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगचं शुल्क बीआयएस अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं वाढवलं आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी आता 45 ऐवजी 75 रुपये शुल्क द्यावं लागेल. तात्काळ हे दर लागू झाले आहेत. चांदीच्या दागिन्यांसाठी पूर्वीप्रमाणेच 35 रुपये शुल्क द्यावं लागेल. स्वच्छता ही सेवा 2026 मोहिमेचा प्रारंभ आज केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी केला. स्वच्छतेत सहभाग, स्वच्छ भारत विकसित भारत ही या मोहिमेची संकल्पना आहे. या अंतर्गत सार्वजनिक स्थळांचं परिवर्तन, स्वच्छ शाळा, सफाई मित्र सुरक्षा आणि सन्मान शिबिर, स्वच्छतेसाठी जनभागीदारी आणि स्वच्छतेतून समृद्धी असे उपक्रम राबवले जाणार आहेत. 1 ऑक्टोबर रोजी 1 दिन 1 घंटा आणि 1 साथ या उपक्रमांतर्गत देशात एकाच वेळी स्वयंस्फूर्तीनं श्रमदान आणि स्वच्छता मोहिमा राबवल्या जातील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे.

0: दीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली होती. येत्या 22 गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी मराठी इंग्रजीसह विविध भाषांमधल्या 250 जास्त चित्रपटांमधून कामं केली आहेत. यामध्ये मोठी संख्या कन्नड चित्रपटांची आहे. त्यासाठी कन्नड चित्रपटसृष्टीचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. हिंदीमध्ये अंकुर, निशांत, मंथन, कोंडुरा, गहराई, कलयुग, युवा, इंग्रजीमध्ये स्टंबल, तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय, त्यातलं वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. 3 लाख रुपयापेक्षा कमी मूल्याच्या निर्यातीसाठी RCMC म्हणजे नोंदणी तथा सदस्यता प्रमाणपत्र सादर करण्याची अट सरकारनं शिथिल केली आहे. छोट्या निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच टपाल किंवा कुरिअरद्वारे निर्यातीवरचा बोजा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योगांना तसंच स्टार्टअप्सना या निर्णयाचा फायदा होईल. 3 लाख रुपयांच्या पुढे निर्यात गेल्यास निर्यातदारांना संबंधित निर्यात प्रोत्साहक मंडळ किंवा कमोडिटी बोर्डाचं सदस्यत्व घेता येईल. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची यांनी आज नोंदवलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची आणि व्ही मोहना यांनी पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजकीय पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना PF खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. UPI व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस. आणि चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप मांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो, 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 वाजता आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अवश्य ऐका. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 9:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पंडित सतीश व्यास यांचं संतूर वादन राग किरवाणी. त्यांना तबला साथ केली होती ओजस अधिया यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

यानंतर नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शालिनी यांनी गायलेला राग मधुकंस. मध्यलय बंदी श्रुपक तालात निबद्ध असून बोल आहेत बलमवा मेरे घर आए, आणि द्रुतबंदीश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत सब जगत के आणि कलना परे. त्यांना सात संगत आहे, तबला राज भानुशाली आणि हार्मोनियमवर ऋतुजा कुंटे. ऐकूया शालिनी यांनी गायलेला राग मधुकंस.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलं शालिनी यांचं गायन राग मधुकंस. त्यांना तबल्यावर साथ केली होती राज भानुशाली यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती ऋतुजा कुंटे यांनी. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 10:58 झालेली आहेत. यानंतर ठीक 11 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. त्या दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.